शतं सुप्रभात. FM बँडच्या 102.9 MHz मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 27 श्रावण शके 1948, अर्थात 18 ऑगस्ट 2026. श्रोते, आमच्या आजच्या प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगळध्वनीनं.

श्रीतो, आता आपण कल्याणी जोशी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गणपती अथर्वशीर्ष शीर्षस्तोत्र आपण ऐकलं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात रंजना जोगळेकर यांच्या स्वरातील गोपाळी. रचना आहे ग. दे. माडगूळकर यांची, तर संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं.

शक्यतो आता आपण रंजना जवळेकर यांच्या सुरातील भूपळी आपण ऐकली. रचना होती ग दि माडगुळकर यांची, तर संगीत होतं स्नेहल भाटकर यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या सुरातील भक्तिगीत रचना. संगीत नियोजन आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचंच.

श्रोत्यात आपण पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील भक्तिरचना आपण ऐकलीत. मंगलप्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकव्यात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत योजनात लता मंगेशकर यांनी गायलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तिगीत रचना.

शुभ मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातील भक्तिगीत रचना, संगीत राम फाटक यांचं.

श्रोत्रोत्तर आपण पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात समर्थ रामदास स्वामी यांची भक्तिगीत रचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं राम फाटक यांचं. मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात देवकी पंडित यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांचा अभंग. संगीत डॉक्टर नीरज करंदीकर यांचं.

श्रीदत्तपंत देवकी पंडित यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात. संगीत निर्देशक डॉक्टर नीरज करंदीकर यांचं. श्रीमंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात समूह स्वरातील देशभक्तीपर गीतरचना.

शक्यतो आता आपण समूह स्वरामध्ये विनयचंद्र मौद्गल्य यांची देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकली. संगीत निर्माण होतं विनयचंद्र मौद्गल्य यांचंच. या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. शक्यतो मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:40 झाले आहेत. ऐकूयात कृषीवाणी या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात कोबीवर्गीय पिकावरील कीड याविषयी कल्याण शेळके यांची संकलित माहिती. सादर करते आहेत योगीराज बच्चे. ऐकूयात कृषीवाणी हा कार्यक्रम. राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, कोबीवर्गीय भाजीपाला पिकांचे अनेक प्रकारच्या किडीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. पिकावर किडीची लागण झाल्यानंतर घाईघाईने मिळेल ते औषध फवारण्यापेक्षा कोणत्या किडी पिकावर केव्हा येतात, किडीची कोणती अवस्था पिकाचे नुकसान करते, नुकसानीचा प्रकार आणि किडीच्या कोणत्या अवस्थेमध्ये औषध फवारणी केल्यास किडीचा परिणामकारक बंदोबस्त होऊ शकतो, इत्यादी गोष्टींची माहिती असणे फार आवश्यक आहे. यामध्ये मावा ही कीड कोबीवर्गातील सर्व भाजीपाला पिकावर मोठ्या प्रमाणावर आढळते. या किडीची पिलं हिरव्या रंगाची असतात तर प्रौढ कीड काळसर रंगाची असते. या किडीची पिलं तसेच प्रौढ कीड कोवळ्या पानातून अन्नरस शोषून घेतात. पानाच्या बेचक्यात, पानाखाली, फुलकोबीच्या गड्ड्याच्या आतील बाजूस ही कीड लपून बसते. किडींनी पानातील अन्नरस शोषून घेतल्यामुळे पाने पिवळी पडून गळून पडतात. रोपाची वाढ खुंटते. पाने आकसल्यासारखी रोगट पिवळी दिसतात आणि उत्पादन कमी येते. याकरता थंडी आणि मधूनच पडणारे ढगाळ हवामान या किडीला अत्यंत पोषक असून अशा हवामानात या किडीची झपाट्याने वाढ होते. अशा हवामानात कीड दिसण्यापूर्वीच औषध फवारणी केल्यास या किडीचा बंदोबस्त करता येतो. यासाठी 20 मिलीलिटर मेलेथियॉन 10 लिटर पाण्यात मिसळून 10 ते 15 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी. अथवा 15 मिली एंडोसल्फान किंवा 10 मिली फॉस्फामिडॉन 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी. यानंतर चौकोनी ठिपक्याचा पतंग. भुरकट रंगाच्या ह्या पाकोळीच्या पाठीवर चौकटीच्या आकाराचा पांढरा ठिपका असतो, म्हणून ह्या किडीला चौकोनी ठिपक्याचा पतंग हे नाव पडले आहे. या किडीचा पतंग कोबीवर्गीय भाज्यांच्या पानावर पिवळसर राखी रंगाची अंडी घालतो.

0: त्यातून फिकट हिरव्या किंवा भुरकट रंगाच्या अळ्या बाहेर पडतात. ह्या अळ्या पानाच्या खालच्या बाजूस राहून पानाचा पृष्ठभाग खरडून खरडून खातात. त्यामुळे पानावर असंख्य छिद्रे पडून पान चाळणीसारखे दिसते. किडीचे प्रमाण वाढल्यास पानाची चाळणी होऊन पानाच्या शिराच शिल्लक राहतात. सप्टेंबर ते मार्च ह्या काळात कोबीवर्गीय पिकावर महाराष्ट्रात ही कीड सर्वत्र आढळते. या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात 20 मिली क्विनॉलफॉस या प्रमाणात मिसळून रोपांची पुनर्लागवड केल्यास 10 ते 12 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या घ्याव्यात. यानंतर मोहरीवरील काळी माशी ही बारीक जाडसर काळपट पिवळसर रंगाची माशी असून ती पानांच्या पेशीत अंडी घालते. त्यावर काळसर रंगाच्या अळ्या बाहेर पडतात. या अळ्या पिकाची कोवळी पाने खातात. ह्या अळ्या कोवळ्या पानाच्या कळीपासून पाने खाण्यास सुरुवात करून संपूर्ण रोपावरील पाने खातात. पानकोबी फुलकोबी या पिकाशिवाय मुळा मोहरी इत्यादी पिकावर ही कीड आढळते. यानंतर कोबीवरील फुलपाखरू कोबीवर्गीय भाज्यांच्या पानावर पांढऱ्या रंगाचे मोठे फुलपाखरू अंडी घालते. त्यातून निघणाऱ्या हिरव्या अळ्या पाने खातात. त्यामुळे पानावर असंख्य छिद्रे दिसतात. पिकांचे खूप मोठे नुकसान होते. त्यानंतर पानावर जाळी विणणाऱ्या अळ्या या किडीच्या फिकट हिरव्या रंगाच्या अळ्या पानांचा पृष्ठभाग खातात आणि पाने गुंडाळून स्वतःभोवती जाळी तयार करतात.
1: श्रोत्यांनो, कृषीवाणी या दैनंदिन सूचना पत्राच्या कार्यक्रमात कोबीवर्गीय पिकावरील कीड याविषयी कल्याण शेळके यांची संकलित माहिती आपण ऐकली. याबरोबरच आजचा कृषीवाणी हा कार्यक्रम संपला. सादर करते होते योगीराज बच्चे. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:45 होत आहेत. संरक्षित करत आहोत आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर 6:50 आणि परिसर हा कार्यक्रम. श्रोता, हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता क्रमशः संरक्षित करत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सुरुवात ऐकूया ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग दुसरा. तज्ज्ञ आहेत डॉक्टर रुपेश पाटील.
1: होमिओपॅथीचे प्रमुख वैशिष्ट्य सांगत असताना, होमिओपॅथीने समान लक्षणे निर्माण करणारी औषधं जर आपण दिली तर शरीरामध्ये आधीच आजाराच्या रूपाने उपस्थित असलेला आजार हा त्या औषधांच्या उपचार पद्धतीमुळे निघून जात असतो. त्याच्यामध्ये औषधे इतकी सूक्ष्म प्रमाणात असतात की ज्याला आपण असं म्हणू शकतो की ती इतकी डायल्यूट केलेली असतात की नॅनोटेक्नॉलॉजीसारखी ती काम करत असतात. तसंच होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक लक्षणांचा स्वतंत्र अभ्यास करून औषध दिले जाते. होमिओपॅथीचं हे वेगळेपण होमिओपॅथीला इतर औषधशास्त्रांपेक्षा वेगळे ठरवते. नैसर्गिक उपचार शक्ती असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढून स्वतःहून त्या प्रतिकार शक्तीला ती ताकद आणि ती चेतना मिळते, ज्याच्यामुळे आजार बरे होण्याची प्रतिक्रिया गतिमान होते. होमिओपॅथीला कुठेही साईड इफेक्ट नसल्यामुळे जनसामान्यांमध्ये ती अतिशय लोकप्रिय होत आहे. होमिओपॅथी जेव्हा कोणताही आजार किंवा पेशंट दुरुस्त करण्याचा प्रयत्न करते तर होमिओपॅथीचा मूळ सिद्धांत असा आहे की होमिओपॅथी ट्रीट्स द पेशंट नॉट द डिसीज. म्हणजे होमिओपॅथीमध्ये आजाराचा अभ्यास केलाच जातो, परंतु त्यासोबत होमिओपॅथिक ज्या पेशंटला जो आजार असतो त्यासोबत त्याच्या स्वभावाचा, त्याच्या वर्तणुकीचा आणि त्याच्या एकंदरीत नेचरचा आणि सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून औषध दिले जाते. त्यामुळे होमिओपॅथीची उपचार पद्धती इतरांपेक्षा वेगळी ठरते आणि त्या वेगळ्या ठरण्याच्यामुळे ती अतिशय जुनाट व असाध्य आजारही दुरुस्त करू शकते. वेगळेपण आता लोकांना समजल्यामुळे लोक होमिओपॅथीकडे खूप मोठ्या प्रमाणात वळू लागले आहेत आणि अतिशय जुने आजार जसं ॲलर्जिक रायनायटिस असेल, संधिवात असेल, अस्थमा असेल, परत परत होणारे मुतखडे असतील, कोणतेही ॲलर्जीचे डिसीज असतील, तसेच ॲटोइम्युन डिसीजेसमध्ये पण ती अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. होमिओपॅथिक शास्त्राला जसा स्कोप दिवसेंदिवस वाढतो आहे त्याचं मुख्य कारण हेही असू शकतं, कारण की लोकांच्यामध्ये असलेले ताणतणाव वाढल्याच्यामुळे त्यांचे आजार वाढत आहेत.

0: आणि होमिओपॅथीमध्ये ताणतणावांचा अभ्यास का केला जातो, कारण होमिओपॅथी ही मनाचा अभ्यास करणारी पॅथी आहे आणि होमिओपॅथीने मनाचा अभ्यास केल्यामुळे आजच्या ताणतणावाच्या काळामध्ये ती पेशंटला, रुग्णांना व सगळ्यांनाच अतिशय फायद्याची ठरते आहे. होमिओपॅथी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असल्यामुळे ताणतणावांवर तर ती काम करतेच, त्यासोबत ताणतणावांच्यामुळे निर्माण झालेल्या अनेक आजारांना दुरुस्त करण्याचं काम होमिओपॅथी करते.
1: आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.
2: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. यामध्ये होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकला. सहभागी तज्ज्ञ होते डॉक्टर रुपेश पाटील. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. सकाळचे 6:50 होत आहेत. काही क्षणातच आपण ऐकू शकाल परिसर.

0: सर। श्रोत्याहो नमस्कार, आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेली माहिती ऐकूया। कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार।
1: श्रोतेहो नमस्कार, भारत सरकारने पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अनेक महत्वाचे कायदे बनवले आहेत। पर्यावरण संरक्षण कायदा 1986, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 हा कायदा एक छत्री कायदा अम्ब्रेला लेजिस्लेशन म्हणून ओळखला जातो। भोपाळ वायू दुर्घटनेनंतर या कायद्याची निर्मिती झाली। या कायद्यान्वये केंद्र सरकारला पर्यावरण प्रदूषित नियंत्रण करण्याचे आणि हानिकारक पदार्थांचे नियमन करण्याचे अमर्याद अधिकार देण्यात आले। जल प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा 1974, वॉटर ऍक्ट 1974 या कायद्यानुसार नद्या, तलाव आणि भूजलाचे प्रदूषण रोखण्यासाठी केंद्रीय आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ CPCB NSPCB स्थापन करण्यात आले आहे। हवा प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा 1981, एअर ऍक्ट 1981 कारखाने आणि वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण रोखण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता राखण्यासाठी हा कायदा अत्यंत महत्वाचा आहे। वन्यजीव संरक्षण कायदा 1972, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 दुर्मिळ होत चाललेले प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजातींचे रक्षण करण्यासाठी आणि राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये घोषित करण्यासाठी हा कायदा अंमलात आणला गेला। वन संवर्धन कायदा 1980, फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट 1980 जंगलतोड थांबवणे आणि वन जमिनीची वापर केवळ वन कामांसाठीच होणे हे या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट आहे। या कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा उद्योगांना कडक शिक्षा, फाईन आणि इम्प्रिझनमेंट आणि दंडाची तरतूद सुद्धा केली आहे। राष्ट्रीय हरित लवाद NGT पर्यावरणाशी संबंधित खटले जलद गतीने सोडवण्यासाठी भारत सरकारने 2010 राष्ट्रीय हरित लवाद नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल NGTची स्थापना केली। हा एक विशेष न्यायाधिकरण आहे जो पर्यावरणाविषयक विवादांवर थेट सुनावणी घेऊन जलद निर्णय घेतो। भारतातील पर्यावरण कायद्यामध्ये एन्व्हायरमेंटल लॉ सातत्याने मोठे बदल होत आहे। सध्या हवामान बदल, कार्बन उत्सर्जन, हरित ऊर्जा आणि कॉर्पोरेट जबाबदारी यासारख्या मुद्द्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे। भारतातील पर्यावरण कायद्यामधील प्रमुख आणि उद्देशमय मुख्य इमर्जिंग ट्रेंड्स हरित लवाद आणि कडक नियम नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल अँड स्ट्रिक्ट रेग्युलेशन्स मध्ये स्थापन झालेल्या नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमुळे पर्यावरणाविषयी

0: खटले जलद गतीने निकाली काढले जात आहेत. हे प्राधिकरण प्रदूषण रोखण्यासाठी अत्यंत कठोर पावले उचलत आहे. दंड आणि भरपाई. प्रदूषण करणाऱ्यावर उद्योगांवर प्रदूषण करता पैसे देईल पल्युटर पे प्रिन्सिपल या तत्वावर आधारित मोठा आर्थिक दंड लावला जात आहे. हवामान बदल आणि कार्बन उत्सर्जन. क्लायमेट चेंज अँड कार्बन रेग्युलेशन्स. कार्बन कपात. भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर दिलेल्या वचनानुसार नेट झिरो 2026 मध्ये उद्योग आणि ऊर्जा क्षेत्रासाठी कार्बन उत्सर्जनाने नियम अधिक कडक करण्यात आले आहे. हरित ऊर्जा, रिन्युएबल एनर्जी, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि हायड्रोजन इंधनाला कायदेशीर व धोरणात्मक प्रोत्साहन दिले जात आहे.
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण, प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. यामध्ये पर्यावरण, प्रदूषण आणि कायदा या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकला. सहभाग होता प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांचा. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:10. परिसर हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, सकाळी 6:55
3: FM प्रसारण सेवा वाहिनीचं हे बीड केंद्र आहे. श्रोते सगळ्याचे ठीक 6:55 झाले आहेत. ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. पंततपूर्वी जाहिरात संदेश.
4: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
5: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
4: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
5: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
4: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
5: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
6: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
4: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
6: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
7: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंगे येणं, मणक्याचं कॅन्सर
8: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणार, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
7: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सारडी नाका, अहमदनगर.
3: श्रोते, ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेला ठीक 7:00 नमस्कार बीड हा कार्यक्रम. 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. 7:25 माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 7:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आणि त्यानंतर 7:50 गरुड हॉस्पिटलचा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी ठीक 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, 8:40 लोकधारा हा लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 9:00 आम्ही संरक्षित करू विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम. 10:00 श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी गीतांचा फोन कार्यक्रम अर्थात हॅलो गीतमाला. आजच्या हॅलो गीतमाला या कार्यक्रमाचं निवेदन आहे श्रीधर आघाव यांचं, तर सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. सकाळी 10:30 आरोग्यमंत्र या कार्यक्रमात चिखला आणि लॅप्टोपायरोसिस पासून बचाव याविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर सोनल धाटे घनगाव यांची अपर्णा खोपटीकर यांनी

घेतलेली मुलाखत. निवेदन आहे अपर्णा खोपटीकर यांचं, तर सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. आरोग्यमंत्री या कार्यक्रमाची वेळ पुन्हा एकदा लक्षात घ्या. आज सकाळी ठीक 10:30 आली. श्रोतो, सकाळी ठीक 11 गातार आहे मेरा दिल हा कार्यक्रम. 11:45 मिश्र संगीताचा कार्यक्रम. दुपारी ठीक 12 महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारी 1 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करू. सायंकाळी ठीक 5:30 आमच्या युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

सायंकाळी ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र, 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम, तसंच 7:30 किसानवाणी हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आम्ही सहक्षेत्रकृत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. शतवरात्री 8 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या महाराष्ट्र अस्मिता वाहिनीचा कार्यक्रम आम्ही सहक्षेत्रकृत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 8:45 समाचार संध्या ठीक 9 वाजता News@9 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. 9:15 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेत्रकृत. रात्री 11 वाजता हिंदीतून बातमीपत्र, तसंच 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र. हे दोन्ही बातमीपत्र आम्ही क्रमशः सहक्षेत्रकृत आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. तसे तो आताच आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा पण ऐकलीत. आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7 वाजलेत. ऐकूयात नमस्कार बीड हा कार्यक्रम.

श्रोता नमस्कार. आजच्या नमस्कार मीडिया विशेष कार्यक्रमामध्ये मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सुरुवातीला ऐकूयात आजच्या ठळक घडामोडी. पहिल्या श्रावणी सोमवारी जिल्ह्यातील शिवालयामध्ये गर्दी. माजलगावमध्ये बोगस डॉक्टरवर कारवाई. महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय पुरस्काराचं वितरण आणि हजरत शहनशाह वलीरह यांचा उरुस उत्साहात. आणि आता घडामोडी विस्तारानं. श्रोता, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी येथील वैद्यनाथ मंदिरामध्ये श्रावणी सोमवारी भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या. हर हर महादेवच्या जयघोष केला. प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी सुविधा देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील कपिलधार, चाकरवाडी, सौताडा, कंकालेश्वर मंदिर, सोमेश्वर मंदिर या ठिकाणीही भाविकांनी गर्दी केली होती. श्रोता, माजलगाव शहरातील एक बोगस डॉक्टर रुग्णालय थाटून बसला असल्याची माहिती मिळाल्यावर तेथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालयावर धाड टाकून प्रमाणपत्राची पडताळणी केली. हा बोगस डॉक्टर असल्याचे निष्पन्न झाले. त्याचबरोबर या ठिकाणी विनापरवाना औषधांचा साठा केल्याचे आढळून आले. या प्रकरणी बोगस डॉक्टरवर शुक्रवारी संध्याकाळी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. श्रोतो, लोककवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय पुरस्काराचं वितरण नालंदा फाउंडेशन बीड यांच्या वतीनं शनिवारी 15 ऑगस्ट रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड इथं आयोजित 5व्या महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभामध्ये शाहीर राहुल अन्वीकर यांना देण्यात आला. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप होतं. याप्रसंगी प्राध्यापक डॉ मनोहर सिरसाट यांनी मानपत्राचं प्रभावी वाचन करून अन्वीकर यांच्या प्रबोधनात्मक कार्याचा गौरव केला. श्रोता, बीड इथं हजरत शहनशाह वलीरह यांच्या उरुस निमित्तानं काल रविवारी मोठ्या उत्साहात संदल काढण्यात आला. यामध्ये सर्व जाती धर्मातील भाविक सहभागी झाले होते. यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त ठेवल्याने संदल शांततेत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला. श्रोता, श्रावण महिन्यातील नागपंचमीच्या सणाला विशेष महत्व असते. महिलांकडून नागदेवतेची पूजा करून हा सण साजरा केला जातो. जिल्हाभरामध्ये नागपंचमीचा सण धार्मिक आणि वैज्ञानिक पद्धतीने साजरा करण्यात आला. सर्पमित्रांकडून या सणानिमित्त सापाचं महत्व आणि विविध जातीच्या सापांची माहिती देण्यात आली. श्रोता, या माहितीबरोबरच आजच्या नमस्कार मीडिया कार्यक्रमात मी गोपाल ठाकूर आपला निरोप घेतोय. नमस्कार. लेखन सौजन्य अविनाश वाघिरकर आणि नमस्कार मीडिया कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. नमस्कार.

0: श्रोत्यात आपण नमस्कार बीड हा कार्यक्रम ऐकलात. नमस्कार बीड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब. सुमधुर संगीताचा सुरेल केवडा.
2: केतकी गुलाब जुही चंपक बन फुले.
1: सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा. अशी ही सदा फुली आकाशवाणी.
3: आओ काका, रस्त्यात तुमका शी आओ सगळे आजारी पडतील.
4: हो चुकलं रे गड्या.
3: आओ स्वच्छतेची शपथ नाही घेतली का? आम्ही तर शाळेत घेतलीये. चला स्वच्छतेची शपथ घेऊया.
4: घेतो स्वच्छतेची शपथ मी पण घेतो. हा रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही.
5: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
6: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.

0: हिरवी वनराई निळे डोंगर पक्ष्यांची किलबिल गाणारे निर्झर
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा।

0: श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01 फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024-42-29-59-01 तेव्हा अवश्य फोन करा कार्यक्रम हॅलो गीतमाला
1: FM प्रसारण सेवा वाहिनीचं हे बीड केंद्र आहे. श्रोते यानंतर ऐकूया ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: देऊया. इच्छुक नागरिक आधार प्रमाणीकरणाद्वारे ऑनलाइन अवयवदानाची प्रतिज्ञा करू शकतात. अवयवदान करा, जीवनदान द्या.
1: युग युग जीव अभियान 2026,
0: तुमचा संकल्प कुणाचं तरी नवजीवन.

0: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित करत आहोत. पण त्याआधी
1: सेवा समर्पण आणि सामाजिक बांधिलकी हा जीवन मंत्र जपणारे आरोग्यवारी मोहिमेतून लाखो वारकऱ्यांना सेवा देणारे वर्षभर रात्रंदिवस वंचितांच्या सेवेत असणारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि संकल्पनेतून राजेश पांडे यांच्या कल्पक नेतृत्वाखाली पुण्यात कार्यरत समर्थ युवा फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष राजेश पांडे यांची समीरा गुज्जर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा मानेकृत जय हो ही मालिका अवश्य बघा.
2: गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
3: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ 1 रुपए में पाएं 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े, भारत बढ़े. BSNL के साथ आगे बढ़े. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-180-1503 पर कॉल करें.
4: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यातल्या महत्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधानांची भेट. खड्डेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व महानगरपालिकांनी तात्काळ कामाला लागावं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. SIR प्रक्रियेत 2 कोटीहून अधिक मतदारांच्या अर्जांची प्रतीक्षा, अर्ज जमा करण्याची मुदत संपली. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला पहिल्या डावात 178 धावांची आघाडी. आणि पुढील 2 दिवसात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि दळणवळण क्षेत्रातल्या महत्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातल्या विविध विकास प्रकल्पांची माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. केंद्र सरकारच्या समन्वयातून सुरू असलेल्या योजना आणि प्रकल्पांना अधिक गती देण्यासाठी आवश्यक सहकार्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली. महामार्ग, रेल्वे, मेट्रो, नदीजोड प्रकल्प तसंच उत्तन विरार कॉरिडॉर यासारख्या महत्वपूर्ण प्रकल्पांबाबत यावेळी चर्चा झाली. यासंदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले,
5: राज्यामध्ये एकूण प्रशासन आणि प्रकल्प या संदर्भातली माहिती मी त्यांना दिली. केंद्र सरकारच्या सोबत काही प्रकल्पांची आमची चर्चा चाललेली आहे. काही प्रकल्प वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आहेत, त्या संदर्भातली माहिती त्यांना दिली. आणि एकूणच केंद्र सरकारकडनं काय मदत अपेक्षित आहे या संदर्भात देखील मी त्यांना जे काही पत्र आहे ते दिलेलं आहे. अतिशय चांगली चर्चा झाली आहे.
4: दरम्यान फडणवीस यांनी काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचीही भेट घेतली. मुंबई वाढवण एक्सप्रेसवे कनेक्टिव्हिटी करता जायकामार्फत आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून परवानगी मिळावी अशी विनंती त्यांनी या बैठकीत केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महाराष्ट्रातल्या विविध प्रकल्पांच्या प्रलंबित पर्यावरण आणि वनविषयक मंजुरींचा आढावा घेतला. खड्डेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी राज्यातल्या सर्व महानगरपालिकांनी तात्काळ कामाला लागावं असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या संदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. पावसाळ्यात तातडीनं रस्ते बुजवण्यासाठी प्रीकास्ट आणि जिओ पॉलिमर टेक्नो पॅच यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, तसंच शहरातले अंतर्गत रस्ते आणि विसर्जन मार्गावरचे खड्डे तातडीनं बुजवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा असंही शिंदे यांनी सूचित केलं. छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड यासह अन्य प्रमुख महानगरपालिकांचे आयुक्त या बैठकीला उपस्थित होते. दरम्यान परिवहन

0: विभाग राज्य मराठी विकास संस्था मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियानाचा काल शिंदे यांच्या उपस्थितीत समारोप झाला. अमराठी बांधवांनी स्वेच्छेनं मराठी स्वीकारणं ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकात्मतेची ताकद असल्याचं ते यावेळी म्हणाले. राज्यात एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत अर्ज जमा करण्याचा काल शेवटचा दिवस होता. प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्टला प्रकाशित होणार असून त्यावर 23 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येतील. 22 ऑक्टोबरपर्यंत हे आक्षेप निकाली काढले जातील आणि 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 2,07,93,916 मतदारांचे अर्ज मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मिळाले नव्हते. राज्यात एकूण 9,78,54,49 मतदार आहेत. त्यांच्या तुलनेत अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या 21% जास्त आहे. नागपूर ठाणे पुणे नाशिक रायगड मुंबई शहर आणि उपनगर पालघर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. तर 1,07,871 मतदारांचा ठावठिकाणा लागत नसल्यानं त्यांना अर्ज वाटप झाले नाही. छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत भरवलेल्या स्वदेशी फॅशन अँड लाईफस्टाईल एक्स्पो 2026ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहकार्यानं 14 ते 16 ऑगस्ट दरम्यान झालेल्या प्रदर्शनात देशाच्या विविध भागातून आलेले कारागीर विणकर महिला उद्योजक आणि हस्तकला कलाकार सहभागी झाले होते. भारतीय हस्तकला हातमाग आणि स्वदेशी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: नागपंचमीचा सण काल पारंपरिक पद्धतीनं उत्साहात साजरा झाला. घरोघरी महिलांनी नागाची पूजा केली. सांगली जिल्ह्यातल्या मौजे 32 शिराळा इथं 41 ग्रामस्थांना केवळ शैक्षणिक उद्देशासाठी नाग पकडण्याची परवानगी देण्यात आली होती. धाराशिव जिल्ह्यात श्री तुळजाभवानी मंदिरात होमकुंडासमोर नागदेवतेची पूजा करण्यासाठी सकाळपासूनच स्थानिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. परंपरेनुसार होमासमोर भवानी शंकराचा पितळी नागफणा मांडण्यात आला होता. त्यासमोर चिखलाची नागदेवता तयार करून तिची पूजा करण्यात आली. सायंकाळी वाद्यांच्या गजरात नागदेवतेची उत्तर पूजा करून पारंपरिक पद्धतीनं कल्लोळ तीर्थामध्ये विसर्जन करण्यात आलं. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारनिमित्त काल राज्यभरातल्या शिवमंदिरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती. 12वं ज्योतिर्लिंग असलेल्या वेरूळच्या घृष्णेश्वर दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले होते. छत्रपती संभाजीनगर ते खुलताबाद रस्त्यावर सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बीड जिल्ह्यात परळी इथल्या वैद्यनाथ मंदिरातही भाविकांची गर्दी पाहता देवस्थान ट्रस्टकडून विशेष दर्शन व्यवस्था करण्यात आली होती. हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथंही श्रावणी सोमवार आणि नागपंचमी हा दुहेरी योग आल्यानं पहाटेपासूनच मंदिर खुलं करण्यात आलं होतं. महाराष्ट्रासह आजूबाजूच्या राज्यातल्या भाविकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावत नागनाथाचं दर्शन घेतलं. हिंगोली जिल्ह्यात वसमत नगर परिषद आणि शासकीय जागेवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी 2 नगरसेवकांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. नगरसेवक हाफिज रेहमान आणि हबीब शेख बशीर यांच्याविरुद्ध यासंदर्भात दाखल झालेल्या तक्रारींच्या आधारे प्रशासनामार्फत सखोल चौकशी करण्यात आली. कायदेशीर निकषानुसार दोन्ही नगरसेवक दोषी आढळल्यानं जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी अपात्रतेची कारवाई केली. टीसीएस कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातली संशयित आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर इथं आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांना नाशिक रोड न्यायालयानं काल सशर्त जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या सुनावणींना नियमित हजर राहत नसल्यानं त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट बजावलं होतं. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यात पैशांचा पाऊस पाडण्याच्या अंधश्रद्धेतून अघोरी विधी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिसांनी 13 आरोपींना अटक केली असून न्यायालयानं त्यांना 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातले 2 आरोपी फरार आहेत. धाराशिव जिल्ह्यात हरित धाराशिव 2.0 उपक्रमानं पर्यावरण संवर्धन

0: च्या दिशेनं उल्लेखनीय कामगिरी केली असून मियावाकी पद्धतीनं रोप लागवडीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला आहे. 14 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातल्या 8 ठिकाणी अवघ्या 12 तासात 60 हून अधिक स्थानिक आणि देशी प्रजातींच्या 10,70,000 रोपांची लागवड करण्यात आली. बीड जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत 273.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जून ते सप्टेंबर या कालावधीत वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण 48.3% इतकं आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत पावसाची तूट कायम असल्यानं शेतकरी आणि नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. लातूर इथले व्यापारी गगन मालपानी यांच्याकडे अडत व्यापाऱ्यांचं सुमारे 1.5 कोटी रुपयांचं बिल थकीत असून या रकमेची तातडीनं वसुली करून देण्याच्या मागणीसाठी अडत व्यापारी असोसिएशनच्या वतीनं काल बाजार समिती परिसरात धरणे आंदोलन करण्यात आलं. बाजार समितीनं व्यापारी तसंच त्यांच्या जमीनदाराविरुद्ध तातडीनं कायदेशीर कारवाई करून थकीत रक्कम वसूल करून घ्यावी अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला पहिल्या डावात 178 धावांची आघाडी मिळाली आहे. काल सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव 462 धावांवर आटोपला, त्यानंतर श्रीलंकेचा पहिला डाव 284 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून मानव सुतारनं 4, रवींद्र जडेजानं 3, तर मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यातल्या महत्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधानांची भेट. खड्डेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व महानगरपालिकांनी तात्काळ कामाला लागावं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. आणि एसआयआर प्रक्रियेत 2 कोटीहून अधिक मतदारांच्या अर्जांची प्रतीक्षा, अर्ज जमा करण्याची मुदत संपली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोता, सकाळचे ठीक 7:20 झाले आहेत. ऐकूयात काय जाहिरात संदेश.
2: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
4: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
4: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
5: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
6: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणार, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
5: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सारडी नाका, अहमदनगर.
7: रसिक श्रोत्यांसाठी रसिक श्रोत्यांबरोबर FM बँड 102.9 MHz वर आकाशवाणी बीड केंद्र.

भी श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो

0: कलाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत.
1: हमको क्या लेना है सबसे तुमसे ही सब बातें आपसे.
0: सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 024-42-29-59-01. तेव्हा अवश्य फोन करा. कार्यक्रम है लोकगीत माला.

0: भेटला।
1: अगं देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार, बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार। काय
0: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
1: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण।
0: वाघ माझ्या सखी, चांगलंच जोड्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय।
1: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना।

आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:25 होत आहेत. श्रोता सहक्षिप्त करत आहोत माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: नमस्कार, माहिती व जनसंपर्क विभाग कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना 2026 हा राज्य शासनाने घेतलेला एक सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे आणि त्याच्यामुळे आपले जे जे काही शेतकरी बांधव आहे, जो शेतकरी राजा आहे, त्याच्यावरील कर्जाचा भाग नक्कीच कमी होणार आहे. पण बघितलं की या योजनेची अंमलबजावणी किंवा त्याची पडताळणी कशी होणार आहे आणि त्याच्याविषयी सविस्तर अजून आपण पुढे जाणून घेणार आहोत. आपल्या बरोबर आहेत सहकार विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. खरं तर ही जी योजना आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या गरजा किंवा आपण म्हणू शकतो की आर्थिक वास्तव, सहकार क्षेत्रातील परिस्थिती या सगळ्याचा अभ्यास कशा पद्धतीने करण्यात आला, कारण खूप मोठ्या प्रमाणावर याचं नियोजन करण्यात आलं असेल.
1: खूप मोठ्या प्रमाणावरती याचं नियोजन करण्यात आलंय. जवळजवळ गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून सहकार विभाग, कृषी विभाग आणि वित्त विभाग यावरती आम्ही एकत्रित काम करत आहोत. यासाठी एक तज्ज्ञ लोकांची समिती देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थापन केली होती की शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जातून मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन काय काय उपाययोजना कराव्या लागतील तो मॅन्डेट या समितीचा होता. आणि ह्या समितीने अभ्यास करून तो अहवाल राज्य शासनाला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्त केला आणि त्या अहवालावरती आधारित आम्ही ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 एक अल्पकालीन उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना तातडीने तत्काळ कर्जातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आता इम्प्लिमेंट करत आहोत. या योजनेमध्ये साधारणपणे पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची मुद्दल व व्याजासह संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे आणि 2 लाखापेक्षा जास्त ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना एक वेळचा समजोता म्हणून वन टाइम सेटलमेंट म्हणून 2 लाखाच्या वरचं कर्ज त्यांनी भरल्यानंतर 2 लाखापर्यंतची कर्जमाफी राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 लाखाच्या वरची रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांना आम्ही

31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिलेली आहे. त्यामुळे शेतकरी टप्प्याटप्प्याने ही रक्कम भरू शकतो. कोणत्याही शेतकऱ्याकडे ग्रामीण भागामध्ये एका वेळेला अशा पद्धतीने रक्कम भरण्यासाठी नसते आणि त्यामुळे आपण मोठी मुदत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने दिलेली आहे. यानंतरचा ह्या योजनेचा तिसरा कॉम्पोनंट आहे की जे आपले शेतकरी आहे, जवळजवळ राज्यामध्ये 24 लाख शेतकरी असे आहेत की जे नियमित कर्जाची परतफेड करतात, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून आपण 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देणार आहोत. अशा पद्धतीने ह्या कर्ज योजनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या शेतीची अट न ठेवता, किती एकर शेती अशी अट न ठेवता सर्व शेतकऱ्यांना आपण सरसकट 2 लाखापर्यंत कर्ज माफ करणार आहोत. 2 लाखाच्या वर वन टाइम सेटलमेंट देणार आहोत आणि नियमितपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार आहोत. आणि यासाठी आपण महाआयटी या आपल्या राज्य शासनाच्याच आयटी कंपनीची मदत घेतली आहे. महाआयटीच्या माध्यमातून अद्ययावत असं

0: अनियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून आपण 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देणार आहोत. अशा पद्धतीने ह्या कर्ज योजनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या शेतीची अट न ठेवता, किती एकर शेती अशी अट न ठेवता सर्व शेतकऱ्यांना आपण सरसकट 2 लाखापर्यंत कर्ज माफ करणार आहोत. 2 लाखाच्या वर 1 टाइम सेटलमेंट देणार आहोत आणि नियमितपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार आहोत. आणि यासाठी आपण महाआयटी या आपल्या राज्य शासनाच्याच आयटी कंपनीची मदत घेतली आहे. महाआयटीच्या माध्यमातून अद्ययावत असं पोर्टल तयार केलेलं आहे आणि यासाठी आपण कन्सल्टंट नेमलेले आहेत. कन्सल्टंट आणि महाआयटीच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवणार आहोत. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अर्ज करायचा नाहीये. फक्त आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्याने जाऊन आपलं अॅग्रीस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करणे एवढंच त्याला करायचं आहे. आणि हे करत असताना आमच्या पोर्टलवरती असणारी रक्कम आणि बँक लेजरमध्ये असणारी रक्कम ती बरोबर आहे किंवा नाही, त्यांचं नाव बरोबर आहे किंवा नाही, त्यांचे आधार नंबर बरोबर आहे किंवा नाही, हा संपूर्ण डाटा शेतकऱ्यांनी बघायचा आहे. ज्या याद्या आम्ही आता पब्लिश केलेल्या आहेत, जवळजवळ पहिली यादी जी पब्लिश केलेली आहे 17 लाख शेतकऱ्यांची, त्या यादीमध्ये आम्ही बँकांकडून आलेली रक्कम ज्यामध्ये एनपीए जवळजवळ 6.5 लाख शेतकऱ्यांची अकाउंट एनपीए झालेली आहे. एनपीए झालेल्या अकाउंटवरती ज्या तारखेला ते अकाउंट एनपीए होतात त्यानंतर कोणत्याही प्रकारचं व्याज आकारणी होत नाही. आणि ह्या एनपीए अकाउंटवरती देखील किती वर्षांचा अकाउंट एनपीए झालेला आहे त्यावरती विशिष्ट प्रमाणात सवलत बँकांना देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आम्ही स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक घेतली होती. त्यासाठी सर्व बँकांनी, नॅशनलाइज एज वेल एज कमर्शियल बँकांनी, अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांच्या बोर्डमध्ये त्यांनी रिझोल्युशन घेऊन तशा पद्धतीने आमच्याकडे सकारात्मक लेखी कळवलेला आहे. आणि त्यामुळे ताप देखील त्यांनी बँकेचा हिस्सा म्हणून, एक बँकेची देखील बांधिलकी म्हणून त्यामध्ये त्यांनी हेअरकट घेतलेला आहे. 1 वर्षापेक्षा जास्त एनपीए अकाउंट जर झालेलं असेल तर 85% रक्कम फक्त दिली जाणार आहे. 15% बँकेने हेअरकट घेतलेला आहे. म्हणजे 1 लाखाचं जर कर्ज असेल तर 15,000 रुपयाचा हेअरकट बँकेने सोसलेला आहे आणि 85,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर असेल तर 70% रक्कम आम्ही देणार आहोत, म्हणजे 70,000 रुपये, आणि 30,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 3 वर्ष असेल तर 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून, 55,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून. आणि 4 वर्ष असेल तर 45,000 रुपये, 55,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 4 वर्षापेक्षा जास्त वर्षाचं एनपीए अकाउंट असेल तर फक्त 35,000 रुपयांमध्ये ते शेतकऱ्याचं संपूर्ण अकाउंट बेबाकी होणार आहे, नील होणार आहे. उर्वरित 65,000 रुपये बँक सोसणार आहे. अशा पद्धतीने हेअरकटच्या अमाऊंट आमच्या लिस्टमध्ये आणि सर्व बँकच्या ब्रांचेसमध्ये, ग्रामपंचायतीच्या अकाउंटमध्ये आणि प्रायमरी अॅग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीच्या ऑफिसमध्ये लागलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन करून घेऊ नये, घाबरून जाऊ नये. सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत घेतलेले कर्ज, 2 लाखाच्या आतल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज 100% माफ होणार आहे.
1: तुम्ही हेअरकट किंवा त्याच्याविषयी समजावून सांगितलं तर आपल्या शेतकरी बांधवांना अजूनही की व्यापारी बँकांच्या कर्ज खात्यात काही तफावत दिसली किंवा हेअरकट याविषयी सवलतीच्या आहेत त्याविषयी अजून परत एकदा सांगू शकाल?
0: माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपला जे बँकेमधला लेजर बॅलन्स आहे तो बॅलन्स किंवा आमचा महाआयटी पोर्टलवरती जी रक्कम तुम्हाला दिसते ती रक्कम आणि आम्ही ज्या याद्या लावलेल्या आहेत बँकेच्या ब्रांचमध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये किंवा आमच्या पॅक्सच्या बाहेर कार्यालयामध्ये त्यामध्ये आपल्याला तफावत दिसते. ह्या ज्या याद्या आमच्याकडे मिळालेल्या त्या संबंधित बँकांनी एनपीए अकाउंट झालेल्या अकाउंटवरती त्यांनी हेअरकट घेतल्यानंतरच्या याद्या आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त आमच्या महा आयटी पोर्टलवरची रक्कम, तुमचं अकाउंट, तुमचं नाव बरोबर आहे किंवा नाही हे फक्त बघावं आणि 2 लाखाच्या आतली संपूर्ण रक्कम तुम्हाला माफ होणार आहे. त्यामुळे यादीमधली रक्कम अजिबात आपण बघू नये, त्याकडे लक्ष देऊ नये. 100% आपल्याला 2 लाखाच्या आत पूर्ण कर्जमुक्ती होणार आहे. यामध्ये बँकेच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेट लेवल बँकर्स कमिटीची मीटिंग घेतली होती, त्यांना आवाहन केलं होतं आणि 2017 आणि 2019 प्रमाणेच बँकांनी देखील त्यांचा आपला सहभाग या शेतकरी कर्जमुक्तीमध्ये द्यावा या दृष्टिकोनातून त्यांना आवाहन केलं होतं आणि त्या आव्हानांना त्यांनी अतिशय चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आहे. आणि ज्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याचं अकाउंट एनपीए झालेलं असेल आणि ते 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी एनपीए झालेलं असेल तर त्या ठिकाणी 1 लाखाचं जर कर्ज असेल तर फक्त 85,000 रुपये बँक घेऊन ते सेटल करणार आहे 100% आणि बेबाकीचं सर्टिफिकेट देणार आहे, नील अकाउंटचं सर्टिफिकेट देणार आहे. 15,000 रुपये बँक स्वतः त्या अकाउंटमध्ये टाकणार आहेत. तसंच 2 वर्ष जर असेल तर त्या ठिकाणी 70,000 रुपयावरती ते अकाउंट आपलं सेटल होणार आहे. आणि जरी तुमच्या अकाउंटला कर्ज घेतलेली रक्कम, एनपीए अकाउंट झालेली रक्कम 1 लाख रुपये दिसत असली तर 30,000 रुपयाची रक्कम बँक स्वतः त्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करणार आहेत एनपीए अकाउंटमध्ये. अशा पद्धतीने 3 वर्ष जर असेल तर 55,000 रुपये, 45,000 रुपये

0: बँकेच्या माध्यमातून 4 वर्ष जर असेल तर 45,000 रुपयांमध्ये आपलं अकाउंट नील होणार आहे, 55,000 रुपये स्वतः बँक टाकणार आहे, आणि 4 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी जर अकाउंट आपलं जर एनपीए झालं असेल तर फक्त 35,000 रुपयांमध्ये आपलं अकाउंट नील होणार आहे, उर्वरित 65,000 रुपये बँकेच्या माध्यमातून एनपीए अकाउंटमध्ये जाणार आहेत. त्यामुळे आपल्याला कर्जमुक्तीचं सर्टिफिकेट मिळणार आहे आणि 1 दिवसाच्या नंतर तात्काळ आपल्याला नव्यानं खरीप पीक कर्ज देखील आपल्याला त्या बँकेच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी करू नये, संपूर्ण 100% त्यांना 2 लाखाच्या आतला कर्जमाफी मिळणार आहे.
1: सर, आता जी तुम्ही माहिती देतात त्याच्यामध्ये असा एक प्रश्न असा उभा राहतो की असे काही शेतकरी बांधव आहेत का की जे आता लाभार्थी आहेत पण ते अपात्र ठरू शकतात, असे काही गोष्टी आहेत का?
0: कुठलीही मला वाटत नाही की असे काही शेतकरी आहेत की जे आपण याद्या लावल्या आहेत की जे अपात्र ठरू शकतात, असं नाही. आपल्या अपात्रतेमध्ये निकष ठरलेले आहेत. केंद्र किंवा राज्य शासनाचे अधिकारी कर्मचारी ज्यांचा पगार मासिक पगार 25,000 पेक्षा जास्त आहे, त्याचबरोबर आता जे सध्याचे विद्यमान आणि भूतपूर्व आपले लोकप्रतिनिधी, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, मग त्यामध्ये बँकिंग सेक्टर असेल, अर्बन बँक असेल, रुरल बँक असतील, आमचे दूध संघ असतील, सूत गिरण्यांचे संघ असतील, यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना आपण यामधून वगळण्यात आलेलं आहे. फक्त जे गरीब शेतकरी आहेत त्या सर्व पात्र शेतकऱ्यांना आपण या योजनेचा लाभ देणार आहोत. आणि जे शेतकऱ्यांनी दिवंगत झालेले आहेत, मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना देखील याचा आपल्याला लाभ मिळणार आहे. फक्त त्या वारसांनी आपली नावाची नोंद 7/12 मध्ये तहसीलदारांच्या माध्यमातून करून घ्यायची आहे, ऍग्रीस्टॅकवरती नोंद करून घ्यायची आहे. त्यासाठी आमचे सर्व रेव्हेन्यूची मशिनरी आणि आमची सहकाराची मशिनरी आपल्याला मदत करेल. ऍग्रीस्टॅकवरती नोंदणी झाल्यानंतर आपला नवीन आधार क्रमांक त्यामध्ये नोंदणी करू आणि बँकेच्या माध्यमातून आमच्याकडे यादी येईल. आणि नव्यानं तुम्हाला देखील कुठलाही शेतकरी, दिवंगत झालेल्या शेतकऱ्याचे वारसदार देखील या योजनेपासून वंचित राहणार नाही याची संपूर्ण खबरदारी आम्ही घेणार आहोत.
1: नक्की सर, या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या खरं तर आर्थिक सक्षमीकरणावर आणि एकूणच या विकासावर खूप सकारात्मक परिणाम होणार आहे, तुम्ही काय सांगाल?
0: मी एवढंच सांगू इच्छितो की दरवर्षी अंदाजे आपल्या राज्यामध्ये 55 ते 60 लाख शेतकरी पीक कर्ज घेतात आणि या 55 ते 60 लाख पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांपैकी आम्ही आकडेवारी बघत असताना ह्या वर्षी आमच्या लक्षात आलं की जवळजवळ 24 लाख शेतकरी नियमित कर्ज फेड करणारे आहेत. उर्वरित जवळजवळ 32 लाख शेतकरी आमचे जे आहेत की ज्या कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत त्यांना त्यातून कर्जमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने ही एवढी मोठी भव्य योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे आणि ह्या योजनेच्या माध्यमातून ते देखील पुन्हा कर्जासाठी पात्र होतील आणि संपूर्ण मोठ्या संख्येत शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होईल असं मला वाटतं. आणि हे खूप चांगलं आणि महत्वाचं पाऊल आहे आणि पुन्हा एकदा त्यांना कर्ज मिळाल्यानंतर पुन्हा एकदा जोमाने ते शेतीत उत्पन्न घेऊ शकतील आणि शेतीतल्या उत्पन्नात पुन्हा एकदा उभारी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा सक्षम रीतीने उभं राहण्यासाठी मला वाटतं मदत होणार आहे.
1: नक्की सर, तुम्ही आता जे काही विषय सांगितले किंवा इतके शेतकरी त्याचे लाभार्थी आहेत एवढ्या छान पद्धतीने सांगत आहोत, आपले माननीय मुख्यमंत्री, आपले दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्री यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे ही योजना सुरू झाली आहे की आपला शेतकरी बांधव कर्जमुक्त व्हावा. पण कर्जमुक्तीनंतरही पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होऊ नयेत याच्यासाठी काही शासनाची तरतूद आहे का?
0: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, शेतकरी कर्जमुक्ती योजना ही केवळ कर्जमुक्ती नसून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणे, आर्थिक स्थिरतेला प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारणी देणे हा देखील या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतकरी सक्षम करणे, शेती समृद्ध करणे आणि महाराष्ट्र अधिक प्रगत करण्याच्या दिशेने राज्य शासनाने उचललेलं एक महत्वाचं पाऊल आहे.
1: सर, खरंच खूप खूप धन्यवाद. कारण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याविषयी अतिशय सविस्तर आणि छान माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली. म्हणजे योजनेचं उद्दिष्ट काय, त्याचं नियोजन काय, त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे, त्याच्यामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची पडताळणी कशी होणार आहे आणि एकंदरीत शासनाचा जो उपक्रम आहे त्या सगळ्यांविषयी जी तुम्ही माहिती दिली ती नक्कीच आपल्या या शेतकरी बांधवांना उपयुक्त ठरणार आहे आणि या योजनेमुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या डोक्यावरील कर्ज नक्कीच थोडं कमी होऊन शेती करण्याची एक नवी उमेद त्यांना मिळणार आहे. सर, इतकी छान माहिती दिली त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: आपल्या शेतकरी बांधवांनी या योजनेविषयी नक्की जाणून घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया, भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: अहो ताई अहो भाऊ, स्वच्छतेचे भान सारेच ठेव।
1: सकाळी 7:40 आपण ऐकू शकाल ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस।
0: हटवा केरकचरा आणि साचलेली घाण, स्वच्छतेने वाढेल आपल्या देशाची शान।

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळचे 7:40 झाली आहेत.
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:40 झाले आहेत. श्रोता, ऐकूयात एक जाहिरात संदेश.
2: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:41 झाली आहेत. श्रोते, प्रसारित होत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या सुरात वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत नियोजन आहे श्रीकांत ठाकरे यांचं.

0: वाहिनी वा आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती का? खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
1: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार। सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार।
0: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध। कॅमल सुपर फाईन साबुदाणा।
2: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
3: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध।
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सारडी नाका, अहमदनगर।
4: शतव भावधारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोकजी परांजपे यांची भक्ती यांची गीतरचना। संगीत नियोजन आहे अशोक पत्की यांचं।

0: शेवटी आताच आपण सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोकजी परांजपे यांची गीत रचना ऐकलीत. संगीत निजन होतं अशोक पत्की यांचं. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:50 झाले आहेत. शेवटी ऐकूयात गरुड हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, या कार्यक्रमात आपण कॅन्सर विषयीचे लक्षणं, कॅन्सर कशामुळे होतो, कॅन्सरचे गैरसमज, संसर्गजन्य किंवा अनुवंशिकता असे बरेचसे प्रश्न, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहेत. आणि त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी अहिल्यानगरच्या गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे टाटा मेमोरियल हॉस्पिटल इथं प्रशिक्षित कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश गरुड आपणाशी बोलणार आहेत. डॉक्टर, आपलं स्वागत आहे गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात.
2: धन्यवाद.
1: डॉक्टर, कॅन्सर म्हटलं की लोकांना थोडं आजही एकदमच असं वाटतं की जीव घेणार म्हणजे हा आजार आता आपला जीव घेणार, पण आता मेडिकल सायन्समध्ये झालेल्या प्रगतीमुळे असं काही होऊ शकत नाही. पण तरी बरेचशा लोकांना हा प्रश्न की नेमकं कॅन्सर म्हणजे आहे काय, तर त्याबद्दल काय सांग.
2: बरोबर, तर अति चांगला प्रश्न आहे तो. कॅन्सर म्हणजे हा एक पेशींचा विकार आहे, म्हणजे कॅन्सर हा पेशीतून निर्माण होतो, आपल्या शरीरातील पेशीतून निर्माण होतो. तर आपल्या शरीरातील पेशी या नेहमी बदलत असतात, परंतु बदल होता होता त्यामध्ये अचानक असा बदल होतो की शरीराचं त्याच्यावरील नियंत्रण नष्ट होतं, आणि त्यावेळी अनियंत्रित अगणित पेशींची वाढ, विशिष्ट पेशींची वाढ होते, त्याला आपण कॅन्सर म्हणतो. त्या ठिकाणी मग ती गाठ तयार होते. अशा प्रकारच्या ज्या पेशी असतात, ज्या शरीरातील पेशीपेक्षा वेगळ्या, ज्या शरीराला काही उपयोगाच्या नसतात, त्यांचं आणि शरीराचं त्यांच्यावर कसल्याही प्रकारचं नियंत्रण नसतं, अशा प्रकारच्या पेशींची वाढ होणं म्हणजे कॅन्सर. कॅन्सर हा कुठल्या जंतूंचा विकार नाही, हा पेशींचा विकार आहे.
1: थोडस या शब्दाबद्दल आम्हाला सांगा की कॅन्सर किंवा कर्करोग असंच का म्हटलं जातं याला दुसरं?
2: आता कर्क म्हणजे तर खेकड्याला असं म्हटलं जातं, आपली हा आपले कर्करास म्हणतात, पण खेकडा दाखवला जातो.
1: बरोबर.
2: तर खेकड्याचा जसे पाय वेगवेगळ्या दिशेनं असतात, तशाच प्रकारचा हा कॅन्सर जेव्हा निर्माण होतो तो सर्व बाजूनी पसरत असतो, सर्व बाजूने, आणि खेकड्यासारखा सर्व बाजूने तो पसरतो, जसा खेकडा दिसतो तसा. म्हणून कॅन्सरला खेकड्याचं असं चिन्ह दिलं गेलेलं आहे, आणि म्हणून तो कर्करोग.
1: तर हे झालं कॅन्सर म्हणजे काय. आता सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न आहे की ज्या प्रश्नाला आता ऐकताना, ज्याचं उत्तर ऐकताना श्रोते सुद्धा जर असं कान टवकारून ऐकतील की मग एवढं सगळं आहे, हा कॅन्सर जीव घेणं आहे की नाही हे बघूयात आपण, पण हा होतो कशामुळे? जर तुम्ही म्हणताय तो जीवाणूमुळे होत नाही, विषाणूमुळे होत नाही, किंवा कुठल्याही हवामानाच्या बदलामुळे होत नाही, मग याची कारणं काय?
2: आता जेव्हा कॅन्सरच्या पेशीमध्ये, म्हणजे साध्या आपल्या शरीरातील पेशीमध्ये बदल होत असतात किंवा त्याचं विभाजन होत असतं, हे नॉर्मल गतीनं जे होत असतं ते नॉर्मल असतं, कारण आपल्या शरीरातल्या सर्व पेशी बदलत असतात. परंतु अशा बदल होताना काही घटकामुळे बदल असा घडतो की तो विकृत स्वरूपाची पेशी त्या ठिकाणी निर्माण होते, आणि ह्या विकृत स्वरूपाचा बदल म्हणजे त्याच्यामध्ये विभाजन होताना जी काही कारणं असतात त्याच्या आपल्याला आतापर्यंत माहीत झालेली जी कारणं आहेत त्यामध्ये व्यसनांची पद्धती ज्या आहे त्याच्यामुळे हा बदल त्याच्यामध्ये घडून येतो विभाजन होताना. तर त्यामध्ये म्हणजे पान, तंबाखू, बिडी, सिगारेट, दारू, मावा, गुटखा ह्या प्रकारची जी व्यसनं आहेत, तंबाखूजन्य पदार्थांचा वापर जो वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो, तंबाखूचे मिश्र लावले जाते, ह्यामुळे आपल्याला माहिती आहे की ह्यांच्यामुळे त्यांच्या विभाजनामध्ये कृत्रिम बदल होतात, आणि त्यातून एक वेगळी पेशी तयार होते, जिचं ज्याचं शरीरावर कसलंही किंवा शरीराचे

0: त्याच्या पेशीवर कसलंही निदान नियंत्रण नसतं.
1: आणि या संदर्भात आणखी सुद्धा आपल्याकडे काही प्रश्न असेल किंवा आपल्या घरात कॅन्सरचा एखादा रुग्ण असेल आणि आपल्याला जर त्याचा योग्य वेळेत सल्ला हवा असेल तर आपण नक्की संपर्क करा सावेडी रोड अहिल्यानगर इथल्या गरुड कॅन्सर हॉस्पिटलच्या डॉक्टर प्रकाश गरुड यांना. जर तुम्हाला खर्चाची चिंता असेल तर गरुड कॅन्सर हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे, ज्या योजनेमार्फत कॅन्सरचा संपूर्ण खर्च हा शासनातर्फे केला जातो. आणि हॉस्पिटलचा नंबर घ्या 0241 232 67 75 0241 232 67.

श्रोते, आता आपण गरुड कॅन्सर हॉस्पिटलचा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. गरुड कॅन्सर हॉस्पिटलचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 7:55 झाले आहेत. भावधारा या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात. कवी शंकर वैद्य यांची गीतरचना अरुण दाते यांच्या स्वरात, संगीत नियोजन आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा.

शेवटी अर्थात आपण अरुण दाते यांच्या स्वरात कवी शंकर वैद्य यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निधन होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. या गीतरचनेबरोबरच आजचा भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम संपला. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 8 वाजता आहेत. सहक्षित करत आहोत समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, आणि त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, तसंच 8:30 आपण ऐकू शकाल मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: system hails it as a model for stricter US election rules. India to host 12th BRICS Environment Ministers meeting in New Delhi today. Indian Army Chief General Dhiraj Seth conferred rank of Honorary General of Nepal Army by President Ramchandra Podel in Kathmandu. IMD issues red alert for very heavy rainfall in Jharkhand today. And Ayush Shetty stuns world number one and defending champion Shi Yu Chi in first round of men's singles at BWF Badminton World Championships in New Delhi. And with that, we end the morning news. Have a nice day.
1: आकाशवाणी पुणे सकाळचे ठीक 8:30 वाजलेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
2: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रातल्या विविध विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान मोदींशी चर्चा. ब्रिक्स देशांच्या आयसीटी परिषदेला महाराष्ट्रात पुण्यात सुरुवात. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षा रद्द. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची घोषणा. दिल्ली आणि महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातील माहिती संकलनाचा टप्पा पूर्ण. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टी आणि पी व्ही सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा औद्योगिक विकास आणि दळणवळण क्षेत्रातील महत्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महत्वपूर्ण चर्चा केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमोर झालेल्या बैठकीत मुंबई वाढवण एक्सप्रेसवे कनेक्टिव्हिटी म्हणजेच उत्तन विरार कॉरिडॉर या महत्वाकांक्षी प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांची प्राधान्यानं चर्चा झाली. सुमारे 55,000 कोटींच्या या प्रकल्पासाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीमार्फत वित्तीय सहाय्य मिळवण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारनं सादर केला आहे. केंद्रीय दूरसंचार विभागातर्फे पुण्यात ब्रिक्स देशांच्या माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान अर्थात आयसीटी गटाच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं. दूरसंचार विभागाचे सचिव अमित अग्रवाल यांनी काल या परिषदेचं उद्घाटन केलं. 21 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना सक्षम भविष्यासाठी नाविन्य सहकार्य आणि परिवर्तन अशी आहे. या परिषदेत सर्वसमावेशक शाश्वत आणि सक्षम आयसीटी परिसंस्था विकसित करणं तसंच विश्वासार्ह सुरक्षित आणि मानवकेंद्रित डिजिटल वातावरण डिजिटल कौशल्य आणि क्षमता विकास यासारख्या महत्वाच्या क्षेत्रांवर चर्चा अपेक्षित आहे. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षांच्या उमेदवारांनी केलेल्या 24 दिवसांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं 2024 ची जेएसएससी सीजीएल परीक्षा आणि टीडीएपीएल एजन्सीद्वारे घेण्यात आलेल्या सर्व स्पर्धा परीक्षा रद्द केल्या आहेत. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी काल संध्याकाळी मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीनंतर या निर्णयाची घोषणा केली. तसंच 2014 पासून झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगांनी घेतलेल्या भरती परीक्षांची सखोल चौकशी करण्याचे आदेशही राज्य सरकारनं दिले आहेत. आंदोलकांच्या काही मागण्या अजूनही प्रलंबित आहेत असं आंदोलक विद्यार्थी नेते पियुष कुमार यांनी सांगितलं आहे. पायाभूत सुविधांची वेळेवर पूर्तता भूखंड वाटप गुंतवणूक आणि उत्पादन सुरू करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं असं मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केलं आहे. त्या काल नवी दिल्लीत राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास आणि अंमलबजावणी ट्रस्टच्या सर्वोच्च देखरेख प्राधिकरणाच्या बैठकीत बोलत होत्या. यावेळी त्यांनी पीएम गतिशक्तीच्या माध्यमातून एकात्मिक नियोजनाच्या आणि गुंतवणूकदार स्नेही भूखंड वाटप यंत्रणांचा वापर करण्याच्या गरजेवर भर दिला. लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ यांना नेपाळ लष्कराच्या मानद जनरल या पदवीनं सन्मानित करण्यात आलं आहे. काठमांडू इथल्या एका विशेष समारंभात काल नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या हस्ते हे मानद पद प्रदान करण्यात आलं. 1950 पासून चालत आलेल्या या परंपरेनुसार भारत आणि नेपाळ एकमेकांच्या लष्कर प्रमुखांना मानद जनरल हा दर्जा प्रदान करतात. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नव्या चमूची घोषणा केली. वसुंधरा राजे सिंधिया तीरथ सिंग रावत राम माधव बैजयंत जयपांडा सरदार मनप्रीत सिंग बादल आणि रेखा वर्मा यांच्यासह 13 राष्ट्रीय उपाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विनोद तावडे

सुनील बंसल, स्मृती इराणी आणि बिप्लब कुमार देब यांच्यासह 8 नेत्यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्लीत सुरू असलेल्या मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातील माहिती संकलनाचा टप्पा काल पूर्ण झाला. दिल्लीत मुख्य निवडणूक आयोग कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत 1,45,00,000 अर्ज वितरित करण्यात आले होते. यासाठी 13,000 बीएलओंनी काम केलं तर 97,00,000 अधिक माहिती संकलन अर्जांचं डिजिटलायझेशन झालं आहे. 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर या महिन्याभराच्या कालावधीत हरकती दाखल करता येणार आहेत तर अंतिम यादी 27 ऑक्टोबरला प्रसिद्ध होईल. महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर आणि सुधारणा प्रक्रियेतील गणना अर्ज जमा करण्याचा कालचा अखेरचा दिवस होता. प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्टला प्रकाशित होणार असून त्यावर 23 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहे. 22 ऑक्टोबरपर्यंत आक्षेप निकाली काढण्यात येऊन 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील 2,07,93,916 मतदारांचे अर्ज अद्याप बीएलओंकडे जमा झालेले नाहीत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या मतदार ओळखपत्र प्रणालीची प्रशंसा केली आहे. अमेरिकेतील निवडणूक नियम अधिक कडक करण्याच्या दृष्टीनं ही प्रणाली आदर्श असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेतील मतदारांच्या ओळखीबाबत अधिक कडक निकष असावेत याबाबत ट्रम्प यांची आग्रही भूमिका आहे. इराण सैन्याशी वाटाघाटी करण्यासाठी अमेरिकेकडे अनौपचारिक संपर्क मार्ग असल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स म्हणजेच IRGC ने फेटाळून लावला आहे. हा दावा म्हणजे केवळ एक भ्रम आहे असं IRGC प्रवक्ते हुसेन मोहेबी यांनी म्हटलं आहे. अमेरिका आणि आमच्यात कोणताही संवाद सुरू नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्लीत चेकपॉइंट सॉफ्टवेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी नदाव झाफरीर यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी कंपनीचा देशातला वाढता सहभाग, संशोधन आणि विकास क्षेत्रातील विस्तार तसंच डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या संरक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणालीचा वापर याबाबत सविस्तर चर्चा केली. श्रीलंकेतील गॉल इथं सुरू असलेल्या भारत आणि श्रीलंका संघांदरम्यानच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या 3रा दिवस अखेर भारतानं काल पहिल्या डावात 462 धावा करत 178 धावांची आघाडी घेतली आहे. भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट खेळी करत श्रीलंकेचा पहिला डाव 284 धावात गुंडाळला. पाऊस सुरू झाल्यामुळे भारताचा दुसरा डाव सुरू होऊ शकला नाही. जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टीनं चीनच्या शी युची याचा 21-14, 13-21, 21-19 असा विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश निश्चित केला. तर महिलांमध्ये PB सिंधूनंही आयर्लंडच्या सोफिया नोबेलचा 21-7, 21-11 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. महिला दुहेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं स्पेनच्या जोडीचा पराभव केला तर पुरुष दुहेरीत हरिहरन अमस्मा करुणन आणि MR अर्जुन यांनीही दुसरी फेरी गाठली. नेदरलँड्स इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या FIH हॉकी विश्वकरंडक स्पर्धेत काल भारताला इंग्लंडकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला. उद्या भारताचा सामना पाकिस्तान संघाशी होणार आहे. दुसऱ्या फेरीतल्या प्रवेशासाठी भारताला या सामन्यात विजय अथवा बरोबरी आवश्यक आहे. पराभव झाल्यास भारत स्पर्धेतून बाहेर पडेल. FIH महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज नेदरलँडमधल्या अॅम्स्टवेरिन इथं होणाऱ्या स्पर्धेतील ड गटाच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. सध्या इंग्लंडचा संघ ड गटात आघाडीवर आहे तर भारत आणि चीन समान गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. आंध्र प्रदेशातल्या मच्छीमारांना घेऊन जाणारी एक बोट समुद्रात बेपत्ता झाली आहे. हे मच्छीमार 3 ऑगस्टला मासेमारीसाठी निघाले होते आणि 10 दिवसांच्या आत त्यांनी परतणं अपेक्षित होतं. या बेपत्ता मच्छीमारांचा शोध घेण्यासाठी सागरी पोलीस आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी शोध मोहीम सुरू केली आहे. हिमाचल प्रदेशात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे 87 रस्ते बंद पडले असून चंबा जिल्ह्यात एक लोखंडी पूल पुरामुळे वाहून गेला. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशात जनजीवन विस्कळीत झालं असून आतापर्यंत 80 जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान विभागानं आजही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. उत्तराखंड राज्यातील गढवाल क्षेत्रासाठी हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पाऊस आणि भूस्खलनामुळे राज्यातल्या 97 रस्त्यांवरील वाहतूक बंद आहे. नागरिक आणि पर्यटकांनी हवामानाच्या अंदाजानुसार प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहन राज्य प्रशासनानं केलं आहे. हवामान विभागानं आज झारखंड तसंच बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश

0: ओडिशा आणि उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्रातल्या विविध विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान मोदींशी चर्चा. ब्रिक्स देशांच्या आयसीटी परिषदेला महाराष्ट्रात पुण्यात सुरुवात. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षा रद्द. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची घोषणा. दिल्ली आणि महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातील माहिती संकलनाचा टप्पा पूर्ण. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टी आणि पी व्ही सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते सकाळचे ठीक 8:40 झाले आहेत. प्रसारित आहोत लोकधारा हा लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांच्या सुरात गरा पालकर यांची गीतरचना.

श्रोत्यात आपण कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ग रा पालकर यांची रचना आपण ऐकली. संगीत निर्देशन होतं मधुकर पाठक यांचं. लोकधारा हा लोकसंख्येचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातील कविवर्य नादव महानोर यांची गीतरचना. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: क्षेत्रात आज आपण लता मंगेशकर यांच्या सुरातील नादो महानोर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. लोकधारा हा कार्यक्रम आपण एकदाच आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.
1: शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब. सुमधुर संगीताचा सुरेल केवडा.
2: केतकी गुलाब जुही चंपक बन फुले.
1: सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा.
2: केतकी गुलाब जुही
1: अशी ही सदा फुली आकाशवाणी.
2: केतकी केतकी
0: श्रोत्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात लोकधारा या लोकसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या सुरातील चंद्रकांत कडू यांची गीतरचना.

शक्यतो आता आपण अपर्णा देव यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं शांताराम नांदगावकर यांचंच. लोकधारा या लोकसंगीतच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात अजित गडगडे, शैला चिखले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत नियोजन आहे शांताराम नांदगावकर यांचंच.

0: Borea Magela.
1: श्रोत्या आता आपण अजित कडकडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत नियोजन होतं नंदू होणप यांचं. या लोकगीत रचनेबरोबरच आजचा लोकधारा हा लोकसंगीताचा कार्यक्रम संपला. श्रोत्या, लोकधारा हा लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 9 वाजता आहेत. सहक्षित करत आहोत विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत. श्रोते प्रसारित श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी गीतांचा फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला. आजच्या हॅलो गीतमाला या कार्यक्रमात निवेदन आहे डॉक्टर श्रीधर आघाव यांचं, तर सादर करत आहेत योगीराज बच्चे. ऐकूयात हॅलो गीतमाला हा फोन इन कार्यक्रम.
1: हॅलो गीतमाला.

0: कार्यक्रम हॅलो गीतमाला.
1: हा मी विलास देशमुख बोलतो, बीडवरून अंकुश नगर मधून.
0: कोणतं गीत निवडलं आपण?
1: मी स्वामी या चित्रपटातले येशुदास का करू सहिनी आहे ना बालम.

छान छान खूप सुंदर देशमुख साहेब, देशमुख साहेब कार्यक्रमात फोन केलात, तुमच्या आवडीचं आणि तुमच्या पसंतीचं हे गीत

0: कार्यक्रम हॅलो गीतमाला.
1: सुरेश जाधव बोलतो, नेहरू चौक पैठण. आता श्रावण मास सुरू झालेला आहे आणि पवित्र महिना आहे, त्यानिमित्ताने बघा एक चित्रपट आला होता सत्यम शिवम सुंदरम.
2: हो,
1: फार सुंदर गीत आहे सर. लता मंगेशकर ने गायलेलं आहे, रवींद्र जैन यांचं संगीत आहे.
0: हो, गीत आणि
1: ईश्वर सत्य शिव शिवही सुंदर आहे.
2: हो,
1: असं सुंदरसे गीताची आज मी आवड करतो सर.
0: ओके ओके ओके.
1: आणि याच्यासाठी माझी मिसेस अनिता जाधव, मुलगा प्रसाद जाधव, मुलगी आरती अरुण ढोंगरे, पूजा अजय क्षीरसागर, आपले नंद किशोरजी घटे, अशोकजी तळे, अशोकरावजी पाटील आणि सर्व मित्रमंडळी मिळून या गीताचा आज आनंद घेऊ सर आपण.
0: हो, अगदी अगदी. जाधव साहेब, सत्यम शिवम सुंदरम चित्रपटातलं हे सुंदर असं गीत
1: हो सर
0: आपल्यापर्यंत. फोन केलात, धन्यवाद.

0: कार्यक्रम हॅलो गीतमाला.
1: हां
0: नमस्कार, बोला कोण?
1: अनिल जाधव.
0: काय करता आपण?
1: वडापावचा.
0: कुठं?
1: आंबेडकर पुचा.
0: बर बर बर. आज कार्यक्रमात कोणतं गीत निवडलंय आपण?
1: मधलं टाका
0: सावन के झुलोने. हा बोला कदम
1: साहेब.
0: फोन केलात, कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद.

0: नमस्कार, हॅलो गीतमाला कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार, गोपाळ नाथकर बोलतो साडेगाव.
0: आपण काय करता?
1: शेती.
0: शेतीचं काय वातावरण म्हणते सध्या?
1: शेतीचं चांगलं आहे सध्या वातावरण. पाऊस नाही सध्या.
0: पाऊस नाही. कोणतं पीक घेतलेलं आहे शेतात आता?
1: हळद, कापूस.
0: बर, हळदीचं पीक घेतात आपल्याकडे?
1: हो हो.
0: बर बर बर. किती वर्षापासून घेत आहे हळदीचं पीक?
1: चार पाच वर्ष झाले.
0: प्रोसेसिंग पण आपणच करताय?
1: हो.
0: अच्छा, हळदीचा भाव काय
1: आता? 16-17 हजार रुपये चालू.
0: आज कोणतं गीत निवडलंय? कोणतं? ऐकूयात तुमच्या आवडीचं आणि पसंतीचं. आई मिलन की रात या चित्रपटासाठीचं हे सुंदर असं गीत. कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद.

0: नमस्कार, कार्यक्रम हेलो गीतमाला।
1: हम रहीम खान पठान बोला ले परभणी।
0: रहीम खान पठान, काय चाललंय तुमचं? आपण काय करता?
1: सर आम्ही आरसीसी बिल्डिंग वर्कर्सचं काम करतो, म्हणजे घर बांधणं, मंदिर बांधणं।
0: बर,
1: म्हणजे आतापर्यंत आम्ही कमीत कमी 25 मंदिर, रुक्मिणी, महादेव आणि मारुतीचे मंदिर बांधलेले सर आमच्या हातावर।
0: बर
1: हो सर, म्हणजे हे जितके बी समजा आरसीसी बिल्डिंग वर्कर्सचे काम राहतात,
0: अच्छा,
1: ते आम्हालाच करावं लागतात। घर बांधणे, मंदिर बांधणे,
0: अच्छा,
1: सर्व माझी काय फिल्टर काम आम्ही करतो सर।
0: अच्छा, खूप सुंदर।
1: हा म्हणजे आम्हाला फार आनंद होतो की आम्ही घर बांधून देतो, मंदिर बांधून देतो, म्हणजे आम्हाला ते काम करून फार आनंद होतो सर।
0: ओके ओके ओके, खूप छान, चांगलं काम करतायत।
1: पूर्ण झाले आपले सगळे कार्यक्रम, म्हणजे आम्हाला फार आनंद झालेला
0: आहे सर। हो हो, आता कामावर आहेत का आपण?
1: हो सर, कामावर आहे। आता
0: काम करत करत रेडिओ ऐकता?
1: हा सर, काम करत करत रेडिओ, आपला फोन लाव

0: थोडं थांबून बोलावं लागतं म्हणजे सरकारला रेडिओचं ऐकायला म्हणजे तर आम्हाला काही अडचण नाही ना सर. इकडे रेडिओ चालतंय आणि इकडे आपलं काम चालतंय म्हणजे आपल्याला आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणं सर्वांना सगळं जास्त छान आहे सर.
1: अगदी अगदी अगदी बरोबर. क्या बात है
0: जे माणूस काही बोलला करतो त्याला जगामध्ये कुठेही काय अडचण कधीच येणार नाही
1: कधीच येणार नाही. अगदी अगदी अगदी.
0: थोडी तरी रूपरंग भरे हुए हे चलते टोपा चित्रपटातलं गीत आहे याच्यासाठी आमचे आहे जयज्ञा चंद्रकांत ठेवलकर नागरचे राज्य गुडके.
1: ऐकूयात पठाण साहेब आपल्या पसंतीचं हे गीत. कार्यक्रमात फोन केलात सहभागी झालात खूप खूप धन्यवाद.

0: कार्यक्रम हॅलो गीतमाला. नमस्कार, बोला, कोण बोलताय?
1: हां, मी चंद्रबाबा पवळ बोलतेय सर.
0: हां, नमस्कार पवळताई, बोला.
1: हां, खूप आनंद वाटतोय आपल्याशी बोलताना. मी पाटोड्यातून बोलतोय, तालुका पाटोडा, जिल्हा पेरीतून.
0: आपण काय करता?
1: मी गृहिणी आहे सर.
0: हां,
1: आणि घरातली कामं वगैरे करतोय. आकाशवाणी ऐकते.
0: कोणते कोणते कार्यक्रम ऐकता आकाशवाणीचे?
1: मला मिश्र संगीत हा कार्यक्रम आणि अक्षर लेणी, पाऊल वाटा हे कार्यक्रम खूप आवडतात.
0: अच्छा, आणि आज कार्यक्रमात आपला फोन लागलेला आहे.
1: हो, खूप आनंद वाटतो.
0: कोणतं गीत निवडलं आज?
1: आज गीत निवडलेलं आहे हम तुम्हारे हे सनम या चित्रपटातील शीर्षक गीत ऐकायचं.
0: अच्छा, आपल्या आवडीच हम तुम्हारे हे सनम या चित्रपटातील हे सुंदर असं गीत फोन केलात, कार्यक्रमात सहभागी झालात. खूप खूप धन्यवाद. हम

0: नमस्कार, कार्यक्रम हॅलो गीतमाला. परमेश्वर जी ढगे बोला.
1: नमस्कार सर.
0: नमस्कार, बोला.
1: मला गीत ऐकायचे.
0: काय करता आपण सध्या?
1: मी शेती करतो सर.
0: काय शेतीमध्ये? काय
1: कापूस तूर साधे.
0: पाऊस आहे का?
1: पाऊस आहे ना.
0: आहे का?
1: हो.
0: आज कोणतं गीत ऐकायचं कार्यक्रमात?
1: लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं.
0: हा, कोणतं गीत?
1: श्रवण कमावला कोणाला करी सर. आणि कार्यक्रम जास्त वाढत राहा सर. मोठ्या अधिकाऱ्याला माझी विनंती की आपल्यावर आपके पसंती दोन चार गाणे होतात.
0: हा,
1: आणि त्या याच्यामध्ये वाढ करावी. आणि हॅलो नमस्कार जी, हा कार्यक्रम दर दिवस ऐकत असतो चालू घडामोडीवर. दर दिवसाचा वरील अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माझी विनंती की त्यांनी आणि काही काही काही काही कार्यक्रम वाढवा असं माझी इच्छा
0: आहे. ओके ओके, तुमचं हे जे म्हणणं आहे ना ढगे साहेब, वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवलं जाईल. फोन केलात, सहभागी झालात, धन्यवाद.

0: नमस्कार कार्यक्रम हॅलो गीतमाला.
1: हा नमस्कार डॉक्टर साहेब, रणजित कुमार थोरात बोलतो, पकडा रेडिओ सुरू करतो.
0: थोरात साहेब बोला. नमस्कार, हॅलो गीतमाला कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: धन्यवाद सर. आज एक गीत ऐकत होतो सर.
0: गीत ऐकूयात आपण.
1: हार्दिक शुभेच्छा.
0: तुम्हाला सुद्धा शुभेच्छा.
1: मनडोरी मनडोरी हे गीत आमचं एक मित्र ऐकत आहे सर.
0: हा ऐकवा ना.
1: प्रकाश दादा जैन नांदेडकर. धन्यवाद.
0: आपण काय करता थोरात साहेब?
1: मी आयकर रिक्षा तरी होतो सर.
0: बर बर बर.
1: बीड मध्ये.
0: हो हो हो हो हो.
1: आणि माझा आहे सर अंधासाठी अपंगासाठी मोफत असतो सर.
0: वा.
1: हो.
0: अंध आणि अपंगाकडून आपण किरायचे पैसे घेत नाहीत. खूप सध्याच्या काळामध्ये थोरात साहेब फार चांगलं काम करताय आपण.
1: हो धन्यवाद सर. फक्त ऑटो मध्ये एक एम लावलेलं आहे.
0: वा वा वा वा वा. खूप कौतुकास्पद आपलं काम आहे. उपक्रम खूप चांगला आहे थोरात साहेब. हो हो हो.
1: आणि सगळी आपण चांगली माहिती देत असतो.
0: अगदी अगदी अगदी.
1: आणि नमस्कार बीड मधून एक कार्यक्रम चालू केला चालू घडामोडीचा.
0: हो हो हो.
1: त्याच्यामुळे बरेच आता श्रुती बीड आकाशवाणी केंद्राकडे वळवलेत सर.
0: हो हो हो. आणि सध्याच्या घडामोडी बीड परिसरातल्या ज्या बातम्या आहेत त्या नमस्कार बीडच्या माध्यमातून थेट आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात.
1: हो त्याच्यामुळे श्रोते खूप योगीराज बच्चे साहेबाला तर खूप लोक आता मला लागले चांगले साहेब आले.
0: हो हो हो. बच्चे साहेबांच्याच प्रेरणेने हे सगळे कार्यक्रम सुरू झालेले आहेत. आणि थोरात साहेब आपला जो उपक्रम आहे ना, आपण ऍटो चालवता तरी सुद्धा खूप मोठा संदेश लोकांसाठी दिलेला आहे की आणि अंध आणि दिव्यांग लोकांकडून आपण रिक्षाचा किराया घेत आहेत.

0: श्रोते आता आपण श्रोत्यांच्या मनापासून हिंदी गीतांचा फोन इन कार्यक्रम ऐकलात. हॅलो गीतमाला. श्रोत्यांशी संवाद साधला होता डॉक्टर श्रीधर आगाव यांनी. तर आजच्या हॅलो गीतमाला या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. श्रोते हॅलो गीतमाला हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. ऐकूयात काय जाहिरात संदेश.
1: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ ₹1 में पाएं 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े भारत बढ़े. BSNL के साथ.

0: सुभाष रोड बीड।
1: बदला बदला सवय बदला।
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला। आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा।
3: आकाशवाणी बीड केंद्र सदर सकाळचे ठीक 10:30 झाले आहेत। प्रसा ऐकत आहोत आरोग्य मंत्र हा कार्यक्रम। ऐकूत आजच्या आरोग्य मंत्र या कार्यक्रमात चिखल्या आणि लेप्टोपायरोसिस पासून बचाव याविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर सोनल धाटे घनगव यांची अपर्णा खोपटीकर यांनी घेतलेली मुलाखत। निवेदन आहे अपर्णा खोपटीकर यांचं, तर सादरकृत्य आहेत योगीराज बच्चे। ऐकूयात आरोग्य मंत्र हा कार्यक्रम।
4: श्रोत्यांनो नमस्कार। आरोग्य मंत्र या कार्यक्रमात मी अपर्णा कुळवेलकर खोपटीकर आपलं मनपूर्वक स्वागत करते। श्रोत्यांनो पावसाळा हा उकाड्यापासून दिलासा देतो, पण त्वचेसाठी तो अनेक नवीन समस्या घेऊन येतो। हवेत वाढलेला ओलावा, सतत येणारा घाम, ओले कपडे, त्वचेवर साचणारी धूळ यामुळे खाज, दुर्गंधी आणि बुरशीजन्य आजारांचा संसर्ग वाढू शकतो। श्रोत्यांनो फंगस किंवा बुरशी ही प्रामुख्याने माती, हवा, वृक्षवल्ली, मानव किंवा प्राण्यांच्या शरीरावर आढळते, परंतु मानवी शरीरातील प्रतिकार शक्ती कमी होताच फंगसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात त्वचेवर होताना दिसतो। आणि या चिवट आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी बरेचसे औषधोपचार आणि वेळ खर्च करावा लागतो। त्यामुळे सर्वच वयोगटातील लोकांना त्वचा निरोगी ठेवण्यासाठी काळजी घेणं आवश्यक ठरतं। चला तर मग त्यासाठी ऐकूया पावसाळ्यातील त्वचारोग आणि घ्यावयाची काळजी याविषयी जिल्हा रुग्णालय बीड येथील त्वचारोग तज्ज्ञ डॉ सोनल धाटे घनघव यांच्याशी केलेली ही बातचीत। श्रोत्यांनो आज आरोग्य मंत्र या कार्यक्रमात आपला विषय पावसाळ्यातील त्वचारोग आणि घ्यावयाची काळजी। त्यासाठी आकाशवाणीच्या स्टुडिओत आम्ही आमंत्रित केलंय त्वचारोग तज्ज्ञ डॉ सोनल धाटे घनघव यांना। डॉ धाटे मॅडम या गेली 3 वर्षापासून जिल्हा शासकीय रुग्णालय बीड इथे त्वचारोग तज्ञ म्हणून सेवा देत आहेत। मॅडम नमस्कार।
5: नमस्कार मॅडम।
4: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप स्वागत।
5: धन्यवाद
4: मॅडम। आला पावसाळा तब्येत सांभाळा असं एक म्हटलं जातं। पावसाळ्यामध्ये जनरली एअरबॉर्न, वॉटरबॉर्न असे डिसीज आपण पाहतो, पण त्याचबरोबर त्वचारोग हे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात डोकं वर काढतात। तर मग पावसाळ्यात कुठले कुठले आजार, म्हणजे बुरशीजन्य आजार ज्यांना आपण म्हणतो, असे कुठले कुठले आजार आढळून येतात?
5: नक्कीच मॅडम, तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे नक्कीच पावसाळा हा आपल्या सर्वांचा आवडता ऋतू आहे। पावसाळ्यात जसं सगळीकडे हिरवळ, आनंद आणि नवचैतन्य असतं, तसंच या ऋतूमध्ये त्वचेचे अनेक आजारही वाढतात।
4: बरोबर।
5: ज्यामध्ये खाज असणे, गचकरण, पायाला चिखल्या होणे, फोड येणे, अलर्जी, जखमांचा वेगवेगळा संसर्ग होणे, अशा अनेक समस्या आपण पाहतो।
4: अच्छा।
5: मुळात पावसाळ्यात हवेत ओलावा जास्त असल्यामुळे बुरशीची वाढ जरा झपाट्याने होऊ शकते, त्यामुळे काही बुरशीजन्य त्वचारोग जास्त प्रमाणात दिसून येतात।
4: बर।
5: यात सर्वात जास्त आढळणारा त्वचारोग म्हणजे गजकरण, ज्याला आपण दात वगैरे पण म्हणतो।
4: त्वचारोग म्हणजे बुरशीजन्य रोग तुम्ही सांगत आहात, तर मग पण पावसाळ्यातच हे रोग का उद्भवतात?
5: तर पावसाळ्यात हवेत ओलावा खूप वाढलेला असतो, त्यामुळे वातावरण खूप कोंदट आणि दमट झालेलं असतं।
4: बरोबर।
5: त्यामुळे आपल्या शरीराला खूप घाम येतो, पण तो लवकर सुकत नाही।
4: अच्छा।
5: त्वचा बरेच वेळ ओलसर राहते आणि बुरशी आणि जंतूंना हे वातावरण खूप पोषक असतं। याशिवाय पावसाळ्यात आपले कपडे, मोजे आणि बूट अनेकदा ओलसर राहतात। चिखल आणि साचलेल्या पाण्याचा संपर्कही जास्त वाढतो, त्यामुळे त्वचेला संसर्ग होण्याची शक्यता वाढलेली असते।
4: अच्छा। बर।
5: ज्या ठिकाणी घाम जास्त येतो, जसं की बगलेमध्ये, जांघा, स्तनाखालील भाग

0: भाग आणि पायांच्या बोटांच्या मधील जागा तिथे मग जास्त बुरशीजन्य आजार आढळून येऊ शकतात, जसं की गजकरण, चिखल्या वगैरे. आणखी की पावसाळ्यात डास आणि इतर कीटकही वाढलेले असतात, त्यांच्या सामन्यामुळे पण वेगवेगळ्या प्रकारचे अलर्जीचे आजार, जसे की खाज येणे, पुरळ येणे किंवा त्वचेचा संसर्ग होणे अशी पण शक्यता वाढलेली असते.
1: अच्छा.
0: तसेच पावसाळ्यामध्ये आपण पाहतो की सूर्यप्रकाशाची तीव्रता बरीच कमी असते आणि सूर्यप्रकाश हा एक नैसर्गिक निर्जंतुकीकरणाचा प्रभावी माध्यम आहे.
1: अगदीच.
0: ते बऱ्यापैकी कमी झालेलं असतं, त्यामुळे कोंदट असलेले हे आजार, बुरशीजन्य आजार फुफावल्याचं आपल्याला निदर्शनास येतं.
1: अच्छा. मॅम, तुम्ही बऱ्याच आजारांचा उल्लेख आता बोलताना केला, तर मग काय लक्षणं असतात साधारण या आजारांची, जसं की गजकर्ण?
0: गजकर्णाचे सर्वात महत्वाचं लक्षण म्हणजे यामध्ये खूप रुग्णाला खूप खाज येते, लालसर गोल चट्टे अंगावरती येतात, त्वचा सोलल्यासारखी होते. सामान्यत गजकर्ण हा जिथे जास्त घाम मुरला जातो, जसं की जांघा झालं, बगला, स्तनाखालील भाग, कंबर आणि बोटांच्या फटीमध्ये, अशा ठिकाणी गजकर्ण जास्त प्रमाणामध्ये आपल्याला आढळतो.
1: अच्छा.
0: हा आजार बरेचदा संक्रमित रुग्णाचे, म्हणजे घरामध्ये जर कोणाला आजार असेल अशा व्यक्तीचे आपण कपडे, टॉवेल, साबण इत्यादी जर वापरण्यात आलं तर हा आजार पसरू शकतो.
1: बर.
0: इथे एक विशेष गोष्ट सांगू इच्छिते की ओपीडीमध्ये जसे गजकर्णाचे खूप पेशंट असतातच, पण आपली जी मागे कोरोना व्हायरसची महामारी साथीच्या जे येऊन गेलं त्यामध्ये सर्वांनी स्वच्छतेची फार काळजी घेतली.
1: बरोबर.
0: निर्जंतुकीकरणाची फार काळजी घेतली, आपण वारंवार हात स्वच्छ धुत होतो, सॅनिटायझर वापरले.
1: अगदीच.
0: एकमेकांचे कपडे, टॉवेल, साबण आपण टाळलं वापरणं.
1: बरोबर.
0: तर यावेळेस आम्ही गजकर्ण या आजाराचे रुग्ण अनेक पटीने कमी झालेले आमच्या निदर्शनास आलेले आहे.
1: अरे वा, खूपच छान. म्हणजे त्या प्रकारची एक ती सवय सर्वांना लागून
0: गेली होती.
1: वा.
0: पण जसं जसं हळूहळू आपण पूर्ववत वागायला लागलो, जशी अस्वच्छता परत वाढली तशी आता परत गजकर्ण हा आजार वाढत चाललेला आहे, असं पण आता निदर्शनास येत आहे.
1: बर बर. अच्छा.
0: दुसरा एक बुरशीजन्य आजार आहे, तो म्हणजे चिखल्या, ज्याला आपण पाऊल कूज असंही म्हणतो. यात काय होतं, पायांच्या बोटांच्या फटीत खाज येते, पांढरे ओलसर चट्टे दिसतात, चिरा पडतात आणि थोडा कोंदट वास येतो. शूज काढल्या सॉक्स काढल्यावरती हा कोंदट वास लगेच आपल्याला जाणवतो.
1: अच्छा.
0: आणि पावसाळ्यात बुटांचा वापर होत असेल तर अशा वातावरणात बुटांच्या आत जी जास्त आर्द्रता वाढलेली असते त्यामुळे दमटपणा तयार होतो आणि चिखल्या होण्याचा धोका यामुळे होऊ शकतो.
1: अच्छा. बर. मॅम, सगळ्यात महत्वाचं म्हणजे पावसाळ्यामध्ये लेप्टोस्पायरोसिस नावाचा एक आजार खूप मोठ्या प्रमाणात पसरताना आपल्याला दिसतो आणि स्त्रिया किंवा शेतात काम करणारे जे मजूर मंडळी, त्यामध्ये शेतकरी वर्ग, हे या सगळ्यांना या गोष्टीचा त्रास जास्त होतो. तर मग त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल की लेप्टोस्पायरोसिस म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यापासून आपण कशी काय काळजी घ्यावी?
0: तर लेप्टोस्पायरोसिस हा एक लेप्टोस्पायरा नावाच्या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. पावसाळ्यात हा आजार जरा जास्त प्रमाणात दिसून येतो.
1: बर.
0: तर जे जनावरे आहेत जशी गुरे, डुकरे, उंदीर, कुत्रे अशा काही प्राण्यांच्या लघवीमुळे पाणी किंवा चिखल दूषित झाल्यानंतर त्या दूषित पाण्याचा जर आपल्या शरीराशी, पायावर, हातावर संपर्क झाला आणि आपल्या पायाला, हाताला जर छोटा जखमा, भेगा किंवा खरचटलेला असा भाग असेल त्याच्याशी जर संपर्क झाला तर या आजाराचा आपल्याला संसर्ग शरीरात होऊ शकतो.
1: बर.
0: सहसा संसर्गानंतर 2 ते 14 दिवसात याची लक्षणे दिसून येऊ शकतात. सुरुवातीची काही लक्षणे म्हणजे अचानक ताप येतो, अंगदुखी होते, विशेषतः पोटऱ्यांमध्ये, पायामध्ये, पोटऱ्यांमध्ये तीव्र वेदना जाणवतात.
1: अच्छा.
0: डोकेदुखी, डोळे लाल होणे, काही रुग्णांमध्ये त्वचेवर पुरळही दिसू शकतात.
1: बर.
0: लवकर उपचार नाही केले तर हा आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो, जसं की याचा परिणाम लिव्हर, किडनी आणि फुफ्फुसांवर होऊ शकतो.
1: बापरे.
0: त्यामुळे ताप आणि अशा प्रकारची लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.
1: बर.
0: तर हा लेप्टोस्पायरोसिस हा आजार आपण रोखू शकतो, प्रतिबंध करू शकतो, त्यासाठी आपल्याला काय करता येईल? तर सर्वप्रथम आपण चिखलात साचलेल्या पाण्यात अनवाणी जाऊ नये, बूट वापरावीत, त्यातल्या त्यात गम बूट वापरलेले चांगले राहतील.
1: बरोबर.
0: पायावर, हातावर जखमा असतील तर त्याचा त्वरित उपचार करावा, तिथे ह्या चिखलाचा साचलेला

0: आपल्याला पाण्याचा काही संपर्क होऊ नये याची पुरेपूर काळजी घ्यावी.
1: अच्छा.
0: शेतातून आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवावेत आणि स्वच्छ कपड्यांनी कोरडे करावेत.
1: बर.
0: लक्षात ठेवा, हा एक केवळ त्वचेचा आजार नाही तर संपूर्ण शरीरावर परिणाम करणारा आजार आहे.
1: अच्छा.
0: आणि पण वेळेवर जर निदान आणि उपचार केला तर हे पूर्णपणे बरं होऊ शकतो.
1: बर.
0: लेप्टोस्पायरोसिस वरती उपचार हे आहेत की लेप्टोस्पायरोसिस हा एक जीवाणूंमुळे होणारा आजार असल्यामुळे यावर अँटीबायोटिक्स औषधांनी आपण उपचार करतो. डॉक्टर रुग्णांची लक्षणे, आजारे, तीव्रता पाहूनच योग्य औषध ठरवतात. जर आजार सौम्य असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने घरी औषधं घेतले तरी चालतात. पण जर खूप ताप असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल, लघवी कमी होत असेल, डोळे किंवा त्वचा पिवळी पडत असेल किंवा खूप अशक्तपणा जाणवत असेल तर त्वरित रुग्णालयात दाखल होणे आवश्यक असते.
1: बर.
0: महत्वाचं म्हणजे स्वतःहून अँटीबायोटिक औषधं सुरू करू नयेत आणि तापाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.
1: अच्छा.
0: यासाठी सर्वात महत्वाचा सल्ला असा राहील की पावसाळ्यात चिखलात किंवा साचलेल्या पाण्यात काम केल्यानंतर जर तुम्हाला ताप, अंगदुखी किंवा पोटऱ्यांमध्ये तीव्र वेदना सुरू झाल्या तर विलंब न करता जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
1: अच्छा. म्हणजे मग लहान मुलांमध्ये सुद्धा हा आजार आढळतो का?
0: आढळू शकतो.
1: अच्छा. कारण पावसाळा म्हणलं की म्हणजे सगळ्यांचा आवडता ऋतू आणि चिखल पाणी हे तर संपर्कात येणारच, त्याच्यामुळे लहान मुलांची सुद्धा काळजी घेणं तितकंच गरजेचं
0: आहे.
1: अच्छा.
0: इतरही बरेच बुरशीजन्य आजार आहेत, त्यापैकी एक म्हणजे नखांची बुरशी, ज्याला आपण ओनायकोमायकोसिस म्हणू शकतो. यामध्ये काय होतं, नख असे जाडसर, पिवळसर होतात, नाजूक होतात, तुटतात, त्यांचा आकार बदलतो.
1: बर.
0: हे फंगल इन्फेक्शन, नखांचं फंगल इन्फेक्शन आपण याला म्हणू शकतो. दुसरं म्हणजे कॅन्डिडियासिस, ज्यामध्ये लालसर, कोलसर पुरळ येतात आणि खूप खाज असते त्याच्यामध्ये.
1: बर.
0: आणखी टीनिया व्हर्सिकोलर नावाचा पण एक बुरशीजन्य आजार असतो, यावर मानेवर, पाठीवर, छातीवर फिकट पांढऱ्या रंगाचे डाग दिसतात.
1: अच्छा.
0: हे पण विविध प्रकारचे बुरशीजन्य आजार आहेत. यात एक महत्वाचं सांगू शकते की असा काही आजार झाला, खाज आली, चट्टे आले की रुग्ण स्वतःहून मेडिकल मधून स्टेरॉइड युक्त क्रीम घेऊन येतात.
1: बरोबर.
0: आणि वापरतात. याने सुरुवातीला आराम वाटतो पण नंतर संसर्ग अधिक वाढतो आणि मग उपचार कठीण होऊन जातात.
1: अच्छा. मग नेमकं अशा वेळेला काय करावं मॅम, की घरगुती काही क्रीम आपल्याकडे उपलब्ध असतात तर सहजपणे ते लावतं, सेल्फ मेडिकेशन करतं थोडक्यात, तर मग असं काही असतो की त्या ठराविक बुरशीसाठी ठराविकच औषध वगैरे असं काही असतं का?
0: हो, वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीजन्य आजाराला पूर्णपणे वेगवेगळे ट्रीटमेंट आहेत. आजारानुसार वेगवेगळ्या गोळ्या, औषधं, त्यांचे दिवस, किती दिवस त्याची ट्रीटमेंट घ्यायची हा काळ, तसेच किती त्याची पॉवर असणार गोळ्यांची, ह्या बऱ्याच गोष्टी डॉक्टर चेक केल्यानंतरच आपल्याला व्यवस्थित सांगू शकतात.
1: बरोबर.
0: तर आपण घरी स्वतः सेल्फ मेडिकेशन म्हणा, स्वतः औषध गोळ्या न घेता त्वचा रोग तज्ञांचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे.
1: अच्छा.
0: बुरशीजन्य आजार झाल्यानंतर रुग्ण बरेचदा मेडिकलमधून स्वतः स्टेरॉइडयुक्त क्रीम घेऊन येतात आणि बरेच दिवस वापरतातही. सुरुवातीला आजार थोडा दडपल्यासारखा होतो पण नंतर तो अनेक पटीने वाढला जातो.
1: बर.
0: तर यामुळे काय होतं, जे आपण स्टेरॉइडयुक्त क्रीम वापरतो आणि त्याच्यामध्ये दोन तीन प्रकारचे औषधं एकत्र करून ह्या क्रीम बनवलेल्या असतात.
1: अगदीच.
0: त्याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल, जीवाणूंविरोधात पण काही क्रीम्स त्यामध्ये ऍड केलेल्या असतात. तर अशा वेळेला, पुढच्या वेळेस जर आपल्याला जे जर हा आजार झाला तर बॅक्टेरियल रेजिस्टन्स, म्हणजे सुरुवातीला आपल्याला त्याचा चांगला परिणाम होतो पण पुढच्या वेळेस जर इन्फेक्शन झालं तर तो परिणाम अजिबात होत नाही.
1: बर.
0: कारण बॅक्टेरियल रेजिस्टन्स डेव्हलप झालेलं असतं, अँटीफंगलच्या क्रीमचं पण रेजिस्टन्स डेव्हलप झालेलं असतं.
1: अच्छा.
0: त्यामुळे जेव्हा क्रीम्स यूज कराल तेव्हा फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच यूज करावेत. कोणती क्रीम, त्यातलं औषध कुठलं, ते किती दिवस वापरायचं, हे बरोबर जेवढे दिवस सांगितले तेवढे दिवस वापरणं, यूज करणं महत्वाचं आहे.
1: अच्छा. म्हणजे ऑइंटमेंट सुद्धा डॉक्टरांना विचारूनच आपण घेतले पाहिजेत.
0: हो हो, नक्कीच. यात काय होतं, या आजारामध्ये बुरशीजन्य आजार हे फार चिवट असतात, त्याला सरासरी 2-3 महिन्यापर्यंत आपल्याला उपचार घ्यावे लागतात.
1: बर.
0: आणि सोबतच आपलं जर रुग्णामुळे दुसऱ्या कोणाला आजार होऊ नये याची पूर्णपणे काळजी पण घ्यावी लागते.
1: अच्छा. म्हणजे संसर्गजन्य पण असतात
0: बुरशीजन्य आजार.
1: बर. मॅडम, खूप छान तुम्ही डिटेल मध्ये माहिती देत आहात. आता आपल्याकडे एक जनरली, आणि तुम्ही सुद्धा आता उल्लेख केला की चिखल्या किंवा पाऊलकूच हा आजार खूप कॉमनली दिसून येतो, काही जणांच्या हातामध्ये सुद्धा चिखल्या झालेल्या आपल्याला दिसतात.

0: बोटांच्या मध्यभागी, तर मग याच्यावर काही घरगुती उपचार आणि किंवा काही वैद्यकीय उपचार असं काय सांगाल तुम्ही?
1: तर चिखल्या किंवा पाऊल कूज हा बहुतेक वेळा बुरशीमुळे होणारा संसर्ग असतो. योग्य ती काळजी घेतल्यास तो बरा होऊ शकतो. घरगुती उपचारापेक्षा घरगुती काळजी काय घ्यावी हे सांगू शकते मी. तर पाय आपण दररोज स्वच्छ धुवावेत. धुतल्यानंतर पायांच्या बोटांमधील जी जागा आहे, फटी आहे, त्या पूर्णपणे कोरड्या कराव्यात. रोज कोरडे मोजे वापरावेत, ओलसर मोजे अजिबात वापरू नयेत. पूर्ण वाळलेले व कोरडे बूट आणि चप्पल वापरावेत. शक्य असल्यास काही वेळ पाय हवेत मोकळे ठेवावेत. हवेशीर भागाने हा आजार कमी होऊ शकतो. इतरांचे टॉवेल मोजे किंवा पादत्राणी वापरू नयेत, कारण जर इतरांना संसर्ग झालेला असेल तर तो आपल्याला होण्याची शक्यता वाढते. यासाठी वैद्यकीय उपचार म्हणजे जर खास चिखल्या कमी होत नसतील तर त्वचारोग तज्ञांचा सल्ला आपण घ्यावा नक्कीच. त्यासाठी उपचार म्हणून आम्ही अँटीफंगल क्रीम किंवा पावडर देतो. संसर्ग जास्त असेल तर गोळ्यांची पण ट्रीटमेंट आपल्याला घ्यावी लागते.
0: अच्छा,
1: यात परत एकदा सांगेल की मेडिकल मधून स्वतःहून स्टिरॉइड युक्त क्रीम वापरू नका. त्यामुळे आजार पूर्णपणे बरा होत नाही, फक्त काही काळासाठी दडपला जातो आणि नंतर अधिक पटीने वाढू शकतो.
0: अच्छा, म्हणजे त्याची जी पॉवर आहे ती वाढल्या जाते.
1: हो हो,
0: बर.
1: आपल्या शेतकरी बांधवांचे पावसाळ्यात बऱ्याच वेळा पाण्यात चिखलात आणि ओल्या वातावरणात कामं असतात, त्यामुळे त्वचेचे आजार होण्याचा धोका इतरांपेक्षा यांना जास्त असतो.
0: बरोबर.
1: त्यासाठी काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. शक्य असल्यास गमबूट किंवा पाण्यापासून संरक्षण करणारी पादत्राणी वापरावी. शेतातून घरी आल्यावर हातपाय स्वच्छ पाण्याने धुवावेत आणि चांगले कोरडे करावेत. ओले कपडे मोजे किंवा बूट जास्त वेळ घालू नये. शक्य तितक्या लवकर कोरडे कपडे घालावेत. हाताला किंवा पायाला जर जखमा भेगा किंवा खरचटलेले असेल तर ते दुर्लक्षित करू नये. लवकरात लवकर उपचार करावा. खत, कीटकनाशक किंवा इतर रसायनांचा जर वापर झाला तर वापर करताना शक्य असल्यास हातमोजे वापरावे आणि काम झाल्यास हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
0: बर.
1: ज्यांना मधुमेह डायबिटीज आहे त्यांनी रोज पाय तपासावेत. लहान जखमाही गंभीर होऊ शकतात, याची काळजी घ्यावी.
0: अच्छा.
1: सतत जर खास गजकरण, पायाला दुर्गंधी, पू येणे अशी लक्षणे दिसत असतील तर स्वतःहून औषध न घेता त्वचारोग तज्ञांचा सल्ला घ्यावा. माझा शेतकरी बांधवांना एकच संदेश आहे की तुम्ही देशासाठी अन्न पिकवता, त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची आणि त्वचेची काळजी घेणं हेही तितकंच महत्वाचं आहे. थोडी काळजी घेतली तर पावसाळ्यातील अनेक त्वचारोग सहज टाळता येतात.
0: अच्छा. मॅम, चिखल्या किंवा पाऊल कूज किंवा त्याला आपण ॲथलीट्स फूट असं सुद्धा म्हटलं जातं काही ठिकाणी, हा जो एक म्हणजे अगदी छोटा आजार समजला जातो, अगदी दुर्लक्षित असतो, हा कुठपर्यंत गंभीर ठरू शकतो हा आजार?
1: तर चिखल्या, पाऊल कूज आणि ज्याला आपण ॲथलीट्स फूट म्हणतो हे एकच आहे आणि हा बुरशीमुळे होणारा संसर्ग असतो. योग्य ती काळजी घेतल्यास तो बरा होऊ शकतो. या आजाराला आपण प्रतिबंध केलेलाच सर्वांसाठी चांगला असतो. तर यासाठी घरगुती काळजी काय घ्यावी हे आपण सांगू शकतो. आता याचे संसर्ग बोटांच्या फटीमध्ये असतो, त्यामुळे पाय दररोज स्वच्छ धुतले पाहिजेत आणि धुतल्यावरती पायाच्या बोटांमधील जागा पूर्णपणे कोरडी करावी. रोज कोरडे मोजे वापरावेत. पूर्ण वाळलेले व कोरडे बूट आणि चप्पल वापरावेत. शक्य असल्यास पाय हवेत थोडे मोकळे ठेवावेत, हवेशीर जागे ठेवावेत. इतरांचे टॉवेल मोजे किंवा पादत्राणी वापरू नयेत. जसं तुम्ही म्हणलात, चिखल्या हा सामान्यच आजार आहे, पण जर मधुमेह असलेल्या रुग्णांना जर तो आजार झाला, चिखल्या झाला, तर मधुमेह असणाऱ्या रुग्णांना सेकंडरी इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन आपण ज्याला म्हणतो, जीवाणूंचा आजार वाढण्याचा धोका जास्त असतो.
0: बरोबर.
1: थोडा पण जर संसर्ग झाला पायाला तर तो पटकन वाढू शकतो आणि मोठी जखम, डायबेटिक फूट वगैरे ज्याला आपण म्हणतो, तशामध्ये रूपांतर याचं होऊ शकतं.
0: अच्छा.
1: आणि त्याचे मग थोडे गंभीर परिणाम होऊ शकतात.
0: बर.
1: त्यामुळे चिखल्या प्राथमिक अवस्थेत असतानाच आपण जर त्यावर उपचार घेतले तर आपण एवढे गंभीर धोका टाळू शकतो.
0: अच्छा.
1: गजकरण किंवा बुरशीजन्य आजार हे फार चिवट असतात, त्यामुळे रुग्णांना रुग्णांची अशी अपेक्षा असते की ते लवकर बरं व्हावं.
0: बरोबर.
1: पण ते चिवट असल्यामुळे त्याला वेळ लागतो आणि 2 ते 3 महिन्यापर्यंत तर वेळ लागतोच. त्या वेळेमध्ये योग्य मार्गदर्शन घेणे, योग्य काळजी घेणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने पूर्ण उपचार पूर्ण करणे हे सर्वात महत्वाचं असेल.
0: अच्छा, म्हणजे पेशंटना पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे.
1: नक्कीच.
0: मॅम, आता जाता जाता एक शेवटचा आणि तितका

0: महत्त्वपूर्ण असा प्रश्न की मग अशा प्रकारचे इतके चिवट आणि इतके त्रासदायक आजार म्हणजे जे त्वचा रोग आपण म्हणतो ते टाळण्यासाठी नेमकं काय करावं, काय सांगाल तुम्ही? डू अँड डोंट्स।
1: पावसाळ्यात बुरशीजन्य आजार वाढतात हे जेवढं खरं आहे तेवढंच, थोडीशी जरी काळजी घेतली तरी अनेक त्वचा आजार हे सहज टाळता येतात हेही तेवढंच खरं आहे।
0: बर,
1: यात सहजपणे सोप्या होणाऱ्या गोष्टी आपण करू शकतो। रोज स्वच्छ अंघोळ करणे, शरीर नीट कोरडे करणे, विशेषतः बगला, जांघा, स्तनांखालचा भाग, पायांच्या बोटांमधील जागा, फटी ह्या कोरड्या ठेवणे हे सर्वात महत्वाचं आहे। भिजलेले कपडे, मोजे किंवा बूट जास्त वेळ वापरू नयेत, शक्यतो सुती, सैल आणि स्वच्छ कपडे वापरावेत। जसे सांगितल्याप्रमाणे आता इतरांचे टॉवेल, रुमाल, कंगवा, अंतरवस्त्र किंवा मोजे अजिबात वापरू नयेत। जे आपण नेहमी यूज करतो, नेहमी वापरातील आपले जे बूट आणि मोजे आहेत ते परत परत सतत स्वच्छ धुत राहावेत आणि धुतल्यानंतर पूर्णपणे कोरडे करत राहावेत। पावसाळ्यात बुरशीजन्य आजार टाळण्यासाठी पावसाळ्यामध्ये जसं आपला सूर्यप्रकाश फार कमी असतो, पण जेव्हा आपल्याकडे सूर्यप्रकाश मिळतो त्यावेळेस आपले कपडे स्वच्छ धुतलेले आपण सूर्यप्रकाशात चांगले वाळत घालावे। सूर्यप्रकाश हा एक खूप निर्जंतुकीकरणाचा एक नैसर्गिक उपाय आणि खूप महत्वाचा विश्वासार्ह हा उपाय आपल्याकडे आहे, त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा आणि आपण बरेच बुरशीजन्य आजार टाळू शकतो। शेतकऱ्यांसाठी चिखलातून किंवा शेतातून आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून व्यवस्थित कोरडे करणं गरजेचं आहे। त्यानंतर त्वचेवर जर जखमा किंवा भेगा असतील तर त्यांचा लवकर उपचार करावा। मधुमेह असलेल्या व्यक्तींनी स्वतःच्या पायांची रोज तपासणी करावी, त्यात काही जखमा असतील तर त्यांचा उपचार करावा। संतुलित आहार घेणे आणि जसे पुरेसे स्वच्छ पाणी पिणे, पुरेशी झोप, या सर्व गोष्टींमुळे रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते आणि सर्वच प्रकारचे आजार आपण टाळू शकतो।
0: बरोबर।
1: हा, शेवटी एकच संदेश देऊ शकते की पावसाळ्यात त्वचेची स्वच्छता, कोरडेपणा आणि वेळेवर उपचार या तीन गोष्टी जरी आपण पाळल्या तरी आपली त्वचा निरोगी राहू शकते।
0: मॅडम, पावसाळ्यातील त्वचा रोग आणि घ्यावयाची काळजी याविषयी आपण खूप सखोल माहिती दिलीत। आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपण आलात आणि आमच्या श्रोत्यांशी संवाद साधलात। मनपूर्वक आभार, खूप धन्यवाद।
1: धन्यवाद मॅडम, मला इथे आमंत्रित केल्याबद्दल परत एकदा आकाशवाणीचे मनपूर्वक धन्यवाद। आपल्या सर्वांना हा पावसाळा निरोगी, सुरक्षित आणि आनंदी जाऊ ही शुभेच्छा। धन्यवाद।
0: पावसाळ्यातील त्वचा रोग आणि घ्यावयाची काळजी याविषयी जिल्हा रुग्णालय बीड येथील त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टर सोनल धाटे घनगाव यांच्याशी केलेली बातचीत आपण ऐकलीत।

0: आणि श्रोतेहो, याबरोबरच आजचा आरोग्यमंत्र हा कार्यक्रम इथे संपला. नमस्कार.
1: श्रोतेहो, आता आपण आरोग्यमंत्र या कार्यक्रमामध्ये चिखल्या आणि लॅप्टोपायरोसिस या आजारापासून बचाव याविषयी त्वचाविकार तज्ज्ञ डॉक्टर सोनल धाटे घनघव यांची अपर्णा खोपटीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. निवेदन होतं अपर्णा खोपटीकर यांचं, तर सादरगत होते योगीराज बच्चे. आरोग्यमंत्र हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची घोषणा ठीक 11 वाजता.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वाग माझी सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हणून बघू आता प्रार्थना.

0: रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडीला टिकले?
1: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
0: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतली आहे.
1: आता मी पण घेते.
2: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
3: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.

0: शहीदांनी रक्त सांडलं, राष्ट्र नेत्यांनी यातना सोसल्या, प्राणांची कुरवंदी गेली, ती काय आपापसात भांडण्यासाठी?
1: नाही, ही भारत माता सगळ्यांची, माय सगळ्यांची, तिच्या लेकरांनी एक व्हायचंय. राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म.
2: भारत हमको जान से प्यारा है.
0: राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला

श्रोतो नमस्कार. आजच्या गाताराय मेरा दिली या कार्यक्रमात मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. कार्यक्रमात श्रोते ऐकूयात सौदागर या चित्रपटातील कविता कृष्णमूर्ती मोहम्मद अजीज आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची गीतरचना. संगीत नियोजन आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

श्रोत्यात आपण अनुराधा पौडवाल, मोहम्मद अजीज आणि सहकाऱ्यांच्या स्वरात राम लखन या चित्रपटातील आनंद बक्षी यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत नियोजन होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. श्रोत्यात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

0: कॅम्पस
1: चलाई गॅंग चलाई कट्टा घे
0: कॉलेजचं अख्खं कॅम्पस तरुणाई सहित त्यांच्या जल्लोषासह आकाशवाणी बीडच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात तरुणाईच्या आवडी निवडी करिअरच्या दिशा करिअरच्या संधी सध्याची आव्हानं नंतर येणारी आव्हानं आणि आपली तयारी अशा सगळ्या विषयांवर गप्पा चर्चा आणि मार्गदर्शन आपल्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात तेव्हा अवश्य ऐका कॉलेज कॅम्पस दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

श्रोतेहो गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात अंतर ऐकूयात. हेमलता यांच्या स्मरणात अखियों के झरोके से या चित्रपटातील रवींद्र जैन यांची गीतरचना, संगीत नियोजन आहे रवींद्र जैन यांचंच.

श्रीनाथ दापन अलका याग्निक आणि सहकाऱ्यांच्या स्वरात परदेस या चित्रपटातील आनंद बक्षी यांची गीतरचना ऐकलीत. संगीत नियोजन होतं नदीम श्रवण यांचं. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

0: कहानी
1: श्रोते हो, आता केबल कनेक्शनचा खर्च हवाय कशाला? आश्चर्य वाटलं ना, आता आपणही लाभ घ्या प्रसार भारतीच्या DTH अर्थात डायरेक्ट टू होम सेवेचा। 32 वेगवेगळ्या दूरचित्रवाणी वाहिन्या आणि सोबत आकाशवाणीच्याही 12 वाहिन्या, सेट टॉप बॉक्सचा खर्च एकदाच आणि कार्यक्रमांचा लाभ मात्र

श्रोते, आताच आपण किशोर कुमार यांच्या स्वरात प्रेमपुजारी या चित्रपटातील गीतरचना ऐकलीत. बरं, श्रोते, या गीतरचनेबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढील गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. नमस्कार.

0: बीड केंद्र सकाळचे ठीक 11:45 झाले आहेत. श्रोत प्रसारित होत मिश्र सेनेचा कार्यक्रम. पण तत्पूर्वी ऐकूयात काही जाहिरात संदेश.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुन्हा गार्गी आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: पुन्हा गार्गी आणि सन्स, सुभाष रोड, बीड. आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ 1 रुपए में पाएं 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े, भारत बढ़े. BSNL के साथ आगे बढ़ें. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1800-180-1503 पर कॉल करें.
1: यंदा मंगलसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुन्हा गार्गी आणि सन्सच्या मंगलसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगलसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगलसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: पुन्हा गार्गी आणि सन्स, सुभाष रोड, बीड. आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ 1 रुपए में पाएं 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े, भारत बढ़े. BSNL के साथ आगे बढ़ें. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1800-180-1503 पर कॉल करें.
3: बदला बदला सवय बदला.
4: मशीन मध्ये कपड़े घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोतो मिश्र सेनेच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात स्वप्नील बांदोडकर, विभावरी आपटे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात नीला सत्यनारायण यांची गीतरचना. संगीत नियोजन आहे नीला आकाश यांचं.

श्रोत्यात आपण पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत निजन होतं राम फाटक यांचं. श्रोत्या, या भक्तिरचनेबरोबर आजचा मिश्रसणीचा कार्यक्रम संपला. मिश्रसणीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 12 वाजता आहेत. संरक्षित करत आहोत महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी दीप्ती आंबेकर आपलं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो आज कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात ही आपल्यापुढे सादर करणार आहेत. दिनेश अडावतकर आणि नेहा खरे या कौटुंबिक श्रोतिकेचं लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी. सादर करीत आहोत आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका.

0: दादा बाहेर बघ ना, किती सुंदर रिमझिम पाऊस पडतोय. सकाळपासून आभाळ भरून आलं होतं, पण पाऊस पडायचं नावच घेत नव्हता. आता मात्र सगळीकडे एकदम हिरवं गार गारे गार झालंय. खरं सांगू, असा पाऊस पडायला लागला की बाकी काही आठवत नाही, सरळ श्रावण आठवतो.
1: आणि श्रावण म्हटलं की तुला लगेच गाणी कविता हे सगळं आठवायला लागतं. मला चांगलंच माहिती आहे तुझं.
0: हो ना, गाणी आठवणारच ना. श्रावण आणि गाणी यांचं नातंच वेगळं आहे. लहानपणी की नाही पाऊस पडायला लागला की कुठल्या तरी घरातून रेडिओवर गाणं लागलेलं असायचं, आणि मग घरातल्या कामाच्या आवाजात, भांड्यांच्या आवाजात, पावसाच्या सरीतून ते गाणं ऐकू यायचं.
1: हो ना, बघ ना, आज सुद्धा अचानक मनातल्या मनात कधीतरी श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे अशी कविता गुणगुणायला लागतो आपण. आणि त्या पाठोपाठ त्या सुंदर मखमाली वरती फुलराणी ही खेळत होती आपल्याला आठवतं. आणि जणू काही म्हणजे लहान मुलांना असं वाटायला लागतं की आपण फुलराणीच झालोय की काय, नाही का?
0: हो ना,
1: म्हणजे जसं आज आमच्या बहिणाबाई फुलराणी झालेल्या आहे
0: दादा.
1: अर्थात या कविता आणि गाण्यांमधला श्रावण म्हणजे फक्त ऋतू नाहीये, तर संपूर्ण वातावरणातली एक प्रसन्नता आहे. बाहेर हिरवाई, आकाशात ढग, पावसाच्या सरी आणि घरामध्ये सणांची तयारी.
0: वा वा वा, श्रावण म्हणजे जणू निसर्गाने संपूर्ण जगात हिरवा रंग उधळलेला महिना.
1: फक्त हिरवाच नाही, इंद्रधनुषी म्हण, कारण क्षणात पाऊस पडतो आणि पापणी लवायच्या आत ऊन पडलेलं दिसतं आणि मग आकाशात झळकतं ते इंद्रधनुष्य.
0: अरे हो, त्यावरून आठवलं.
1: काय
0: आपल्या घरातलं इंद्रधनुष्य कुठे आहे, म्हणजे सुखदा कुठे आहे?
1: अच्छा, इंद्रधनुषी सुखदा असं तुला म्हणायचं?
0: हो,
1: ती तिच्या मैत्रिणींसोबत पावसाळी सहलीला गेली, तुला माहितीच आहे, कोकणामध्ये गेल्यात त्या.
0: किती मस्त ना, छान हिरवं गार वातावरण, थंडगार हवा, वा
1: आणि सोबत चहा भजी, वा वा वा वा. आपण सगळं हे मिस करणार आहोत, आणि म्हणजे सुखदाच्या हातचा स्वयंपाक सुद्धा मिस करणार. 4 दिवसांसाठी गेली होती मैत्रिणींबरोबर, कितीतरी दिवसांपासून त्यांचा बेत चाललेला होता. शेवटी सगळ्यांची वेळ जुळली आणि गेल्या. मला मात्र तुला खरं सांगतो शर्वरी, करमत नाही. वाटलं होतं की ती नाहीये तर आपणही जरा मजा करूया, पण सुखदाशिवाय काय मजा नाही ग.
0: म्हणून तर मी आले ना तुझ्यावर लक्ष ठेवायला.
1: काय
0: कंपनी द्यायला आले दादा.
1: ठीक आहे ठीक आहे, म्हणजे डिटेक्टिव्ह पेरून गेली तर ती. तरीच म्हटलं काल सकाळी सुखद गेली आणि आज सकाळी लगेच तू हजर, हे कसं काय झालं?
0: अहो, नाहीतर ती येईपर्यंत घरात भूकंप आला असता ना, मग तिने घरी आल्यावर तुझी चांगलीच हजेरी घेतली असती. पण एक बरं झालं, ती संधी मिळाल्यावर ट्रिपला गेली ते. कारण आपल्याकडे ना स्वतःसाठी वेळ काढताना सगळ्यात आधी आपण विचार करतो, रोहितचं कसं होईल, माझं तर हे काम पेंडिंग आहे, ते झाल्यावर जाऊ, नंतर जाऊ, पुढे कधीतरी जाऊ, आणि हे नंतर ना अंतर देऊन पुन्हा कधीच येत नाही.
1: करेक्ट, काल पोहोचल्यावर फोन केला होता तिनं, म्हणाली इथेही पाऊस आहे पण आपल्या मुंबईच्या पावसापेक्षा वेगळा. लगेच छान छान फोटो सुद्धा पाठवले, म्हणजे तिच्या फोटोंमधून मी तिच्यासोबत पोहोचलो सुद्धा तिकडे.
0: हा, म्हणजे ती घरात नसली तरी मोबाईल मधून घरात आहे म्हणायचं.
1: खरंय खरंय. आले वाटत दुसरे डिटेक्टिव्ह.
2: मी आले निघा.

0: सजले फुलले फुल पाखरू झाले वेग पंखाना आला असा आल्या या लकेरी घेतली भरारी तुफाना परी बेभान मी झाले.
1: रेवा आज एकदम खुश आहेस.
0: सुखदा म्हणाली की जरा रोहितवर लक्ष ठेव म्हणून खुश आहे मी.
2: अच्छा का बुवा?
0: हो मग एरवी तिच्या हातचा चहा मिळतो. रोहितच्या हातचा चहा प्यायचा योग मी कसा काय सोडणार होते.
2: अच्छा म्हणजे माझ्या हातचा चहा तुला इतका आवडतो तर वा वा वा.
0: नाही नाही मग सुखदाकडे गॉसिप करता येत किती वाईट बनवतो गा हा चहा.
2: काय
0: अशी संधी सारखी येत नाही ना.
1: आम्ही आताच सुखदाची आठवण काढत होतो
0: म्हणून तर मी आले. नाहीतरी आम्ही बहिणी सारख्या.
2: अरे काय सारख्या, तुला सांगतो तिच्याशिवाय घरामध्ये शांतता आहे.
0: म्हणजे तिच्या नसण्याचा फायदा घेताय तुम्ही.
1: अजिबात नाही, उलट ती असती तर आता आपल्या गप्पांमध्ये तीन विषय आणखी वाढले असते.
2: खरंय, पण एक बरं आहे तिचं सुखदाचं बरं का, घरामध्ये सणाचा माहोल तयार करायला तिला वेगळं निमित्त लागतच नाही.
1: हो हो,
0: बाहेरचा पाऊस बघितलात का? मला तर पाऊस सुरू झाला की आमच्या लहानपणीचं घर आठवतं. श्रावण आला की आई सकाळपासून घर आवरायची, दारात रांगोळी, देवघरात फुलं आणि रेडिओवर एखादं श्रावण गीत.
1: अगदी, आणि आम्ही कामात मदत करण्यापेक्षा गाणं ऐकण्यात जास्त रस घ्यायचो.
2: तुम्ही दोघी ना आजही तशाच आहात अगदी.
0: काय म्हणालास?
2: काही नाही काही
1: नाही. आम्हाला सगळं ऐकू आलं बरं का.
0: मला श्रावणातली गाणी म्हणजे ऋतूचं दुसरं रूप वाटत. काही गाण्यात पाऊस आहे, काहीत हिरवाई आहे, काहीत सण आहेत, काहीत विरह आहे, पण प्रत्येक गाण्यात श्रावणाची एक वेगळी छटा दिसते.
1: आणि मंगळागौरीची गाणी तर वेगळीच रंगत आणतात.
2: आता तुमच्या दोघींच्या डोळ्यासमोर फुगडी आली असणार.
1: फक्त फुगडी नाही हा, झिम्मा, फुगडी, उखाणे, गाणी, सगळं आलं डोळ्यासमोर.
0: आणि मंगळागौरीच्या रात्रीचा तो गोंधळ, घरातल्या सगळ्या बायका एकत्र यायच्या, कुणी खेळ सुरू करायचा, कुणी गाणी म्हणायचं, कुणी मध्येच हसत बसायचं.
1: त्या सगळ्यात एक गोष्ट सुंदर.

0: पुरीची गाणी तर वेगळीच रंगत आणतात.
1: आता तुमच्या दोघींच्या डोळ्यासमोर फुगडी आली असणार.
0: फक्त फुगडी नाही हा, चिम्मा, फुगडी, उखाणे, गाणी, सगळं आलं डोळ्यासमोर.
2: आणि मंगळागौरीच्या रात्रीचा तो गोंधळ, घरातल्या सगळ्या बायका एकत्र यायच्या, कुणी खेळ सुरू करायचा, कुणी गाणी म्हणायचं, कुणी मध्येच हसत बसायचं.
0: त्या सगळ्यात एक गोष्ट सुंदर होती, महिलांना एकत्र येण्यासाठी एक निमित्त मिळायचं. घरकाम, संसार, मुलं, रोजची धावपळ, त्या सगळ्यापासून थोडा वेळ स्वतःसाठी.
2: आजही ते तितकंच महत्वाचं आहे, फक्त पद्धत बदलली. आता सगळ्यांना एकाच मोठ्या घरात जमणं शक्य नसतं. कधी सोसायटीच्या हॉलमध्ये मंगळागौर होते, कधी एखाद्या मैत्रिणीच्या घरी. काही जणी पारंपरिक खेळ खेळतात, तर काही नव्या पद्धतीचे खेळ करतात,
0: पण गप्पा तशाच असतात. हा,
2: त्या कुठे बदलणार.
1: म्हणजे मंगळागौरीचा खरा कार्यक्रम खेळ नसून गप्पाच असतात, नाही का?
0: पुरुषांना हे समजायला अजून काही शतकं लागतील.
1: नाही नाही, काही गरज नाही.
2: आणि एखादं आवडीचं गाणं सुरू झालं की सगळ्या जणींच्या आवाजात आवाज मिसळतो. रेडिओवरही एखादी जुनी चाल लागली की मन लगेच त्या वातावरणात जातं. आणि मग सुरू होते मैत्रिणींची चिडवाचिडवी. खुर्ची की मिरची, जाशील कैसी, सासूबाई बोलावतात बरं करीतात, असं म्हणत म्हणत सगळ्या सासरच्यांची नावं घेतली जातात.
0: श्रावणात माहेरी यायची ओढ स्त्रियांना असते. मग सासूबाई म्हणतात, कारल्याचं बी लाव ग सूनबाई, मग जा आपल्या माहेरा, असं करत करत माहेरी जायला न मिळालेल्या स्त्रीचं दुःखही मंगळागौरीची गाणी सांगतात.
1: खरे. आणि गंमत म्हणजे अशी गाणी ऐकत असताना आपल्याला सुरांपेक्षा आठवणी जास्त ऐकू येतात, नाही का?
2: हो ना, श्रावण सुरू झाला की अशी मजा असते. सगळ्यात पहिला सण म्हणजे नागपंचमी.
1: नागपंचमी म्हटलं की अजून एक गोष्ट आठवते मला.
0: काय?
1: त्या दिवशी केलेले पदार्थ.
0: बस, मी तोच विचार करत होते, हा अजून खाण्यावर कसा नाही आला.
2: अरे, सण आणि पदार्थ वेगळे कसे, प्रत्येक सणाची चव असते. काही पदार्थ एखाद्या सणाशिवाय आठवतच नाही.
1: हो, हे मात्र खरं. म्हणजे श्रावणातल्या सणांचा विचार केला की स्वयंपाक घरातून येणारे ते सुगंध आठवतात.
0: आणि घरातले लोक.
2: आणि हो, पदार्थाची चव आणि तो सर्वोत्तम कोण बनवतं हे कायम लक्षात राहतं.
1: ही गोष्ट मला खरी वाटते. बाकी म्हणजे सणांची आठवण वस्तूंमुळे कमी आणि व्यक्तींमुळे जास्त राहते.
0: रोहित दादा, आता तर उपासही सुरू झालेत ना.
1: हो तर, आईची सकाळपासून केवढी गडबड सुरू व्हायची, नाही का? आपल्याला मंदिरात घेऊन जायची, बाहेर पाऊस पडत असायचा, रस्त्यावरती चिखल झालेला असायचा, आणि तरी सुद्धा ती म्हणायची, आज सोमवार आहे, मंदिरात जायला हवं.
2: आणि तुम्ही जायचात?
1: श्रद्धेपेक्षा आई बरोबर जाणं महत्वाचं वाटायचं. आता मागे वळून पाहिलं की कळतं ग की त्या छोट्या छोट्या गोष्टींची किती किंमत असते आयुष्यात.
0: श्रावणी सोमवारची भक्ती गीतही किती शांत असतात ना. सकाळी पावसाचा आवाज आणि त्यावर एखादं मंद शिवभजन, घरातलं वातावरणच बदलून जातं.
1: आणि त्यासोबत साबुदाण्याची खिचडी, फळं, इतर बरंच काही.
0: काय रे दादा, परत खायची आठवण आली तुला.
1: अरे, खाण्याशिवाय चैन पडतं का आपल्याला? आणि त्यातून सण, सण म्हटलं की उत्तम पदार्थ आलेच, ते खाल्ल्याशिवाय सण कसा साजरा होणार.
2: अगदी बरोबर. पण मला वाटतं श्रद्धा ही प्रत्येकाची वैयक्तिक गोष्ट आहे. कुणी मंदिरात जाईल, कुणी घरी पूजा करेल, कुणी फक्त शांतपणे दिवस घालवेल. सणाचा आनंद घेण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असू शकते.
1: आणि म्हणूनच सण सुंदर आहेत, ते आपल्याला एकच पद्धत लादत नाहीत, ते एक निमित्त देतात.
0: श्रावणातले नारळी पौर्णिमा आणि राखी हेही सण मला फार आवडतात.
2: अरे हो, तो तर समुद्राचा सण.
1: हो, आपल्या कोळी बांधवांसाठी विशेष महत्वाचा. समुद्राला नारळ अर्पण करून त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे ती.
2: निसर्ग आपल्याला किती देतो आणि आपण त्याला किती परत देतो, हा विचार करायला लावणारा सण आहे.
1: आणि नारळी पौर्णिमेला तो कोळी गीतांचा ताल लागला की समुद्र डोळ्यासमोर उभा राहतो अगदी.
0: आणि मला ते गाणं आठवतं, भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदी से बंधु शोभे नारायण.
1: वा वा वा वा, खरे. भावाला राखी बांधणारी बहीण लाडक्या भावाला म्हणजे श्रीकृष्णाला साडीची चिंधी बांधणाऱ्या द्रौपदीचं रूप वाटू शकतं आपल्याला. शिवाय पाऊस, समुद्र, होड्या, नारळ, श्रावण म्हणजे खरंच अगदी चित्रांचा महिना आहे.
2: पण मला ना आज एक गोष्ट जास्त जाणवतीय.
1: काय?
2: सुखदाची कमतरता फार वाटते ना आज. ती असली की सतत लगबग सुरू असते.
0: बरोबर आहे, काही माणसं घरात असताना त्यांच्या उपस्थितीची सवय होते, पण ती काही दिवस बाहेर गेली की लक्षात येतं घरात त्यांच्या आवाजाचा, त्यांच्या हालचालींचा, अगदी त्यांच्या छोट्या छोट्या सवयी.

0: चाही किती मोठा वाटा असतो.
1: अगं हो ना, काल माझी काहीतरी वस्तू सापडत नव्हती आणि मी पटकन म्हटलं सुखदा जरा ते अमुक अमुक हे दे ग मला, आणि अचानक आठवलं अरे ती तर फिरायला गेली आहे.
0: फोन केला का पण तिला?
1: केला. त्यावरती म्हणाली थांब थांब मी जरा गडबडीत आहे, नंतर करते हा फोन, जरा पावसात भिजतोय म्हणे आम्ही.
0: श्रावण अनुभवते तर ती आणि आपणही ते अनुभवतोय आणि दोन्ही अनुभव तितके छान आहेत आणि म्हणूनच सणांची गरज आहे. नाहीतर नंतर भेटू, नंतर फोन करू, पुढच्या आठवड्यात येते असं म्हणता म्हणता वर्ष निघून जातात.
1: सण एक निमित्त देतात, चला भेटूया असं म्हणण्याला आपल्याला प्रवृत्त करतात
0: आणि भेटल्यावर बाकीचं सगळं आपोआप होतं.
2: बरं, काल नागपंचमीच्या निमित्ताने आमच्या सोसायटीत मुलांना भेटायला एक सर्पमित्र आला होता.
1: अच्छा.
2: त्यांच्या मनातली सापांबद्दलची भीती कमी करून छान माहिती दिली, आपले अनुभव सांगितले. मुलं तर मुलं, मोठे सुद्धा भारावून ऐकत होते.
1: वा वा वा वा. आणि आमच्या सोसायटीमध्ये मंगळागौरी निमित्त सोसायटीतल्या महिलांसाठी खेळ ठेवलेले आहेत.
2: पण रोहित, त्यात पुरुषांना नो एंट्री.
1: का का का, पुरुषांनी असं काय पाप केले?
0: कारण मंगळागौरीच्या गप्पांचं गुपित बाहेर जाऊ नये.
1: अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. मी आपलं दुरून संगीत ऐकेन तेवढं.
2: तेही नको, तू त्या दिवशी सुखदाला फोन करून सांग.
1: काय?
2: तुझ्या बहिणीने आणि माझ्या बहिणीने मला घराबाहेर काढले.
1: हो हो, ती म्हणेल अगदी बरोबर केलं त्यांनी, नाही का?
0: रेवा, तुला माहितीये का मला श्रावणाची अजून एक गोष्ट आवडते.
2: काय ग?
0: श्रावण संपतो तेव्हा आपल्याला थोडस वाईट वाटत, पण तो पुन्हा येणार, पुन्हा आकाशात इंद्रधनुष्य दिसणार हे मनाला माहित असत.
1: म्हणजे सणांची तशीच गोष्ट आहे, एखादा दिवस संपतो पण आठवण राहते, पुढच्या वर्षी पुन्हा सगळं नव्याने आपल्याला मिळत
2: आणि माणसंही पुन्हा भेटतात.
0: काही जवळची असतात तर काही दूरची असतात, पण मनात जागा असेल तर अंतर फार मोठं राहत नाही.
1: करेक्ट. म्हणूनच घराला भिंतींपेक्षा माणसं घर बनवतात.
2: आणि सण त्या माणसांना पुन्हा एकत्र आणतात.
1: अरे सुखदाचा व्हिडिओ कॉल.
0: अरे घे ना.
1: थांबा थांबा थांबा, आपण तिघांनी मिळून घेऊया
2: आणि आधी तिला सांगू इथे तिच्या शिवाय श्रावणाचा कार्यक्रम रंगतोय
0: आणि आम्ही दोघी मिळून तिच्या आठवणी काढतोय.
1: बस आता ती म्हणणार मी चार दिवसांसाठी गेले काय आणि माझीच चर्चा सुरू झाली.
2: हॅलो सुखदा, कशी आहेस?
1: काय तिकडे पाऊस आहे? अरे वा, म्हणजे आमचा श्रावण तिथेही पोहोचला म्हणायचा.
0: ए तिचा फोटो दाखव ना दादा.
1: थांब थांब थांब ग.
2: हा तिला सांग आम्ही मंगळागौरीची तयारी सुरू केली आहे.
0: अगं सगळं सांगू नकोस, ती परत आली की सरप्राईज देऊया आपण तिला.
1: सुखदा ऐकतेस ना, तुझ्या अनुपस्थितीमध्ये घरात या दोघींनी राज्य बळकावलेलं आहे
0: आणि तू निवांत फिरून ये, इथे आम्ही सगळं सांभाळतो आणि रोहितलाही चांगलंच बघतो.
2: आणि परत आलीस की सगळे मिळून मज्जा करूया.
1: बरं ठीक आहे, आता ठेवू, पाऊस वाढतोय, तुम्ही पण काळजी घ्या बरं का.
0: रोहित दादा, सुखदाचा आवाज नीट येत नव्हता.
1: अगं तिथे नेटवर्क नसेल चांगलं.
0: हा असू शकता, पण तिच्याशी बोलून खूप मस्त वाटलं.
2: खरंच श्रावणातला एखादा सण साजरा झाल्यासारखं वाटलं
0: मलाही. पण आता मात्र सोबत चहा हवा ना.
1: हो आणि मला काहीतरी खायला सुद्धा हवंय.
0: आई तुला उगाच खादाड बोका म्हणत नव्हती.
1: हे
0: चल काहीतरी बनवूया मस्त पैकी आपण.
1: चला चला चला.

श्रोते हो आणि मैत्रिणींनो, आत्ताच आपण ऐकली कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात. या श्रुतिकेचं लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि या श्रुतिकेत सहभाग होता दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि मधुलिका नेरूरकर यांचा. सादरकर्त्या होत्या नेहा खरे. मैत्रिणींनो, यापुढील कार्यक्रम असणार आहे आरोग्य दर्पण आणि या आरोग्य दर्पण कार्यक्रमात आपला आजचा विषय असणार आहे गर्भारपणात आणि प्रसूतीनंतरचा आहार आणि योग. आणि या कार्यक्रमात डायलिनसाठी सहभागी होण्यासाठी आमचे क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. मुंबई बाहेरील श्रोत्यांनी आणि मोबाईल धारकांनी 02 2 हा कोड लावण्यास विसरू नका. हा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपण ऐकूया एक गाणं.

0: श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या विशेष कार्यक्रमात आज आपण आमंत्रित केले आहे डाएट कन्सल्टंट आणि योगा थेरपिस्ट आरती खाडीलकर यांना. आरतीजी बंगळुरूच्या सव्यासा योग युनिव्हर्सिटीमधून MSc झालेल्या आहेत. त्यांनी इतिहास विषयात मुंबई विद्यापीठातून MA ही डिग्री देखील घेतलेली आहे आणि शिवाजी विद्यापीठातून त्यांनी डाएट आणि न्यूट्रिशनलिस्ट म्हणजे पोषक आहार तज्ज्ञ या विषयातील पदवी संपादन केली आहे. आरतीताई तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो आजचा आपला विषय आहे गर्भारपणातील आणि प्रसूतीनंतरचा आहार आणि योग साधना. या विषयावर आपण आरतीताईंशी संवाद साधणार आहोत. तुम्ही तुम्हाला पडलेले प्रश्न त्यांना 45 15 41 29 आणि 45 15 41 30 या क्रमांकांवर फोन करून विचारू शकता. लक्षात ठेवा मोबाईल धारकांनी आणि मुंबई बाहेरील श्रोत्यांनी 022 या STD कोडचा वापर करावा. तर आजचा हा विषय आरतीताई तुमचं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. सर्वप्रथम आकाशवाणी मुंबई केंद्राने मला इथे आमंत्रित केलं याबद्दल मी तुमचा सर्वांचेच आभार मानते. आणि या कार्यक्रमाची सुरुवात करताना मला एक श्लोक म्हणावा असा वाटतो.

श्रोते हो, आजचा विषय आहे गर्भारपणातील आणि प्रसूतीनंतरचा आहार आणि योग साधना. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आरतीताई खाडीलकर इथे आलेल्या आहेत. आणि आपले प्रश्न आपण त्यांना 45 15 41 29 आणि 45 15 41 30 या क्रमांकांवर

0: फोन करून विचारू शकता. मोबाईल धारकांनी 022 या एसटीडी कोडचा वापर करायचा आहे. आदिताई, सर्वात पहिल्यांदा मला तुम्हाला प्रश्न विचारावासा वाटेल की आपल्या सगळ्या बाळाचा जन्म हा जणू काही त्या मातेला मिळालेला दुसरा नवीन जन्म असतो, आणि गरोदरपणाचा हा 9 महिन्यांचा काळ हा अत्यंत कठीण काळ असतो. तेव्हा फारच जपायचं असतं, त्या 9 महिन्यांमध्ये जपणं असतंच, पण त्याच्या आधीचाही कसोटीचा काळ असतो आणि 9 महिन्यांनंतरचाही कसोटीचा काळ असतो. तर हे प्रसूती जी असते आपली आणि गर्भारपण असतं, या सगळ्याच्या आधी एका स्त्रीने काय विशेष काळजी घेतली पाहिजे?
1: सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्यावेळेला तुम्हाला प्रेग्नन्सीसाठी जायचं आहे किंवा तुम्हाला गरोदर व्हायचं आहे हे जेव्हा तुम्ही ठरवता, तेव्हा स्वतःची काळजी ह्या महत्वाच्या 4 पिलर्सनी घ्यायची आहे. एक तर चांगली झोप असणं, झोप घेणं, रात्री 9:30-10 झोपणं, सकाळी लवकर उठणं. दुसरी गोष्ट म्हणजे चांगला व्यायाम करणं. तिसरी गोष्ट चांगला पोषक आहार. आणि चौथी महत्वाची म्हणजे चांगले विचार. ह्या 4 गोष्टी जर तुमच्या परिपूर्ण असतील तर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी ट्राय करू शकता, पुढे जाऊ शकता. आणि तोच पॅटर्न तुम्हाला प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा फॉलो करायचा आहे, जेणेकरून बाळ सुद्धा निरोगी, सुदृढ आणि व्यवस्थित व्हायला मदत होते.
0: खूपच छान सांगितलं आहे. आरतीताई, आपण पहिला कॉल घेऊया. हॅलो हॅलो
2: हॅलो
0: हॅलो नमस्कार. हॅलो हॅलो नमस्कार. हॅलो
1: कट झाला कॉल.
0: हॅलो हॅलो. आताताई, आपण खात असलेलं अन्न हा सध्या सर्व वयोगटांसाठी अत्यंत काळजीचा विषय झालेला आहे.
1: बरोबर.
0: निगुतीने केलेलं आणि स्वच्छतेचं पालन करून केलेलं आणि पारंपरिक पद्धतीचा वापर करून शिजवलेलं अन्न खाल्ल्याने आपला शारीरिक आणि मानसिक विकास होत जातो. तर याबद्दल, आहाराबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: आहार, आपण इयत्ता 5वीपासून आहाराविषयी आपण ऐकत आलेलो, बोलत आलेलो आहोत, वाचतो की पोषक आहार असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने 5 ते 6 घटक इम्पॉर्टंट आहेत. एक म्हणजे कार्बोहायड्रेट्स, कार्बोदके, ज्याचं प्रमाण शरीरामध्ये साधारणपणे 60% असायला पाहिजे. त्याबरोबरीने प्रोटीन्स असायला पाहिजे, फॅट्स, मिनरल्स, व्हायटमिन्स, पाणी आणि फायबर. याचं प्रमाण योग्य असेल तर तो पोषक आहार किंवा योग्य आहार आपल्याला मिळू शकतो. त्यामुळे प्रेग्नन्सीसाठी जेव्हा तुम्ही ट्राय करत असता तेव्हा या महत्वाच्या गोष्टी, या आहाराचं सेवन किंवा या आहाराचा समावेश तुमच्या आहारात असणं गरजेचं आहे. तर तुमच्या नाश्त्यामध्ये, जेवणामध्ये किंवा दैनंदिन तुम्ही जे काही खाता, पाणी पिता, या सगळ्यामध्ये तुमचं प्रमाण प्रॉपर असेल तर तुम्हाला प्रेग्नन्सीसाठी ट्राय करायला हरकत नाही. आणि प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा जो सात्विक आहार आहे तो घेणं गरजेचं आहे.
0: आणि बऱ्याच वेळा असं होतं की फार बाहेर खाल्लं जातं, चविष्ट असं मुलींना फार खाण्याची ओढ असते आणि त्यामुळे सुद्धा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होत असतात.
1: कसं आहे की या फेजमध्ये थोडीशी क्रेविंग्स मुलींना होत असतात. एक तर मॉर्निंग सिकनेस, सकाळी उठल्या ऍसिडिटी झालेली असते, त्यामुळे जेवण सकाळी जात नाही आणि मग अवेळी त्यांना काहीतरी खायची इच्छा होते. बरं, करायची स्वतः बनवून करायची शक्ती अंगामध्ये नसेल तरी प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे मग काय होईल की ज्या वेळेला जेवण बनवण्याची शक्ती नाही त्यामुळे काहीतरी ऑर्डर करतात, बाहेरून खात ऑर्डर करतात. पण याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्हचं प्रमाण भरपूर झालेलं असतं. सो प्रिझर्वेटिव्ह जर खूप असतील तर त्याचा नकळत परिणाम तुमच्या शरीरावर पण होतो.
0: बरोबर.
1: अनवॉन्टेड फॅट डिपॉझिट होणं, या सगळ्या गोष्टी या फेज मध्ये येतात. आपल्याला प्रोटीन पाहिजेत, कार्बोहायड्रेट पाहिजेत, व्हिटॅमिन्स पाहिजेत, मिनरल्स पाहिजेत. पण जर हे मिळालं नाही आणि बाहेरून येणार खाद्य जे आहे त्याच्यामध्ये भरपूर मैदा असतो किंवा प्रिझर्वेटिव्ह केलेले पदार्थ, म्हणजे जास्त मीठ, जास्त साखर, सोडियमचं प्रमाण जास्त असेल तरी त्याचा त्रास शरीराला आणि पर्यायी बाळाला पण होऊ शकतो. सो जितकं ते सात्विक घरू

0: घरी बनवलेलं जेवण असेल तेवढं चांगलं.
1: आणि आपल्या घरी आपली सासू असते किंवा आपली काकू असते, आपली मावशी असते, हे पण आपल्याला वेळोवेळी आपल्या अन्न पदार्थांबद्दल काहीतरी गाईड करत असतात, सांगत असतात. तर त्यांनी सुचवलेला आहार कसा काय आणि कितपत घेणं योग्य आहे?
2: नक्कीच,
0: या मावशी आजी आई यांना एक्सपिरियन्स असतो, अनुभव असतो, त्यामुळे त्या अनुभवातूनच ते बोलत असतात की तुम्ही कोणता आहार घेतला पाहिजे, किती खाल्लं पाहिजे, काय टाईप जेवण तुम्ही कोणत्या वेळेला जेवलं पाहिजे. त्यामुळे आहाराबरोबर वेळा सांभाळणं हेही तितकंच गरजेचं असतं. आणि आईचं आजीचं त्यांनी सांगितलेल्या ज्या टिप्स आहेत त्या पण प्रेग्नन्सीमध्ये ऐकणं गरजेचं. पण काही वेळेला असं होतं की खूप निगेटिव्ह पण सांगितलं जातं, तर त्याच्यासाठी थोडंसं विचार करून सक्षमतेने आपल्या बुद्धीचा वापर करून जो आहार घ्यायला पाहिजे तो घेतलाच पाहिजे. म्हणजे जो डॉक्टर सांगतायत किंवा डायटिशियन सांगतायत त्याच्यानुसार तुम्हाला तुमच्या आहारामध्ये बदल करायला पाहिजे. किंवा जर हे अमुक एक पदार्थ, आता आपल्याकडे ट्रेडिशन प्रमाणे पपई खाऊ देत नाहीत किंवा खरवस खाऊ देत नाहीत किंवा या गोष्टी आपल्याला दिल्या जात नाहीत. सी कसं आहे, कोणत्याही गोष्टी ओव्हर इटिंग करून चालणारच नाहीत, पण त्यांना काहीतरी अनुभव आलेले असतात म्हणून त्या तुम्हाला फक्त सुतोवाच करत असतात की हे तुम्ही नाही खाल्लं तर चालेल. त्यावेळेला जर तुम्हाला पटलं तर तो आहार किंवा ते जेवण त्यावेळेला नाही जेवलं तर तुम्हाला ज्याच्यातनं वाटतंय की मला पपईतून काय मिळणार आहे, विटॅमिन सी मिळणार आहे, तसंच मला आणखीन कुठल्या पदार्थातनं विटॅमिन ए मिळणार आहे, तर तसंच अजून कुठल्या पदार्थातनं विटॅमिन ए मिळेल, तर त्याचा वापर तुम्ही करू शकता.
1: कोणत्या कोणत्या विटॅमिन्सचा आपल्या शरीराला गरज असते?
0: सगळ्याच विटॅमिन्सची गरज आहे. ए बी सी.
1: आता तरी आपल्याला कॉल येतोय. हॅलो बोला. हॅलो बोला, नमस्कार, आपलं नाव सांगा. आपण कोल्हापूरवरून बोला. बोला, आपला प्रश्न विचारा.
3: माझा प्रश्न असा आहे की नवजात मुलांना बद्धकोष्ठतेसाठी काही सपोजेटरी दिल्या जातात, म्हणजे 4-5 दिवसापासून करत नाही, त्याचे काही दुष्परिणाम होतात का?
1: आपला प्रश्न पुन्हा विचारा.
3: नवजात बालकांना बद्धकोष्ठतेसाठी सपोजेटरी दिल्या जातात, सपोजेटरी.
1: अच्छा, नवजात बालकांविषयी, नवजात बालकांना बद्धकोष्ठतेसाठी काही औषध दिलं जातं. आपला आजचा विषय आहे सर गर्भारपणातील व्यायाम आणि आहार, तर आपण त्याबद्दल बोलूया. आपला स्त्रीचा गर्भारपणातील आहार आणि व्यायाम, योग साधना. प्रसूतीनंतरचा स्त्रीचा मातेचा आहार कसा असावा असं ते विचारतात.
0: ठीक आहे, प्रश्न छान आहे तुमचा. सगळ्यात महत्वाची गोष्ट की कुठला, जसं तुम्ही मगाशी म्हणालात बाळाला बद्धकोष्ठतेसाठी काहीतरी दिलं जातं, तर हे का होतं तर गॅस फॉर्मिंग होत असतात. जर मातेनी गॅस फॉर्मिंग पदार्थ खाल्ले ज्याच्यामुळे गॅसेस होतात, कारण कसं आहे डिलिव्हरी झाल्या झाल्या बायका जागेवरच बसलेल्या असतात किंवा झोपलेल्या असतात, त्यामुळे त्यांची हालचाल मंदावते. हालचाल होत नसल्यामुळे जे काही तुम्ही जेवता, जे काही खाता, त्याचे गॅसेसमध्ये रूपांतर होतं आणि ते जर गॅस पास झाले नाहीत तर नॅचरली त्याचा त्रास बच्चूला पण होऊ शकतो. म्हणजे बाळा आईच्या दुधावाटेच बाळाला बाळ पोसलं जातं, त्यामुळे दोघांनाही त्याचा त्रास होणारच आहे. त्यामुळे आईने सात्विक आहार घेतला पाहिजे ज्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असेल, जसं की

0: त्यामुळे दोघांनाही त्याचा त्रास होणारच आहे. त्यामुळे आईनी सात्विक आहार घेतला पाहिजे ज्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असेल, जसं की गाजर आहे, मुळा आहे, या पदार्थांना म्हणजे किसून त्याची जर कोशिंबीर वगैरे केली तर जास्त चांगलं. इवन जर तुम्ही पोळी चपाती करत असाल तर त्याच्यामध्ये मेथी किंवा पालक असा पाला घातला तर त्याचे पराठे करू शकता. सो जेणेकरून जास्तीत जास्त फायबर रिच डाएट देण्याचा प्रयत्न करा. आणि इवन आम्ही असं सांगतो की अगदी ताजं लावलेलं दही, ताक हे सुद्धा गरजेचं आहे, कारण जी अँटीबायोटिक्स तुम्ही घेतलेली असता त्याच्यामुळे जे चांगले बॅक्टेरिया शरीरात असतात तेही निघून जातात या अँटीबायोटिक्समुळे. तर ते रिप्लेश करायचं असेल, परत मिळवायचं असेल तर अगदी ताजं सकाळी लावायचं आणि दुपारी त्याचं सेवन करायचं. असं ताक दही सुद्धा तुम्ही घेऊ शकता जेणेकरून हा त्रास कमी होऊन जाईल. दुधाचं दूध जर पचतंय का नाही बच्चूला आणि आईला दोघांनाही याचं सुद्धा तुम्हाला प्रमाण बघावं लागेल, कारण प्रत्येक बाईची टेंडन्सी वेगळी असते. त्यामुळे किती प्रमाण किती वेळा आपण पितोय, आपल्याला सोसताय का नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला विचार करायचा.
1: हॅलो बोला. हॅलो बोला. हॅलो नमस्कार. हॅलो हॅलो बोला. हा तर दूध हा फार महत्वाचा विषय तुम्ही सांगितला, म्हणजे गर्भारपणात देखील आईनेही प्रोटीन मिळण्यासाठी काय काय खाल्लं पाहिजे.
0: आपल्याकडे प्रोटीनचे दोन प्रकार आहेत, एक ॲनिमल प्रोटीन आणि प्लांट प्रोटीन, जे प्राण्यांपासून मिळणारं प्रथिन आहे आणि जे आहे ते झाड वनस्पतींपासून मिळणार आहे. प्रथिनांची गरज शरीरामध्ये सगळ्यात जास्त असते. सो प्रथिनं कशासाठी लागतात, आपल्या शरीरात नवीन नवीन पेशी तयार होत असतात, पहिल्या निघून जातात. सो वेअर अँड टेअर ज्याला आपण म्हणतो पेशींची, ती भरून काढण्याचं काम प्रोटीन्स करतात. त्याचप्रमाणे आपली नख, केस, शरीराच्या बारीक बारीक ज्या प्रक्रिया आहेत त्या सगळ्यासाठी आपल्याला प्रोटीनची आवश्यकता असते, गरज असते. ठीक आहे, तर हे प्रोटीन्स जास्तीत जास्त आपण प्लांट्स मधून, जे लोक नॉनव्हेज खातात त्यांनी नॉनव्हेज मधले प्रोटीन्स मिळवू शकतात, पण जे लोक प्रोटीन्स शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी डाळी आहेत, कडधान्य आहेत.
1: बरोबर, आपण पुढचा एक कॉल घेऊया. डाळी आहेत त्याच्यातनं प्रथिन,
0: कडधान्य आहे, सोयाबीन आहे, या सगळ्या गोष्टी आपण त्याचा वापर करू शकतो. इवन दूध, जसं मगाशी तुम्ही म्हणालात तसं दूध सुद्धा आपल्या आहारात घेतलं तर त्याच्यातनं सुद्धा प्रोटीन मिळतं. दूध, दही, पनीर, इवन मशरूम्स, म्हणजे प्लांट प्रोटीन बद्दल आपण बोलायचं झालं तर या गोष्टींमधून आपल्याला प्रोटीन्स मिळतं. पण जे लोक नॉनव्हेज खातात, जे लोक मांसाहारी आहेत, त्यांनी अंड्याचं सेवन केलं तर चालेल, किंवा रेड मीट अवॉइड करायचं. आणि तुम्हाला स्टॉक, म्हणजे चिकनचा स्टॉक किंवा रस्सा ज्याला आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये सात्विक आहे, ज्याच्यामध्ये ऑइल फॅट्स नाही आहेत.
1: पुढचा प्रश्न आपण घेऊया.
2: हॅलो
1: हॅलो नमस्कार.
2: हॅलो
1: हॅलो नमस्कार, बोला.
2: जिला तळपण राजेश्वर बोलत आहे मी.
1: बोला बोला.
2: अस्मिता सर्वांना माझ्याकडून
1: आपला प्रश्न विचारा.
2: ते
0: शतपावलीत
2: ज्या बाईला असं दिवस असले त्या बाईने म्हणजे किती वेळ जेवल्या असं ते सांगा मॅडम मला.
1: बरं बरं बरं. हा खर तर गर्भारपणात आपल्याला त्रास होत असतो, पायांवर सूज येत असते, तेव्हा त्यांचं म्हणणं असं आहे की किती चालावं एखाद्या बाईने, किती कशी ती सूज असते पायावर किंवा.
0: मग अशी मी म्हटलं त्याप्रमाणे की डिलिव्हरी नंतर गरोदर झाल्यानंतर आणि गरोदर म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर दोन्ही फेजमध्ये बाईला चालणं गरजेचं आहे, कारण जितकं ती चालेल तितकी पायावरची सूज कमी होईल, ब्लड सर्क्युलेशन वाढेल आणि बाकीचे जे त्रास उद्भवणार आहेत ते पण कमी होतील. जसं आता आपण म्हणतो की प्रेग्नन्सीमध्ये वजन का वाढतं, एक तर बाळाचं वजनच असतं, आतमधले पाण्याचं वजन, प्लॅसेंटा, ह्या सगळ्याचं कलेक्टिव्ह वेट असतं. हे वेट तुमच्या गुडघ्यांवर, तुमच्या पायांवर, बांडीवर, टाचेवर पडत असतं. त्यामुळे जर तुम्ही चाललात तर नॅचरली ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि पाय मोकळे होतात. त्यामुळे नक्कीच बाईंनी साधारण तुम्ही म्हणता तसं शतपावली घालायला काही हरकत नाहीये. आणि आम्ही सांगतो की वज्रासन घालूनही बसू शकता, म्हणजे योगामध्ये वज्रासन हे खूप चांगलं आसन आहे. पाय दुमडून त्याच्यावरच तुमचं वजन पडतं, सो दॅट इझिली तुमचे पायही आपोआप मसाज होतो पायानं, सूजही कमी होते आणि पचनक्रियाही सुधारते.

0: त्यामुळे या दोन्ही गोष्टी तुम्ही करू शकता.
1: बरोबर, पुढचा कॉल आपण घेऊया. हॅलो, बऱ्याच वेळेला असं होतं की पुढचा कॉल आपण घेऊया. हॅलो, नमस्कार.
2: हॅलो,
1: नमस्कार.
2: हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार,
2: जोशी बोलते अंबरनाथहून.
1: हा बोला सर.
2: मॅडम साठी प्रश्न आहे की गरोदर महिलांनी सायकलिंग करावी किंवा नाही, आणि दुसरा प्रश्न असा आहे की
0: पहिला प्रश्न आहे सायकलिंग,
1: त्यांचा कट झालाय, की गरोदर महिलांनी सायकलिंग करावी की नाही.
0: काही वेळेला असं असतं की गरज असते म्हणून बायका सायकलिंग करतात, म्हणजे आता कामगार वर्गातल्या जर बायका बघितल्या तर त्या सायकलवरनं जा ये करतात. आता आपल्या कॅटेगरीतल्या जर आपण बायकांना बघितलं तर आपल्या बायकाही ऑफिसला जातात किंवा ट्रेन पकडायला धावतात, रिक्षेतनी प्रवास करतात. पण ओव्हर एक्झर्शन असेल तर करू नये. पहिले 3 महिने आणि शेवटचे 3 महिने अनसेफ असतात. तर माझं मत असं असेल की साधारण 4th महिना वगैरे असेल तर काही सायकलिंग करायला हरकत नाही, पण ते सुद्धा अगदी सावकाशीने, तिला झेपेल इतकंच. प्रयत्न करा की चालत गेलेलं केलं चांगलं.
1: कॉल परत आलेला आहे, बोला सर.
0: बोला सर.
3: हॅलो, नमस्ते.
0: नमस्ते.
3: माझा प्रश्न असा आहे की डिलिव्हरी झाल्यानंतर बेबी पण वाढत.
1: रेडिओ तुमच्यापासून जरा दूर ठेवा, मोबाईल पासून रेडिओ जरा दूर.
3: हॅलो,
1: बोला.
3: हा, बेबी म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर बायकांचा आहार कसा असावा ह्याच्यावरती मला सांगा. आणि 40 नंतर पण असं म्हणतात की वाटूळ पदार्थ खायचे नाही, त्याच्यावरती पण मला सांगा की डिलिव्हरी झाल्यानंतर आयुष्यभराचं आहार पण कसा असावं हे सांगा मला.
0: नक्की. ताई प्रश्न खूप छान आहे, कारण आपण त्याच्याबद्दलच बोलतोय. डिलिव्हरी जेव्हा तुमची होते त्यावेळेला पुन्हा आयर्न, कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन्स, मिनरल्स हे सगळं आईला मिळालं पाहिजे. आपल्याकडे परंपरेप्रमाणे आपण डिंकाचे लाडू, अळीवाचे लाडू वगैरे हे सगळं देतच असतो, पण त्याच्या बरोबरीने आपल्याला ह्याही गोष्टीचं लक्ष ह्याही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की त्याच्या बरोबरीने आपण जास्त तेल, तूप, साखर, मध, गुळ तर देत नाहीये ना बाळंतिणीला, कारण त्याची गरज नसते. वेरॅज आपल्याकडे भारतीय परंपरेमध्ये आपण हे जास्त खायला घालतो, वेरॅज आयर्न कॅल्शियमकडे लक्ष दिलं जात नाही. तर या गोष्टी खूप प्रामुख्याने लक्षात ठेवा की जसं तुम्ही म्हणालात काय काय खायला द्यायचं, त्यात पहिली गोष्ट म्हणजे आयर्न रिच, म्हणजे आता आम्ही तर सांगतो की अगदी पालक, मेथी, लाल माठ या पालेभाज्या पण तुम्ही त्यांच्या आहारात भाकरी बरोबर द्या, किंवा मेथीचे दाणे जे असतात ते भिजत घाला, त्याला मोड आणा, मोड आलेल्या मेथीच्या दाण्यांची उसळ आणि नाचणीची भाकरी असं कॉम्बिनेशन आठवड्यातनं दोनदा द्या, जेणेकरून दूधही व्यवस्थित येईल, शुगर लेवलही कंट्रोलमध्ये येईल, कारण आता हालचाल नाहीये त्यामुळे शुगर लेवल स्पाइक्स वाढू शकतात या फेजमध्ये. त्याच्यानंतर थायरॉइडचा जर प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी आयोडीन म्हणजे मिठावर पण कंट्रोल ठेवायला पाहिजे, जास्त सोडियम देता कामा नाही. कधी कधी काय होतं की महिलेला बऱ्याच गोष्टी खायला मिळालेल्या नसतात आणि चला आता डिलिव्हरी झाली आता मी सगळं खायला लागते म्हणून मैदायुक्त पदार्थ, ब्रेड किंवा फरसाण असं वगैरे ती खायला सुरुवात. इव्हन मॅगी आणि पास्ता खाल्लेल्या बायकांनाही मी बघितलेलं आहे, पण ते चुकीचं आहे, ते तसं न केलेलं केव्हाही चांगलं. तुम्हाला थोडा 1-6 महिन्याचा काळ तरी थोडंसं कंट्रोलमध्ये ठेवायला लागेल आणि घरात शिजवलेलं सात्विक सिम्पल जेवण द्यायचं आहे. त्यात उग्रवासाचे पदार्थ देऊ नका. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे विड्याचं पान, खाऊचं पान जे असतं ते घरी आणून ठेवा. सो जेवणानंतर जर तुम्ही ते चावून चावून खाल्लं म्हणजे आपण जसं पान खातो तसं, तर त्यांनी तुमचं एक तर पचनक्रिया सुधारते, सलाईवा म्हणजे लाळ सुटते, त्यांनी पचन चांगलं होतं आणि बऱ्यापैकी कॅल्शियम तुम्हाला त्या पानातनं मिळतं. आपण बाळंत विडा असा शब्द म्हणतो की नाही, तर तो विडा कशासाठी आहे, तो कॅल्शियमसाठी आहे. तर या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. दूध प्या, इव्हन शतावरी म्हणून एक पावडर मिळते, ती तुमच्या दुधामधनं घेतली गेली तर नुसतं दूध येतं असं नाही मातेला, त्याच्याबरोबरीने इम्युन सिस्टीम तिची वाढते, रक्त शुद्ध होतं, बऱ्याच चांगल्या घटना. हो हो, चालेल.
1: हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार. हा, आधी ते विडा आपण खाल्ला पाहिजे, बाळंत विडा जसं म्हणतात, त्याच्यामुळे पचन चांगलं होतं. माता जी पण काही जेवण आहार घेत असते त्यामुळे पचन चांगलं होतं.

0: बाळाची वाढही आतमध्ये छान होत असते.
1: नक्कीच नक्कीच. आणि ज्या वेळेला आपण या फेज
0: आपण एक कॉल घेऊया.
1: हा
0: हॅलो हॅलो
2: हॅलो
0: हॅलो नमस्कार.
2: मी रुपेश गुजराती बोलतो मॅडम.
0: हा बोला.
2: माझा प्रश्न असा आहे की गर्भधारणा झाल्यानंतर स्त्रीने कुठले चांगल्या गोष्टी करायला असे म्हटलं जाते की बाळावर संस्कार होता पोटामध्ये असल्यावर आणि कुठल्या वाईट सवयी सोडाव्या जेणेकरून कसे नामोटेटिक संस्कार त्याला आपले कळत न कळत होता आणि आहार कसं आंबट तिखट गोड कसं खावं जेणेकरून पुढे मग बाळावर संस्कार झाल्यावर तो अति गोड खातो. आपण म्हणतो ना पोटाचं तुला आईची सवय लागली किंवा मग त्या दृष्टीने कसं करावं पाणी कशी प्यावे नियोजन कसे असावे पाण्याचे. काही वेळेस क्लायमेट कमी जास्त होतं या दिवसात ह्युमिडिटी वाढते त्यावेळेस मग पाणी खाल्ल्या पाणी पिल्यावर सुद्धा अपचन होते. याबद्दल जरा सविस्तर सांगा.
1: नक्कीच नक्कीच. तुमचा प्रश्न खूप छान आहे. आपल्या ज्या वेळेला प्रेग्नन्सी राहते गरोदरपणामध्ये जेव्हा बाई प्रवेश करते त्यावेळेला शरीरामध्ये खूप सारे बदल घडत असतात. नॉट ओनली शरीरामध्ये आपल्या मानसिकतेमध्ये पण बदल घडतात. सायकोलॉजिकली इमोशनली फिजिकली ती वेगळ्या फेजमधनं बाई जात असते. तर या जसं मगाशी तुम्ही म्हणालात की हवामानाचा पण परिणाम होतो का तर हो नक्कीच होतो. तर ऋतूप्रमाणे आपल्या जेवणामध्ये पण आहारामध्ये पण चेंजेस थोडेसे बदल केले गेले पाहिजेत. व्यायाम केला गेला पाहिजे. सी पूर्वीच्या काळी कसं होतं की बाईला काम म्हणजे नदीवर जाऊन पाणी भरणं किंवा कपडे धुणं या सगळ्या होत्या गोष्टी करायला लागत होत्या. आता या एवढ्या गोष्टी आपण प्राकर्षाने नाही करत कारण घरामध्ये आपल्याला सुखसोयी आहेत सगळ्या. त्यामुळे एक्सरसाइज करणं हा खूप महत्वाचा भाग झालेला आहे. एक तास तरी किमान म्हणजे अर्धा तास चालणं आणि अर्धा तास योग पद्धतीने जर आपण थोडाफार व्यायाम केला किंवा शरीराला हालचालीमध्ये ठेवलं तर नक्कीच ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, हातापायावर सूज येत नाही, बाळाची वाढ चांगली होते. आणि मगाशी जसं तुम्ही म्हणालात की आहारामध्ये काय बदल घडायला पाहिजेत तर बदल म्हणजे तुम्ही जे नॉर्मल जेवता तेच जेवण जेवायचं आहे जे घरात शिजवलेलं आहे स्वच्छ आहे हायजिनिक आहे. आणि बाळाचं थोडंसं जास्त खायचं आहे म्हणजे आई आणि बाळ या दोघांचं मिळून आहार घेतला गेला पाहिजे. कारण जर आई अशक्त राहिली तर बाळ सुद्धा अशक्तच राहणार आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी चा समतोल साधणं गरजेचं आहे. तसंच मेंटली सुद्धा शी शुड बी व्हेरी पीसफुल कारण मानसिक जर स्वास्थ्य असेल तर ते शरीरामध्ये येतं ज्याला आम्ही आधीच्या व्याधी असं म्हणतो. जर घरामध्ये टेन्शन्स आहेत भांडणं आहे चिडचिड होते तर नकळत तिच्या मनावर पण त्याचा परिणाम होत राहतो. आणि जर मन कलुषित असेल चिडचिडलेलं असेल थकलेलं असेल तर तुम्ही व्याधींना म्हणजे रोगांना आमंत्रण करता. तर ते आपल्याला या फेजमध्ये करायचं नाहीये. त्यामुळे घरच्यांनी सुद्धा तिला सपोर्ट करणं गरजेचं आहे की ती कशी आनंदी राहील घर कसं आपलं आनंदी राहील जेणेकरून बच्चूची वाढ कशी चांगली होईल हे सगळ्यांनी मिळून तिला आधार द्यायचा आहे सपोर्ट द्यायचा आहे. कारण ती खूप वेगळ्या फेजमधनं चाललेली आहे. त्यामुळे थोडंसं सगळ्यांनी हेल्प केली तर नक्कीच गरोदरपणा पण सुलभ होईल आणि नंतरची प्रसूती पण योग्य आणि सुखकारी होईल.
0: म्हणजे मला असं वाटतं हे फॅमिली बॉन्डिंग आहे की जेणेकरून फक्त तिचा आहार किंवा तिचा व्यायाम हे न करता सगळ्यांनी मिळून तिच्या बरोबर ते बाळण पण तिचं अनुभवलं तिच्या बरोबर
1: साजरं केलं पाहिजे असं आपण म्हणू. बाळ
0: घेऊया. हो हॅलो
3: हॅलो.
0: हा नमस्कार. नमस्कार.
3: मी केदार फुनकर बोलतो वाटेपूर वरून.
0: नमस्कार सर. हा बोला.
3: तर आहार कसा ठेवला पाहिजे आता थोडक्यात दुपार संध्याकाळी दुपारच्या लापून किंवा संध्याकाळी असेल किंवा सकाळ असेल की आहार कसा ठेवला पाहिजे कारण भात खाल्ला पाहिजे आहार असे किंवा भाजी चपाती किंवा काय असे. आणि दुसरी गोष्ट व्यायाम कसा केला पाहिजे आणि दुसरी गोष्ट व्यायाम जितका करेल तितकं चांगलं शरीराला पण आहार कसा पाहिजे.
0: हा मुळात म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे नाचणीची भाकरी म्हणा किंवा प्रोटीन मिळण्यासाठी भिजवलेले मोड आलेली कडधान्य असं सगळं आहारात असलं पाहिजे असं त्यांनी सांगितलंच आहे. पण योग साधना हा महत्वाचा विषय मला आत्ता तुमच्याशी बोलायचा आहे की प्रेग्नन्सीमध्ये कसा काय योग साधना कशी करावी आणि त्यासाठी कसं काय मार्गदर्शन घ्यावं कारण बऱ्याच वेळेला असं होत असतं की युट्यूब किंवा अशा ठिकाणी हे सगळं पाहिलं जातं आणि बघितलं जातं आणि केलं जातं पण मला असं वाटतं तज्ञांसमोर केलं पाहिजे. बरोबर ना.
1: अगदी बरोबर. तुम्ही ज्या वेळेला प्रेग्नन्सीमध्ये व्यायाम करायचा विचार करता त्या एक तर तो केलाच पाहिजे. साधारणपणे डॉक्टर सांगतात की पहिले 2 महिने

0: थोडीशी काळजी घ्या. एकदा बेबी सस्टेन झालं की तुम्ही तुमचा व्यायाम सुरू करू शकता. त्याच्यामध्ये वॉकिंग म्हणजे चालणं हा तर अतिशय उत्तम व्यायाम आहेच, पण त्या बरोबरीने योग साधना पण गरजेची आहे. आता माझ्याकडे, मी ज्या वेळेला हे क्लासेस घेते, आता सध्या ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही असतात, मी स्वतः घेते, त्यामुळे योगामध्ये मेडिटेशन प्राणायामवर आम्ही जास्त फोकस करतो. ज्या वेळेला आम्ही प्राणायामच्या टेक्निक्स या बायकांना देतो त्यावेळेला त्याचा उपयोग आत्ता होत नाही. आत्ता तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करता तेव्हा त्याचा उपयोग, जेव्हा डिलिव्हरी होते त्यावेळेला कळा येतात, तेव्हा कळ कुठे रोखून धरायची, श्वास कुठे घ्यायचा, हे सर टेक्निक तुम्हाला जमतं आणि डिलिव्हरी सुलभ होते. किंवा प्रसूतीला वेदना सहन करायची शक्ती किंवा क्षमता त्या फिमेलची, त्या बाईची वाढलेली असते, त्यामुळे हा एक प्रकार आहे. सेकंडली बटरफ्लाय म्हणजे ज्याला आपण भद्रासन म्हणतो, हे तर अगदी स्पेशली डिझाईन फॉर फिमेल्स असं आसन आहे. तर या आसन स्थितीमध्ये जर तुम्हाला बसता आलं, किगल एक्सरसाइजेस ज्याला आपण अश्विनी मुद्रा म्हणतो, तर या टाईपचे एक्सरसाइजेस केले तर ती जी जागा आहे ज्याच्यातनं बेबी बाहेर येणार आहे, तर त्या जागेचे स्नायू बळकट होतात आणि एक हेल्दी बेबी जन्माला येऊ शकतो आणि आईलाही त्रास कमी होतो. इवन हातापायाचे व्यायाम जेव्हा आपण करतो, किंवा ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, वज्रासन, ही जी आसनं आहेत, ही काही मी नावं सांगते, ती तुम्ही जर केली तर त्याच्यातनं एक तर शरीराची बळकटी वाढते, स्नायूंची बळकटी वाढते आणि फिटनेस पण राहत, तुमचा फिटनेस तर वाढतोच आणि तुम्हाला सहन करण्याची क्षमता तुमची डेव्हलप व्हायला लागते. आणि असं म्हटलं जातं की जी बाई रेग्युलर योग करते किंवा व्यायाम करते, ती 9 महिन्याच्या कालावधीत फक्त पोटाचाच भाग वाढतो, बाकीची पूर्ण बॉडी तशीच्या तशी लीन राहते. त्यामुळे त्याचा फायदा तिला नंतर वेट लॉस साठी सुद्धा पुढे होऊ शकतो.
1: आणि मला असं वाटतं की प्रत्येक 3-3 महिन्यातले व्यायामही
0: वेगवेगळे आहे. नक्कीच, पहिल्या तीन महिन्यामध्ये म्हणजे 3-र्या महिन्यात, कारण पहिले 2 महिने आम्ही फक्त प्राणायाम आणि मेडिटेशनच घेतो. ज्या वेळेला बेबी सस्टेन होत असतं, तयार होत असतं किंवा वाढत असतं, तेव्हा कारण ते सगळंच नवीन नवीन असतं, त्या बाईला उलट्या होत असतात, तिची वेगळी मानसिक स्थिती असते, तिला करू का नको या द्विधा मनस्थिती असते. त्यामुळे पहिल्या 2 महिने आम्ही तिच्याकडनं व्यायाम न करून घेता फक्त प्राणायाम आणि मेडिटेशन.
1: पुढील 3 महिन्यांच्या व्यायामाविषयी बोलूया, पण आपण पुढचा कॉल घेऊया. हॅलो.
2: हॅलो.
1: नमस्कार.
2: हॅलो.
1: नमस्कार.
2: मी गुजराती बोलतो, आरोटी गल्ली सिन्नर.
1: तुमचा रेडिओ थोडा लांब ठेवा.
2: माझा असा प्रश्न आहे की कामाच्या ठिकाणी स्त्रियांनी पीसीवर किंवा बस मध्ये कसे बसावे, पोस्चर कसं असावे त्यांचं उठण्याचं बसण्याचं.
1: धन्यवाद सर.
2: कामाच्या
1: धन्यवाद सर. हा फार महत्वाचा प्रश्न
0: आहे,
1: कारण मी या प्रश्नावर येणार होते, कारण आजकाल स्त्रिया लॅपटॉप, मोबाईल आणि हे सगळं वापरत असतात आणि डोळ्यांवर पण ताण
0: परिणाम होत असतो. नक्कीच तुमचा प्रश्न खूप खरंच स्तुत्य आहे, कारण आज सगळ्याच महिला वर्गांना मी हे सांगू इच्छिते की जवळजवळ 8 ते 9 तास त्या लॅपटॉपवर असतात आणि लॅपटॉपवर काम करत नसेल तर त्या मोबाईलवर असतात. त्यामुळे नकळत मान, पाठ आणि डोकं यांची अलाइनमेंट बिघडते आणि मग त्यांना पाठदुखी किंवा स्पायनल कॉर्डला इंजुरी असं होऊ शकतं. तर त्याच्यासाठी मार्जरासन वगैरे ही जी आसनं आम्ही करून घेतो, त्याच्यामुळे पाठीची लवचिकता, मणक्याची लवचिकता वाढते. त्यामुळे व्यायाम करायलाच पाहिजे. त्याच्याबरोबर कामाला जर पर्याय नसेल, म्हणजे तुम्हाला लॅपटॉपवर बसायलाच लागणं गरजेचं आहे, 8 तास जर तुम्हाला ऑप्शन नसेल, तर त्याच्याबरोबरीने आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही 2 तास बसलेल्या जागी जर बसलेला आहात तर साधारणपणे 15 ते 20 मिनिटाचा वॉक घेऊन या. जर कामाच्या ठिकाणी असाल तर आम्ही 30-3 असं पर्सेंटेज देतो, म्हणजे 30 मिनिट वर्क अँड 3 मिनिट्स वॉक, 30 मिनिट्स वर्क, 3 मिनिट्स वॉक. एव्हरी टाइम तुम्ही जर असं केलं तर तुमची मान परत प्रपोर्शनमध्ये यायला सुरुवात होते किंवा रेग्युलर बेसमध्ये येते आणि त्याच्यावर ताणही जाणवत नाही. कारण माझ्याकडे येणाऱ्या बऱ्याच महिला ह्या ही तक्रार करतात की माझी पाठ दुखते, कारण त्यांना ऑप्शन नसतो, 8 तास काम तर करायला पाहिजे. शेवटच्या 9 महिन्यापर्यंत बायका काम करत राहतात आणि मग तो त्रास त्यांना होतो. त्यामुळे एक्सरसाइजनी हे कमी होतं. आमच्याकडे असे खूप सारे व्यायाम आहेत जे आम्ही गरोदरपणामध्ये करून घेतो बायकांकडून आणि त्यांना त्याचा त्रास अजिबात होत नाही. त्यामुळे नक्कीच बसायची पद्धत ही अतिशय छान पाहिजे. जर घर वर्क फ्रॉम होम असेल तर टेबलावरच तुमचा लॅपटॉप पाहिजे आणि खुर्चीवरच तुम्ही बसलं पाहिजे, कुठेही सोफ्यावर किंवा कॉटवर असं बसू नका. नाहीतर नकळत काम करण्याच्या ओघामध्ये आपल्या शरीराकडे आपलं किती दुर्लक्ष होत आहे हे नंतर जाणवतं.
1: बरोबर. पुढचा कॉल आपण घेऊया.

0: हेलो
1: हेलो
2: हेलो।
0: नमस्कार
1: नमस्कार नमस्कार मैडम।
0: नमस्कार।
1: हाँ, माझा प्रश्न असा होता,
0: बोला।
1: आता जे महिला आता गरोदर पण आहे, हा, त्यांनी किती वेळ रेस्ट घेतली पाहिजे?
0: रेस्ट घेतली पाहिजे, बर।
1: हा
0: बर बर।
1: आणि हा दुसरा प्रश्न असा होता की त्यांनी घरची कामं करावी की आराम करा?
2: रेस्ट ही घेणं खूप गरजेचं आहे. आपण जेव्हा म्हणतो की साऊंड स्लीप ही फार गरजेची आहे, मी मगाशी चार पिलर सांगितले, त्यातला महत्वाचा भाग होता ती साऊंड स्लीप, म्हणजे चांगली झोप. पण आपल्याकडे झोपेच्या वेळाच एवढ्या बदलल्या आहेत सर की त्याचा त्रास बाईला होणारच आहे. जर तुम्ही 10:30 झोपलात आणि सकाळी 6:30 उठलात तर ती आयडियल वेळ आहे झोपायची, आणि त्याच्यामुळे झोपही पूर्ण होते. कारण या फेजमध्ये रात्रीचं जागरण, ॲसिडिटी हे होत नाही. कारण तुम्ही जर उशिरा झोपलात तर सकाळी उठल्या तुम्हाला ॲसिडिटी होणारच आहे. त्यामुळे प्रयत्न करा की लवकर झोपाल. आणि दुपारीसुद्धा साधारणपणे एक छोटीशी नॅप, जी वाम कुक्षी ज्याला आपण म्हणतो, की बसूनसुद्धा झोपलं तरी चालेल, किंवा एक अर्धा तास जर तुम्ही प्रॉपर रेस्ट घेतली तरी ती योग्यच ठरेल. त्यामुळे रेस्ट ही खूप महत्वाची गरज आहे या फेजमध्ये. आणि घरचं काम तुम्ही म्हणाला तसं सगळं घरचं काम करू शकता, फक्त उचलायचं किंवा वर ढकलायचं अशा काही गोष्टी असतील, किंवा बकेट उचलायचे किंवा मोठी बॅग वर टाकायचे, तर अशी शक्यतो जड अवजड कामं नको. हलकी फुलकी सगळी कामं, स्वयंपाक, इवन झाडू कटका, आम्ही तर योगामध्ये हे करून पण घेतो की झाडणं, पोछा करणं, बसून या ॲक्टिव्हिटीज, मलासनमध्ये बसून, या सगळ्या आम्ही ॲक्टिव्हिटीज करून घेतो. त्यामुळे या सगळ्या सिम्पल सिम्पल ॲक्टिव्हिटीज त्या नक्की करू शकतात.
0: आणि मला असं वाटतं आजकाल ही कमोड ही पद्धती जी आली आहे,
2: बरोबर,
0: भारतीय बैठकीने आपण हे सगळं मलविसर्जन केलेलं कधीही चांगलं, त्या पद्धतीने बसून लादी पुसणं वगैरे योग्य, म्हणजे प्रसूतीसाठी हे फार चांगलं,
2: सिम्पल आणि सोपं आहे.
0: मग अशी तुम्ही म्हणलं होतं की आयर्न डेफिशियन्सी किंवा लो प्लॅसेंटा तुम्ही म्हटलं होतं,
2: बरोबर,
0: तशा पद्धतीने लादी पुसण्याने वगैरे त्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण टाळू शकतो.
2: आता बर्दिंग बॉल वगैरे पण आलेले आहे, त्यामुळे त्या बर्दिंग बॉल वर बसून सुद्धा आम्ही हे एक्सरसाइजेस घेतो, जेणेकरून त्यांचा पेल्विक एरिया किंवा वजायनल एरिया हा एकदम सुदृढ राहायला मदत होते. तुम्हाला माहिती असेल मोठा बॉल असतो ज्याच्यावर बसून या महिला बाउन्स करतात किंवा मुव्हमेंट करतात किंवा स्कॉट्स करतात, त्या स्कॉटिंगमुळे सुद्धा प्रसूती सुलभ होते.
0: पुढचा कॉल आपण घेऊया. नमस्कार.
1: हॅलो. शेतकरी महिला वर्गाने विशेष कुठली काळजी घ्यावी गरोदरपणा? त्यांना तर शेतावर जाणे गरजेचेच असते, मग ते कशी पद्धतीने बसणं उठणं होतं, मग त्या काळात त्यांनी जावे की नाही जावे, किंवा गेले तर मग कशी काळजी घ्यावी?
0: नक्की नक्की,
2: छान छान छान प्रश्न आहे. महिलांनी काळजी घे, कारण तुमचं कामच खूप मेहनतीचं काम आहे, त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही शेतामध्ये काम करता किंवा लागवड चालू असते त्यावेळेला तुम्हाला नॅचरलीच मलासन स्थितीमध्ये बसावं लागतं, म्हणजे आपण इंडियन टॉयलेट्समध्ये बसतो त्या स्थितीमध्ये बसून तुम्ही काम करत असा, ही खूप योग्य आणि सुलभ क्रिया आहे. आणि आम्ही हे मुद्दाम, शहरातले लोक हे मुद्दाम करतो, ते तुम्हाला सहज मिळत आहे, त्यामुळे इझिली तुम्ही हे करू शकता. पण जास्त वेळ सुद्धा करणं चुकीचं आहे, जर तुम्ही 3-3 तास जर त्याच पोझिशनमध्ये बसत असाल तर तेही चुकीचं आहे. त्यामुळे मधनं तुम्हाला उठून बाकीच्या म्हणजे रेस्ट किंवा वॉक करता आला पाहिजे किंवा आराम करता आला पाहिजे, झोपलं पाहिजे. तसंच तुम्ही सात्विक जेवण जेवत असता, जे लोक शेतकरी वर्गात आहेत ते स्वतःच पिकवतात, स्वतःच खात असतात, त्यामुळे चांगल्या निरोगी वस्तू तुम्हाला मिळत असतात, त्यामुळे नक्कीच तुमचा आहारही चांगलाच असला पाहिजे. आणि रेस्ट ही सुद्धा तेवढीच गरजेची आहे, कारण जेवढं तुम्ही शेतामध्ये काम करता तेवढं आरामाची सुद्धा बायकांना गरज आहे. त्यामुळे नॅचरली पूर्वीच्या काळी तर बायका असं सहज जायच्या शेतामध्येच, त्यांची डिलिव्हरी व्हायची, म्हणजे इट वॉज सो इझी की जाऊन तिथल्या तिथे ते बच्चू घेऊन घरी यायच्या, म्हणजे अशाही बायकांनाचं उदाहरण आपण बघितलेलं आहे. आता आपल्याकडे सगळ्या सुविधा आहेत, इवन गावागावांपर्यंत हॉस्पिटल चांगली पोहोचलेली आहेत, चांगल्या टेक्निकली सुद्धा आपण साऊंड आहोत, त्यामुळे त्याचा वापर करा. सगळ्या इंजेक्शन जे डॉक्टर तुम्हाला सांगतील, लसीकरण जे काय असेल त्याचा तुम्ही त्या महिलेला व्यवस्थित 9 महिने उपचार करून आणि मग त्याप्रमाणे तुम्ही फॉलो केलं तर ते नक्कीच चांगलं राहील, म्हणजे आहार

0: विचार विचार या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण असेल.
1: बरोबर. आणि मला असं वाटतं की आपण पूर्ण 9 महिन्यात विशेष काळजी घेतो, त्याआधीही काळजी घेतो, इतकं छान सगळं खाल्लं जातं आणि आजूबाजूचे पण खूप काळजी घेत असतात. पण पुन्हा एक विषय असा येतोच की पुन्हा गर्भारपणात वाढलेलं वजन आणि मग त्यानंतर मग स्त्रीला वाटतं की नाही आता माझं वजन खूप वाढलं होतं आता मी काय करू,
0: मी बेडअप झाले. पण मला नेहमी हे सांगावंसं वाटतं की तो सुद्धा एक फेजच आहे ना, तो सुद्धा त्यांनी एन्जॉय करायला पाहिजे की या फेजमध्ये मी गेले आणि तिथून मी परत पुरवत आले. तर हा जो पर्याव म्हणजे आपण काय म्हणतो ट्रान्सफॉर्मेशनचा जो फेज आहे तो जर महिलेने एन्जॉय केला तर नक्कीच तिला पण आनंद होईल की अरे मी या लेवल पर्यंत जाऊन परत पूर्ववत आले. आता याच्यासाठी मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तेल तूप मध गुळ साखर ह्याचं प्रमाण कमीच असायला पाहिजे, त्याबरोबरीने एक्सरसाइज झाला पाहिजे आणि मेंटली सुद्धा रिलॅक्स असायला पाहिजे. मी जाड झाले हे जर सातत्याने तुम्ही स्वतःला सांगत राहिलात तर काय होतं, तुमच्या ज्या पेशी आहेत त्या सगळ्या ऍब्झॉर्ब करत राहतात, निगेटिव्हिटी तुमच्यामध्ये येत राहते. त्यामुळे तुम्ही असं सांगा की मी आज बाळासाठी जाड झाले किंवा माझं थोडंसं वजन वाढलंय, मी प्रॉपर आहार घेईन, माझ्या बाळाला दूध पाज झाल्यानंतर मला आता हळूहळू कमी पण व्हायचं आहे, मला ऑफिस पण सुरू करायचं आहे, मला माझ्या कामावर रुजू व्हायचं आहे आणि मला पूर्ववत दिसायचं पण आहे, तर त्यासाठी मला जेवढे शक्य होतील तेवढे मी प्रयत्न करीन आणि हळूहळू माझ्या पेसप्रमाणे मी आहारावर कंट्रोल ठेवून व्यायामावर कंट्रोल ठेवून मी पूर्ववत येईन. त्यामुळे नक्कीच वजन कमी करणं हे सुद्धा तिच्याच हातात आहे जे वाढलेलं आहे, पण त्याचा बाऊ करण्यात काही अर्थ नाही. शी शुड एन्जॉय दॅट फेज.
1: नक्कीच. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात आरोग्य दर्पण या कार्यक्रमात आरतीताई आरती खाडीलकर आज इकडे आल्या होत्या आणि त्यांनी गर्भारपणात आणि प्रसूतीनंतरचा आहार आणि योग साधना यावर आपल्याला मार्गदर्शन केलं. आरतीताई तुमचे खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.

सकाळच्या आरोग्य दर्पण या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे. आणि हा कार्यक्रम या कार्यक्रमात आरती खाडीलकर यांची मुलाखत घेतली होती मी दीप्ती आंबेकर यांनी.

मतदारांच्या तुलनेत ही संख्या 21% अधिक आहे. ठाण्यातल्या सर्वाधिक 38% मतदारांनी हे अर्ज जमा केले नाहीत. मुंबई शहरातल्या 37 तर मुंबई उपनगरातल्या 34% नागरिकांनी बीएलओकडे अर्ज दिले नाहीत. पुणे आणि नागपूरमध्ये हे प्रमाण 31% अधिक आहे. हिंगोली बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी म्हणजे सुमार 9% मतदारांनी अर्ज भरून दिले नाहीत. एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6 घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचे नाव समाविष्ट होऊ शकेल.

यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचे नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. झारखंड कर्मचारी निवड आयोगाकडून घेतली जाणारी संयुक्त पदवी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झारखंड सरकारनं घेतला आहे. TDPL या खासगी संस्थेमार्फत घेतल्या जाणाऱ्या इतर सर्व परीक्षाही सरकारनं रद्द केल्या आहेत. गेल्या 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीनंतर सरकारनं काल रात्री हा निर्णय जाहीर केला. याशिवाय 2014 पासून झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षांची चौकशी सरकार करणार आहे. या निर्णयाचं विद्यार्थ्यांनी स्वागत केलं आहे. देवेंद्रनाथ महातो आणि इतर आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या या निर्णयानंतर उपोषण मागे घेतलं आहे. या सर्व परीक्षांची CBI चौकशी होईपर्यंत आंदोलन सुरू राहील असं विद्यार्थी नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान या परीक्षांमधून निवड होऊन नोकरी लागलेल्या उमेदवारांनी त्यांच्या भविष्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाशी संबंधित विविध ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयानं छापे टाकले. यापूर्वी कर्नाटक लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष शिवशंकरप्पा एस साहूकर यांच्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी प्रश्नपत्रिका फोडणे, OMR शीट्समध्ये फेरफार आणि सरकारी नोकरीसाठी उमेदवारांकडून 70 ते 80 लाख रुपयांची लाच मागितल्याचे आरोप लावण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ईडीने शिवशंकरप्पा आणि कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या काही सदस्यांची निवासस्थाने तसंच संबंधित खाजगी कंपन्यांमध्ये छापे टाकले. मजुरांना घेऊन जाणारे पिकअप वाहन डंपरला धडकून झालेल्या अपघातात 8 जण ठार तर 32 जण जखमी झाले आहेत. हा अपघात काल मध्यरात्री 1 च्या सुमारास मध्य प्रदेशातल्या भिंड ग्वालेर राष्ट्रीय महामार्गावरील चिमका गावाजवळ झाला. मृतांमधील सर्वजण उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी इथले असून ते भात लागवडीचं काम पूर्ण करून परत येत होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरातसाठी नवीन प्रदेश प्रभारी नियुक्त केले. विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे तर जगदीश पटेल यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे. पंजाबच्या प्रभारीपदी डॉ सतीश पुनिया यांची तर गुजरातचे प्रभारी म्हणून तरुण चुग यांची नियुक्ती झाली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं 12वी ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची बैठक सुरू असून त्यात सदस्य देशांचे मंत्री, वरिष्ठ अधिकारी, धोरणकर्ते आणि पर्यावरण तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. या बैठकीत पर्यावरणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा, सहमती निर्माण करणं तसंच पर्यावरणीय सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी भर देण्यात येत आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव बैठकीच्या अध्यक्षस्थानी आहेत. लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी अशी या बैठकीची मध्यवर्ती संकल्पना आहे. दरम्यान पर्यावरणीय कार्यगटासाठी अधिक भरीव सहकार्य करण्यासाठी आणि सकारात्मक परिणामांसाठी सक्रिय सहभागासाठी आपण इच्छुक असल्याचं केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय निवडणूक आयोगानं दिलेल्या मतदार ओळखपत्र प्रणालीचं कौतुक केलं आहे. इतकंच नाही तर अमेरिकेतील निवडणूक नियम अधिक कडक करण्यासाठी आदर्श प्रणाली असल्याचं म्हटलं आहे. ट्रम्प यांनी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत समाज माध्यमांवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात वैध फोटो ओळखपत्राशिवाय अमेरिकेत निवडणुका कशा घेतल्या जातात असा प्रश्न कुमार यांनी उपस्थित केल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. तसंच अमेरिकन काँग्रेसनं सेफ गार्ड अमेरिकन वोटर एलिजिबिलिटी सेव्ह अमेरिका ऍक्ट मंजूर करण्याची पुन्हा मागणी केली. भारतात नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत 64 कोटी 20 लाखांहून अधिक नागरिकांनी मतदान केल्याचा उल्लेख ट्रम्प यांनी पोस्टमध्ये केला आहे. भारत आणि ब्राझीलमध्ये मतदार ओळख प्रणाली अधिक मजबूत असून अमेरिकन निवडणूक व्यवस्थेतही अशाच प्रकारच्या उपाययोजनांची गरज त्यांनी पुन्हा व्यक्त केली. गाझामधल्या प्रस्तावित शस्त्रसंधीच्या प्रस्तावावर चांगली प्रगती झाल्याचा अमेरिकेनं दावा केला आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत 4 तास चर्चा झाल्याचं अमेरिकेचे विशेष

0: दूत जेरेड कुशनर म्हणाले, गाझाची पुनर्बांधणी, सैन्य हटवणं आणि इस्रायल सुरक्षेच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या धावात भारतीय संघाच्या फलंदाजांनी खराब सुरुवात केली. भारताचा निम्मा संघ तंबूत परतला असून एकाही खेळाडूला अर्धशतक देखील झळकवता आलेलं नाही. पहिल्या धावात दीड शतक झळकवणारा देवदत्त पड्डीकल 44 धावांवर बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 5 बाद 149 धावा झाल्या होत्या आणि भारताकडे 317 धावांची आघाडी आहे. पहिल्या धावात भारतीय संघानं 462 धावा केल्या होत्या पण श्रीलंकेचा संघ पहिल्या धावात 284 धावांवर बाद झाला. मानव सुतारनं 4 आणि रवींद्र जडेजानं 3 गडी टिपले. केंद्र सरकारनं ग्रँडमास्टर विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांच्यासह एकूण 17 खेळाडूंना आज अर्जुन 2025 चे पुरस्कार जाहीर केले. अर्जुन पुरस्कार मिळालेल्या खेळाडूंमध्ये अॅथलेटिक्स खेळाडू तेजस्विन शंकर, मोहम्मद अजमल वी आणि प्रियंका गोस्वामी, बॅडमिंटनपटू टीसा जॉली, पुलेला गायत्री गोपीचंद, मुष्टीयोद्धा नरेंद्र दिव्यांग, नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. फुटबॉल क्षेत्रात भरीव योगदानासाठी आय अरुमय नायगम यांना अर्जुन जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2025 पुण्याच्या आर्मी पॅरालिम्पिक नोड संस्थेला जाहीर झाला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलनावर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणाची चौकशी करायला उच्चस्तरीय समितीची घोषणा सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशी ही समिती करेल. संसदेवर झालेल्या मोर्चाचं व्हिडिओचित्रण या समितीकडे द्यायचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटीहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. कर्मचारी भरती आयोगाची संयुक्त पदवी परीक्षा रद्द करण्याचा झारखंड सरकारचा निर्णय. आंदोलकांकडून उपोषण मागे. मध्य प्रदेशात मध्यरात्री झालेल्या अपघातात 8 मजुरांचा मृत्यू, 32 जण जखमी. भारतातल्या फोटो ओळखपत्र आधारित मतदार यादीचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कौतुक. आणि विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: रखा एक और श्रोता है जिन्होंने लिखा है कि जिंदगी में कई बार ऐसा होता है कि जब हम समझ नहीं पाते, खुश हो, निराश हो या हैरान, कई बार हम दो राहे पर खड़े होते हैं, समझ नहीं पाते कि क्या सही है क्या गलत. जिंदगी से हम चाहते कुछ और हैं और होता कुछ और है. तभी मन खुद से सवाल करता है कि हमने जिंदगी से ये तो नहीं चाहा था. गुलजार एक बेजोड़ गीतकार हैं. वो जो शब्द रचते हैं वो सिर्फ उनके नहीं होते, हमारे और आपके होते हैं. 1983 में आई फिल्म मासूम का ये गाना दिल के करीब है. इसके अलावा आनंद का एक डायलॉग जो बहुत ही मशहूर हुआ वो है, बाबू मोशाय जिंदगी बड़ी होनी चाहिए लंबी नहीं. ये भी बहुत सारे श्रोताओं ने लिखा है. और इसके अलावा एक श्रोता है जो भागलपुर छोड़ाए हम वो गलियां. एक और श्रोता है जो करतारपुर छोड़ाए और कहते हैं कि अपने शहर की बहुत याद आती है. एक और श्रोता है जिन्होंने लिखा है, मौत तो एक कविता है, मुझसे एक कविता का वादा है, मिलेगी मुझको डूबती नज्मों में जब नब्जों में जब दर्द को नींद आने लगे, जर्द सा चेहरा लिए जब चांद उफक तक पहुंचे, दिन अभी पानी में हो, रात किनारे के करीब, ना अंधेरा हो ना उजाला, ना अभी रात ना दिन, जिस्म जब खत्म हो और रूह को जब सांस आए, मुझसे एक कविता का वादा है, मिलेगी मुझको. ये आनंद फिल्म का संवाद जो बहुत सारे श्रोताओं के दिल के करीब है. आपने लिखा, मुझे लगा कि यह जरूर पढ़ना चाहिए. तमाम श्रोताओं की कमेंट, तमाम श्रोताओं का गुलजार के प्रति प्यार जो है वो लगातार नजर आ रहा है. और गुलजार साहब की वो कौन सी कविता है जो आपके दिल के करीब है, कुछ पंक्तियां हमें जरूर लिखकर भेजिएगा. और जिस गाने के लिए गुलजार साहब को मिला था ग्रैमी अवार्ड और ऑस्कर अवार्ड, वो था सारी दुनिया में बजा था भारतीय कलाकारी का डंका. जब जय हो को मिला ग्रैमी और जय हो को ऑस्कर अवार्ड भी मिला था.

आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर नवी दिल्लीत झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या 2ऱ्या डावात भारताच्या सर्व बाद 193 धावा. SIR अर्थात विशेष मतदार यादी पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केलेलेच नाही, त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत. SIRच्या अंतर्गत अर्ज जमा करण्याचा काल अखेरचा दिवस होता. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 9,78,54,049 मतदार आहेत. त्यापैकी 2,07,03,268 मतदारांनी SIRच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज BLOकडे जमा केले नाहीत. एकूण मतदारांच्या तुलनेत ही संख्या 21% अधिक आहे. ठाण्यातल्या सर्वाधिक 38% मतदारांनी हे अर्ज जमा केले नाहीत. मुंबई शहरातल्या 37 तर मुंबई उपनगरातल्या 34% नागरिकांनी BLOकडे अर्ज दिले नाही. पुणे आणि नागपूरमध्ये हे प्रमाण 31% अधिक आहे. हिंगोली बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी म्हणजे सुमारे 9% मतदारांनी अर्ज भरून दिले नाहीत. SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6 घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणं वगळता कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. त्यासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र शासन कामकाज नियम 2026 लागू केले आहेत. या नवीन नियमावलीमुळे

प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांना व्यापक अधिकार मिळाले आहेत. सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं आता मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्यांचा निर्णय लेखी कारण नोंदवून बदलण्याचा अधिकार मिळाला आहे. तसंच मुख्यमंत्री प्रशासकीय कामकाजाबाबत कोणतीही माहिती कोणत्याही मंत्री राज्यमंत्री किंवा सचिवांकडून मागवू शकतात आणि ती त्वरित पुरवणं संबंधित विभागाला बंधनकारक राहणार आहे. नवी दिल्लीतल्या नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलिसी कारवाईची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशी देखील ही समिती करेल. सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी पोलीस महासंचालक आणि सीबीआयच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश या समितीत असणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्ले बागची आणि व्ही मोहन्ना यांच्या खंडपीठानं आज हे आदेश दिले. समितीच्या सदस्यांची नावं उद्या जाहीर केली जाईल. 20 जुलै रोजी संसदेवर निघालेल्या मोर्चाचे व्हिडिओ या समितीला द्यायचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. या आंदोलनामध्ये 2,800 अधिक समाजकंटक सहभागी झाल्याचं पोलिसांना आढळून आलं अशी माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यावेळी न्यायालयात दिली. विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार शिजवणाऱ्या शाळांना परवाना आठवड्याभरात घेण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाने दिले आहेत. 2020 खानावळ संवर्गात परवाना घेण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले होते, मात्र अनेक शाळांनी अद्यापही परवाना घेतलेला नाही. मराठी न येणाऱ्या प्रवासी वाहन चालकांवर कारवाई करण्याचा आराखडा परिवहन विभागाच्या उद्याच्या बैठकीत ठरवला जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मंत्रालयात वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. मराठी येत नसलेल्या चालकांना 1 महिन्याची नोटीस दिली जाईल. त्यानंतर सुधारणा झाली नाही तर 3 महिन्यांसाठी परवाना निलंबित होईल. तरीही मराठी न शिकणाऱ्यांचा परवाना कायमचा रद्द करण्याची तरतूद कायद्यात आहे. परिवहन विभागानं राबवलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी संवाद पाठ्यक्रम अभियानात 1,65,000 अधिक चालकांनी सहभाग नोंदवला होता. उर्वरित चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी सहकार्य केलं जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ऑटो रिक्षा आणि टॅक्सी संवर्गात 10,50,000 अधिक परवानाधारक चालक आहेत. मराठी जेनजी प्रेक्षक वर्ग अन्य भाषिक मनोरंजनाकडे वळण्याऐवजी मराठी चित्रपटांकडे आकर्षित व्हावा यासाठी मूळ आत्मा कायम ठेवून आधुनिक तंत्रज्ञान, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि प्रभावी निर्मिती मूल्यांचा वापर करणारा चित्रपट निर्माण करण्याची गरज आहे. अशा चित्रपटांच्या निर्मितीचा आर्थिक भार केवळ निर्मात्यांवर पडू नये यासाठी राज्य शासन त्यात सहभागी होईल अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज केली. ते मुंबईत आयोजित परिसंवादात बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि अमेरिकेतला द्विपक्षीय व्यापार 2030 $500 अब्ज इतका होण्याचं उद्दिष्ट दोन्ही देशांमधील भागीदारीविषयीची अतुलनीय क्षमता दर्शवतं असं प्रतिपादन भारतातले अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी केलं. ते आज मुंबईत आयोजित इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते. भारत अमेरिका भागीदारी आता फक्त पारंपरिक व्यापार आणि गुंतवणुकीच्या पलीकडे गेल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. महाराष्ट्रात गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ, पायाभूत सुविधा, बाजारपेठा, तंत्रज्ञान, परिसंस्था असून अमेरिकन कंपन्यांनी राज्याकडे व्यापक विकासाचं एक व्यासपीठ म्हणून पाहावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरातसाठी नवीन प्रदेश प्रभारी नियुक्त केले. विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे तर जगदीश पटेल यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे. पंजाबच्या प्रभारीपदी डॉ सतीश पुनिया यांची तर गुजरातचे प्रभारी तरुण घुच यांची नियुक्ती झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातला दोषी सचिन अंदुरे याला मुंबई उच्च न्यायालयानं जामीन दिला आहे. दाभोळकरांच्या मारेकऱ्यांमध्ये अंदुरे याचा समावेश होता आणि 2024 सत्र न्यायालयानं त्याला जन्मठेप सुनावली होती. या शिक्षेलाही मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातही अंदुरे दोषी आहे, पण दोन्ही प्रकरणात जामीन मिळाल्यानं कारागृहातून बाहेर पडण्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात वसमत नगरपरिषद आणि शासकीय जागेवर अनधिकृत बांधकाम केल्या

प्रकरणी दोन नगरसेवकांना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काल अपात्र घोषित केलं. चौकशी दरम्यान दोन्ही नगरसेवकांनी केलेलं अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम यांचे पुराव्यांच्या आधारे सिद्ध झाल्यानं ही कारवाई करण्यात आली. हिंगोली तालुक्यातील लिंबाळा मक्त येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या मुख्याध्यापकांना शिक्षण विभागानं काल निलंबित केलं. मद्यपान करून ते शाळेत येत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता. या शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागा भरा, विद्यार्थ्यांकरता आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी ग्रामस्थांसोबत शाळेसमोर आंदोलन पुकारलं आहे. केंद्र सरकारनं ग्रँडमास्टर विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांच्यासह 17 खेळाडूंना 2025 अर्जुन पुरस्कार आज जाहीर केले. अॅथलेटिक्स खेळाडू तेजस्वी निशंकर, मोहम्मद अजमल, व्ही प्रियंका गोस्वामी, बॅडमिंटनपटू तिसा जॉली, पुलेला गायत्री गोपीचंद, मुष्टीयोद्धा नरेंद्र, दिव्यांग नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. फुटबॉल क्षेत्रात भरीव योगदानासाठी आय अरुमे नायगम यांना अर्जुन जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाज प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2025 पुण्याच्या आर्मी पॅराऑलिम्पिक नोड संस्थेला जाहीर झाला आहे. श्रीलंकेविरुद्ध गॉल इथे सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा दुसरा डाव आज 193 धावात आटोपला. मात्र पहिल्या डावातल्या 178 धावांच्या आघाडीमुळे श्रीलंकेपुढे विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवता आलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर नवी दिल्लीत झालेल्या पोलिसी कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताच्या सर्व बाद 193 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्राचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

मंडळी, आजचा विषय कदाचित तुमच्या, माझ्या आणि आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक तरुणाच्या आयुष्याशी जोडलेला आहे. कारण एकेकाळी यशाची व्याख्या ही अगदी सोपी वाटायची. चांगलं शिक्षण, पदवी, एखादी स्थिर नोकरी, ठराविक वेळ काम, पगार आणि हळूहळू स्थिर आयुष्य, म्हणजेच 9 to 5. हे 9 to 5 म्हणजे सकाळी 9 वाजता कामाला सुरुवात आणि संध्याकाळी 5 किंवा 6 वाजता काम संपलं की दिवस पूर्ण. ही 9 to 5ची नोकरी म्हणजे स्थैर्य, सुरक्षितता आणि यश, अशी एक सर्वसाधारण कल्पना होती. पण जर आपण तरुणाईला आता विचारलं की तुम्हाला यश म्हणजे नेमकं काय वाटतं, तर कदाचित प्रत्येकाचं उत्तर हे वेगळं असेल. कुणासाठी चांगला पगार म्हणजे यश, तर कुणासाठी स्वतःचा व्यवसाय उभं करणं म्हणजे यश. कुणासाठी आपल्या आवडीचं काम करणं महत्वाचं आहे, तर कुणासाठी काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात संतुलन राखणं हे खऱ्या अर्थाने यश. आणि म्हणूनच आज आपण गप्पा मारणार आहोत करिअर आणि यशाची बदलती व्याख्या या विषयावर. कल्पना करा, एक तरुण सकाळी तयार होतो, हातात डबा, बॅगमध्ये लॅपटॉप, चेहऱ्यावर थोडी झोप आणि मनात दिवसाच्या कामांची यादी. तो ऑफिसमध्ये पोहोचतो, आपली 8 तासांची कामं वेळेत पूर्ण करतो आणि संध्याकाळी घरी परततो. महिन्याच्या शेवटी खात्यात पगार जमा होतो. तर दुसरीकडे त्याच वयाची एखादी तरुणी घरातूनच काम करते. तिची कामाची वेळ ठरलेली नाहीये. कधी सकाळी, कधी दुपारी, तर कधी रात्रीही ती काम करते. ती कदाचित फ्रीलान्सर असेल, ऑनलाईन व्यवसाय चालवत असेल, एखाद्या संस्थेसाठी स्वतंत्रपणे प्रकल्प करत असेल किंवा स्वतःसाठी छोटा व्यवसाय उभा करत असेल. दोघंही कामच करतायत, दोघंही मेहनत करतायत, मग यांच्यातलं यशस्वी कोण? खरं तर हा प्रश्नच आपल्याला आजच्या बदलत्या करिअर विश्वाकडे घेऊन जातो. काय आहे ना, आता 9 to 5 हा शब्द केवळ कामाच्या वेळेपुरता मर्यादित राहिला नाहीये, तर तो एक पारंपरिक करिअरच्या संकल्पनेचं प्रतीक झालाय. एक संस्था, एक निश्चित भूमिका, ठराविक कामाचे तास आणि दीर्घकाळ टिकणारी नोकरी, ही व्यवस्था अनेकांसाठी आजही योग्य आहे आणि तिचं महत्वही कमी झालं नाहीये. नियमित उत्पन्न, संस्थात्मक सुविधा, सहकाऱ्यांचा समूह, कामाची स्पष्ट रचना आणि भविष्याची आर्थिक योजना करण्याची क्षमता, या सगळ्या गोष्टी पारंपरिक नोकरीला आकर्षक बनवतात. त्यामुळे 9 to 5 नोकरी जुनी झाली असं म्हणणं योग्य ठरणार नाही. प्रश्न इतकाच आहे की तीच यशाची केवळ एकमेव व्याख्या आहे का? तर उत्तर स्पष्ट आहे, नाही. तंत्रज्ञानामुळे काम करण्याच्या पद्धतीत मोठे बदल झालेत. इंटरनेट, डिजिटल प्लॅटफॉर्म्स, ऑनलाईन मीटिंग्स, डिजिटल पेमेंट्स, यामुळे अनेक प्रकारची कामं एकाच ठिकाणी बसून करण्याची गरज राहिलेली नाही आहे. काही क्षेत्रांमध्ये दूरस्थ काम म्हणजेच रिमोट वर्क हे शक्य झालंय. काही लोक फ्रीलान्स काम करतात, काही लोक कन्सल्टंट म्हणून काम करतात, तर काही जण स्वतःचा व्यवसाय सुरू करतात. काही जण

एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम करताना पाहायला मिळतात. पण मात्र याचा अर्थ असा नाही की प्रत्येकानं पारंपरिक नोकरी सोडून स्वतंत्र काम करावं. उलट बदलत्या जगात महत्वाचं ठरतंय ते म्हणजे आपल्या कौशल्यांना आणि परिस्थितीला योग्य अशी कामाची पद्धत निवडणं. मंडळी, आजच्या तरुणाईसाठी करिअर म्हणजे केवळ एका पदावर पोहोचणं राहिलं नाही. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या विद्यार्थ्यानं पदवी घेतल्यानंतर नोकरी सुरू केली. काही वर्षांनी त्याला जाणवलं की त्याला दुसऱ्या क्षेत्रात रस आहे. पूर्वी करिअर बदलण्याचा विचार हा धोकादायक वाटायचा. पण आज अनेक क्षेत्रांमध्ये कौशल्याधारित कामाला महत्व वाढतंय. त्यामुळे एखाद्या व्यक्तीनं आयुष्यात एकापेक्षा जास्त भूमिका किंवा क्षेत्र अनुभवणं ही असामान्य गोष्ट राहिलेली नाहीये. मात्र करिअर बदलताना योग्य कौशल्य, आर्थिक नियोजन, अनुभव आणि वास्तववादी अपेक्षा असणं हे अत्यंत आवश्यक आहे. आता इथे एक महत्वाचा शब्द येतो, कौशल्य. आजची नोकरीची दुनिया ही फक्त पदवीवर थांबत नाही. संवाद कौशल्य, डिजिटल कौशल्य, समस्या सोडवण्याची क्षमता, टीममध्ये काम करण्याची सवय, सर्जनशील विचार आणि सतत शिकण्याची तयारी यांना मोठं महत्व आहे. कारण तंत्रज्ञान बदलतं, उद्योग बदलतात आणि कामाच्या पद्धतीही बदलतात. त्यामुळे मी शिक्षण पूर्ण केलं, आता शिकण्याचं काम संपलं ही भूमिका आजच्या काळात उपयोगी ठरणार नाहीये. उलट शिकत राहणं हेच आधुनिक करिअरचं एक महत्वाचं कौशल्य बनलंय. पण इथे आणखी एक प्रश्न निर्माण होतो, उच्च पगार म्हणजे यश का? अर्थातच आर्थिक स्थैर्य महत्वाचं आहे. पैसा आपल्याला अनेक गरजा पूर्ण करण्यास, भविष्यासाठी बचत करण्यास आणि स्वावलंबी होण्यास मदत करतो. त्यामुळे चांगलं उत्पन्न मिळवण्याची इच्छा चुकीची नाहीये. पण फक्त पगाराच्या आकड्याने यश मोजलं तर चित्र अपूर्ण राहू शकतं. कारण एखाद्याचा पगार मोठा असला तरी त्याला आपल्या कामात समाधान नसेल, सतत तणाव असेल किंवा स्वतःसाठी वेळच नसेल, तर त्याच्या दृष्टीनं ते यश किती अर्थपूर्ण आहे हा वैयक्तिक प्रश्न आहे. पण या उलट एखादी व्यक्ती तुलनेनं कमी पगाराच्या क्षेत्रात काम करत असली पण तिला तिच्या कामातून समाधान मिळतंय, शिकण्याची संधी मिळतीये, कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी वेळ मिळतोय आणि तिच्या मूल्यांशी जुळेल असं काम ती व्यक्ती करू शकते, तर ती व्यक्ती स्वतःला अधिक यशस्वी मानू शकते. म्हणूनच आज वर्क लाईफ बॅलन्स म्हणजेच काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यातील संतुलन हा करिअरच्या चर्चेतला महत्वाचा मुद्दा आहे. बघा बघा.

आपल्या करिअरचा वेग हा दुसऱ्याच्या करिअरशी मोजता येत नाही. कुणाला नोकरी वयाच्या 22व्या वर्षी मिळेल, कुणी 25 व्यवसाय सुरू करेल, कुणी 30व्या वर्षी करिअर बदलेल, तर कुणाला आपली दिशा शोधण्यासाठी त्याहून अधिक वेळ लागेल. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे, त्यामुळे मी मागे पडले का हा प्रश्न विचारण्यापेक्षा मी कोणत्या दिशेनं पुढे जाते हा प्रश्न अधिक महत्वाचा आहे. यशाची बदलती व्याख्या समजून घेताना आर्थिक स्वावलंबन, कौशल्य विकास, मानसिक समाधान, सामाजिक योगदान, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि जीवनातील संतुलन या सगळ्यांचा विचार करायला हवा. आणि अर्थातच प्रत्येक व्यक्तीसाठी यशाचं प्रमाण हे वेगळं असू शकतं. आता आपण छोटासा विचार करूया. समजा आपल्याला दोन पर्याय दिले. पहिला, चांगला पगार पण तुमच्या आवडीच्या क्षेत्रापासून दूर असलेली नोकरी. आणि दुसरा, सुरुवातीला कमी उत्पन्न पण शिकण्याची, वाढण्याची आणि तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी. काय बरं निवडाल? याचं एकच असं बरोबर उत्तर नाही आहे. कारण करिअरचे निर्णय घेताना आर्थिक गरजा, कुटुंबाची परिस्थिती, आपलं कौशल्य, आवड, भविष्यातील संधी आणि जोखीम घेण्याची क्षमता या सगळ्यांचा विचार करावा लागतो. म्हणूनच तरुणाईनं स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा की माझ्यासाठी अर्थपूर्ण काम म्हणजे नेमकं काय. कारण कामाची वेळ बदलली म्हणून काम सोपं होत नाही. फ्रीलान्सिंगमध्ये स्वातंत्र्य असतं पण उत्पन्नाची अनिश्चितताही असू शकते. व्यवसायात स्वातंत्र्य असतं पण जोखीमही असते. रिमोट वर्कमध्ये प्रवासाचा वेळ नसतो पण घर आणि काम यांच्यातील सीमा सांभाळण्याचं आव्हान असू शकतं. पारंपरिक नोकरीमध्ये स्थैर्य असतं पण कधीकधी कामाच्या वेळेची आणि भूमिकेची बंधनं असू शकतात. प्रत्येक पर्यायाला फायदे आणि मर्यादा आहेत. आणि म्हणूनच करिअर निवडताना फक्त ट्रेंड पाहू नये. एखादा व्यवसाय सध्या लोकप्रिय आहे म्हणून तो तुमच्यासाठी योग्य असेलच असं नाही. एखाद्या क्षेत्रात मोठ्या पगाराची संधी आहे म्हणून तिथे आपल्याला समाधान मिळेलच असंही नाही. त्याचप्रमाणे पारंपरिक नोकरी निवडली म्हणून आपण कमी महत्वाकांक्षी ठरतो का? तर मुळीच नाही. महत्वाकांक्षा म्हणजे फक्त मोठं पद किंवा मोठा पगार नव्हे. स्वतःच्या क्षमतेनुसार अर्थपूर्ण आयुष्य घडवण्याची इच्छा ही देखील महत्वाकांक्षाच आहे. आज आपल्या तरुणाईसमोर संधी ह्या पूर्वीपेक्षा अनेक प्रकारांनी वाढल्यात, पण त्याचबरोबर पर्यायांची संख्याही वाढल्यामुळे गोंधळही वाढलाय. कोणतं क्षेत्र निवडावं? नोकरी करावी की व्यवसाय करावा? शहरात राहावं की घरूनच काम करावं? स्थिरता निवडावी की जोखीम पत्करावी? या प्रश्नांची उत्तरं प्रत्येकासाठी वेगळी असतील. आणि कदाचित सर्वात महत्वाचं म्हणजे करिअरचा पहिला निर्णय हा आयुष्यभराचा अंतिम निर्णय असायलाच हवा असं नाही आहे. म्हणजे बघा ना, आपण अनेकदा तरुणाईला म्हणतो काहीतरी मोठं कर. पण मोठं म्हणजे नक्की काय? मोठी कंपनी, मोठा पगार, मोठं घर, मोठं पद की स्वतःच्या क्षमतेचा योग्य वापर करून स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहून आणि इतरांच्या आयुष्यात सकारात्मक योगदान देणं? या प्रश्नाचं उत्तर शोधणं ही प्रत्येक तरुणाची

ची स्वतःची यात्रा आहे. मंडळी, 9 to 5 ही फक्त कामाची वेळ आहे, ती यशाची व्याख्या नाही आहे. एखाद्याचं यश सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत घडत असेल तर तेही तितकंच मौल्यवान आहे, आणि एखाद्याचं यश वेगळ्या वेळापत्रकात वेगळ्या क्षेत्रात किंवा वेगळ्या पद्धतीनं घडत असेल तरी तेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता पुढच्या वेळी तुम्हाला जर कोणी विचारलं तुझं करिअर कुठपर्यंत पोहोचलं, तर फक्त पद, पगार किंवा डेझिग्नेशन सांगण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा. मी माझ्या आयुष्याच्या दिशेनं पुढे जातोय का? जर उत्तर हो असेल तर कदाचित तुम्ही आधीच यशाच्या मार्गावर आहात. यशाला एकच वेळ नाही आहे, एकच पदही नाही आहे आणि एकच चेहराही नाही आहे. कुणासाठी ते स्थिर नोकरी आहे तर कुणासाठी स्वतःचा व्यवसाय, कुणासाठी आवडीचं काम तर कुणासाठी कुटुंबासोबत घालवलेला वेळ, आणि कुणासाठी सतत शिकत राहण्याची संधी. म्हणूनच करिअर निवडताना जगानं यशाची जी व्याख्या करून दिली आहे ती जशीच्या तशी स्वीकारण्यापेक्षा आपल्यासाठी यशाचा अर्थ नेमका काय हे शोधणं अधिक महत्त्वाचं. आपला प्रवास 9 to 5 असो, 10 to 6 असो किंवा पूर्णपणे वेगळा असो, घड्याळाकडे पाहण्यापेक्षा दिशेकडे पाहणं जास्त आवश्यक आहे, कारण शेवटी यश किती वाजता काम सुरू केलं आणि किती वाजता संपवलं यावर ठरत नाही. आपण आपल्या वेळेचा, कौशल्याचा आणि संधीचा किती अर्थपूर्ण उपयोग केला यावर ते ठरतं. त्यामुळे आपला वेळ हा आपलाच आहे, आपला प्रवासही आपला आहे, आणि आपल्या यशाची व्याख्याही आपलीच असली पाहिजे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, आता कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yovaniyarmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताप हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटलं जाते.
1: सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
0: थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि त्यानंतर 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: restaurants of 69 deliveries. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी सह वाजून 10 मिनिटं होत आहेत गीतबहार कार्यक्रमात चित्रपट संगीत.

हाती घेऊनी नाचुनिया गाऊनी हात हाती घेऊनी नाचुनिया गाऊनी ये चल करूया प्यार प्यार।

0: गाऊया धुंद वेडे होऊया ये तल करूया प्यार प्यार
1: अयो।
2: शैलेंद्र सिंग, अनुराधा पौडवाल, राणी वर्मा आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट नवरी मिळे नवऱ्याला, संगीत अनिल अरुण.

घरची राणी या चित्रपटातलं गीत आपण ऐकत आहोत. गायिका आहेत लता मंगेशकर, गीतरचना योगेश आणि संगीत राम कदम. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपेल. 6:20 आपण ऐकणार आहोत संस्कृत मधून बातमीपत्र, आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: आजच्या अमृत कलश कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत आणि मदालसा कानडेचा नमस्कार. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. श्रोते हो, आपल्या अमृत कलश कार्यक्रमामध्ये आतापर्यंत आपण लेखन करणाऱ्या, काही समाजकार्य करणाऱ्या किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक ज्येष्ठ मंडळींना भेटलो आहोत, त्यांच्याशी गप्पा मारल्या आहेत. आज सुद्धा वन विभागात काम करणाऱ्या एका ज्येष्ठ बंधूंना आपण भेटतो आहोत आणि त्यांचं नाव आहे राजेंद्र कुलकर्णी. राजेंद्र कुलकर्णी यांनी जवळजवळ 39.5 वर्ष वन विभागात कार्य केलेलं आहे आणि अर्थातच त्यांच्याजवळ खूप मोठा अनुभव आहे या क्षेत्रामधला आणि त्याबद्दलच आज आपण त्यांच्याशी संवाद साधतोय मागे वळून पाहताना. सर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. आत्ता मी तुमची ओळख करून देताना सांगितलं की जवळजवळ 40 वर्ष असंच धरूया आपण तुम्ही वन विभागात काम केलं, पण आमच्यासारख्या सामान्य माणसांना वन विभाग म्हणजे फक्त जंगल किंवा अभयारण्य एवढ्यापुरतंच माहिती असतं, पण वन विभागाची व्याप्ती खूप मोठी असावी, तर वन विभागामध्ये कशा कशाचा समावेश होतो ते आपल्या श्रोत्यांना सांगा.
1: मी 1983 साली वन विभागामध्ये मुलाखत दिली, त्यावेळेला सामाजिक वनीकरण विभाग हा राज्यस्तरापासून नव्याने निर्माण करण्यात आला होता. तो निर्माण करण्यामागचं काम म्हणजे याच्यासाठी की आपल्या महाराष्ट्राचा जो क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळाच्या 33% जमीन ही वनाच्छेदित पाहिजे, परंतु 20% जमीन ही वनविभागाकडे आहे. मग उरलेले जे 13% आहेत हे 13% कव्हर करण्यासाठी 1981 साली सामाजिक वनीकरण विभाग हा स्वतंत्ररित्या महाराष्ट्र शासनाने निर्माण केला.
0: पण कसं असतं की वन विभागात नोकरी किंवा काम करणं म्हणजे एक आव्हानात्मक असतं असं साधारण सामान्य माणसाचं अपेक्षा असते. तुम्हाला या नोकरीची संधी कशी चालून आली किंवा याची काही जाहिरात असं तुम्हाला कुठे दिसली का पेपरमध्ये वगैरे?
1: माझे सरस्वती भुवन शाळा येथील मुख्याध्यापक श्री आर्वीकर सर यांना या जाहिरातीबद्दल माहिती झाली. त्यावेळेला 12वी सायन्स किंवा ॲग्रिकल्चर डिप्लोमा या दोन गोष्टी यांना पाहिजे होत्या आणि त्याचबरोबर 2 सर्टिफिकेट्स पाहिजे होते, म्हणजे आपलं पोलीस रेकॉर्ड नाही वगैरे असे. आणि हे सगळं घेऊन इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर वन भवन आहे त्या ठिकाणी ते नेऊन द्यायचं होतं. त्यांनी मला निरोप दिला सरांनी की असं असं आहे तर तुम्ही जाऊन तिथं ॲप्लिकेशन करा. मग त्याप्रमाणे मी ॲप्लिकेशन केलं आणि ॲप्लिकेशन केल्यानंतर 1 महिन्याच्या आतच मला इंटरव्ह्यूसाठी कॉल आला.
0: जेव्हा की तुम्ही डिग्री पण नव्हती तुमच्याकडे?
1: नव्हती, BSc अपियर होतो. ते जे मुलाखतीचं जे शेड्यूल होतं ते 3 दिवसाचं होतं. पहिल्या दिवशी शारीरिक चाचणी, दुसऱ्या दिवशी गणित आणि सामान्य ज्ञान याचे 2 विषयांचे पेपर होते लेखी, आणि तिसऱ्या दिवशी 4 तासाच्या 26 किलोमीटर
0: चालायचं होतं.
1: तर पहिली स्टेप झाली, शारीरिक चाचणी झाली, लगेच यादी लागली. दुसऱ्या दिवशी 2 पेपर दिले. पेपर दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी जी वॉकिंग होती तर ती खूप रात्री भरेपर्यंत सुद्धा लिस्ट लागली नव्हती वॉकिंगची. मग माझी तब्येत थोडी बिघडल्यासारखी झाली होती, म्हणून माझं गाव आहे बिडकीन, तर मग मी तिथं घरी गेलो. माझ्या घरासमोरच खंडेलवाल नावाचे डॉक्टर होते, त्यांना दाखवलं, मला तब्येत बरोबर नव्हती. त्यांनी निदान केलं की मला फ्ल्यू झाला, पण मी त्यांना हे सांगितलं की माझी अशी अशी उद्या वॉकिंग टेस्ट आहे. मग त्यांनी मला कमरेला 2 बाजूला 2 इंजेक्शन दिले आणि मी परत रात्री इथे आलो. मग सकाळी 5 वाजता मी

0: वनभवनच्या तिथे गेलो त्यावेळेला माझं नाव वॉकिंग लिस्टमध्ये होते. ते पाहून मला खूप आनंद झाला आणि म्हणलं आता तिसरी पण टेस्ट जर आपण ही पूर्ण केली तर शासकीय नोकरी आपल्या हातात आहे. आणि त्यावेळेला दौलताबादचा किल्ला आहे तर वनभवन ते दौलताबादचा किल्ला 13 किलोमीटर जाणे आणि 13 किलोमीटर येणे हे मी 3 तास 20 मिनिटात पूर्ण केलं.
1: तब्येत बरी नसताना तुमची

0: तास 20 मिनिटात पूर्ण केला.
1: तब्येत बरी नसताना तुमची, तुम्ही ते पूर्ण केल्यानंतर तुम्हाला अर्थातच लेटर आलं असेल जॉईनिंगचं. खरं तर तुम्ही 12वीत झालेले होतात, BSC ला अपियर होतात. इतक्या लहान वयामध्ये या वन विभागासारख्या क्षेत्रामध्ये नोकरी करायची, तुम्हाला थोडं दडपण नाही आलं का सर? कारण कसं असतं, असं वाटतं आपल्याला की कुठे आपली बदली होईल, कुठल्या घनघोर जंगलामध्ये जायला लागेल हे माहीत नसतं आपल्याला, आणि वय लहान.
0: याबद्दल तर मला काहीच माहिती नव्हतं. त्यावेळेस जे बेसिक दिलेलं होतं ते 290 ते 540, आणि माझे वडील हे सरस्वती भुवन बिडकी नेते VR कुलकर्णी सर म्हणून त्यांना ओळखतात, त्यांनी एकच सांगितलं की ही शासकीय नोकरी आहे आणि त्याचबरोबर याचं जे बेसिक आहे तर ते सगळ्यात चांगलं आहे आणि शासकीय नोकरी आहे.
1: पहिल्यांदा कुठे पोहोचली?
0: पहिली ऑर्डर जी आली मला ती आली आताचं धाराशिव, त्या काळचं उस्मानाबाद, आणि नुकतंच त्या काळात लातूरचा जिल्हा झालेला होता, पण ॲडमिनिस्ट्रेशन सगळं धाराशिवमध्ये किंवा उस्मानाबादलाच होतं. मग उस्मानाबादला मी पहिल्यांदा जाऊन 9 जानेवारी 1984 जॉईन झालो. त्यांनी मला उदगीर येथील वनक्षेत्रामध्ये अपॉइंटमेंट दिली.
1: तुम्हाला तिथे जाऊन राहावं लागलं होतं?
0: हो.
1: पण तुम्ही इकडे शिकत होतात, BSC ला होतात, शिक्षण कसं पूर्ण केलं तुम्ही?
0: 1-2 वर्ष तर काहीच केलं नाही, परंतु त्याच्यानंतर मी BA ला ॲडमिशन घेतली. कारण की सायन्स करणं शक्य नव्हतं, कारण की सायन्ससाठी त्या काळात
1: प्रॅक्टिकल्स
0: करावं लागायचे आणि मला ते शक्य नव्हतं. आणि 16/3/1985 रोजी मी रेग्युलर ज्याला म्हणतात किंवा परमनंट ज्याला म्हणतात त्या पद्धतीने ती मला चांगली अपॉइंटमेंट मिळाली. आणि सिल्लोड येथे मी काम केलं काही दिवस, 6 महिने, आणि त्याच्यानंतर 1985 मी रेग्युलर झालो आणि नांदेड वन विभागात 7 वर्ष काम केलं.
1: तिथलं वनक्षेत्र मोठं होतं नांदेडचं, कसं होतं?
0: नाही, नांदेड वनक्षेत्र म्हणजे मी तुम्हाला मगाशीही सांगितलं की सामाजिक वनीकरण आणि वन विभाग, त्याप्रमाणे सामाजिक वनीकरण हे वन विभागा व्यतिरिक्त असलेल्या जमिनीवर काम करायचं.
1: बर.
0: उदाहरणार्थ गायरान, गायरान जे असतात ते रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या अंतर्गत असतात आणि ते ग्रामपंचायतचे असतात. मग ग्रामपंचायतकडून आपण ठराव घ्यायचा आणि त्या क्षेत्रावर रोप वन तयार करायचं. आणि मग प्रादेशिक वन विभागा व्यतिरिक्त म्हणजे वनेतर जमिनीवर, उदाहरणार्थ शेतकऱ्यांचे शेत, तर याच्यावर त्या काळात सामाजिक वनीकरणाने 10 मॉडेल्स तयार केले होते. तर ते 10 मॉडेल वेगवेगळ्या पद्धतीचे होते. रेल्वे लाईन आहे, म्हणजे वन विभागाची जमीन सोडून मग ह्या जिल्हाधिकाऱ्यांच्या ज्या काही जमिनी असायच्या त्याच्यावर सामाजिक वनीकरण काम करायचं आणि शेतकऱ्यांच्या
1: नवीन रोपवाटिका तयार करणं, थोडक्यामध्ये म्हणजे नवीन वनांचं रुजवण करणं, हे काम त्या विभागाने केलेलं होतं. तुम्हाला असं प्रत्यक्ष जंगलात जाण्याचा कधी योग आला का, की जिथे खूप प्राणी असतात, पक्षी असतात आणि सगळंच, म्हणजे आता आपल्या महाराष्ट्रात बरीच जंगलं आहेत, अभयारण्य आहेत, अशा ठिकाणी तुम्ही काम केलं का कधी?
0: हो मॅडम, 2007 वनपाल नावाचं आमचं जे ट्रेनिंग असतं ते ट्रेनिंग मी पूर्ण केलं आणि ताबडतोब वन विभागात रुजू झालो. त्याच्यात पहिली अपॉइंटमेंट जी होती माझी ती सोयगाव येथे
1: अजिंठ्याच्या पायथ्याशी,
0: तर तिथं माझा सुरुवातीला पहिला, तुम्ही जसं म्हणला बिबट असणाऱ्या क्षेत्र वगैरे, हे माझ्या अखत्यारीखाली पहिल्या
1: वेगवेगळे प्राणी तुम्हाला
0: बघायला मिळाले.
1: आपल्याला जनरली शहरी माणसांना फार थोडे प्राणी माहीत असतात, कुठले वेगवेगळे प्राणी तुम्हाला बघायला मिळाले? आपल्याकडे आता भीमाशंकरचं ते शेकरू प्रसिद्ध आहे आणि आपला मला वाटतं तो राज्य प्राणी आहे महाराष्ट्र राज्याचा. असे काही विविध प्राणी पक्ष्यांबद्दल तुम्ही सांगू शकाल?
0: 2011 माझं वन परिक्षेत्र अधिकारी किंवा ज्याला आता आपण RFO म्हणतो, रेंज फॉरेस्ट ऑफिसर, अशी बदली भंडारा वन विभागामध्ये तुमसर तालुक्यामध्ये नाकाडोंगरी म्हणून आहे, जिथून 52 थडी आणि पलीकडं मध्य प्रदेश आहे, तर त्या ठिकाणी झाली. त्यावेळेला मला त्या 3 वर्षांमध्ये कॅमेरे आले होते आमच्याकडं, मग ते कॅमेरे आम्ही जंगलात लावायचं. तर त्याच्यामध्ये मला वाघ दिसले, बिबट दिसले, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्हाला सांगायचं तर चांदी अस्वल. अस्वलाचाच प्रकार आहे पण छोटा, मांजरी एवढंच असतो तो, परंतु खाली सगळं काळं असते त्याचे पाय वगैरे, आणि वरचा जो पाठ असती ती पूर्ण चांदीची असते, म्हणजे चंदेची त्याचा हे असतं. तर ते चांदी अस्वल आम्हाला पहिल्यांदा त्या कॅमेरामध्ये टिपायला मिळालं आणि

0: की त्यावेळेस मलाही कळालं, अधिकाऱ्यांनाही मी दाखवलं. त्याच्यानंतर मी सोलापूर वन विभागात काम करत असताना माळढोक,
1: माळढोक पक्षी खूप
0: माळढोक
1: फेमस आहे, तिथला
0: फेमस आहे, तर तो सुद्धा मला पाहायला मिळाला. आणि त्याच्यानंतर
1: हरणांचे प्रकार काही बघायला मिळाले असतील. आपल्याला फक्त एकच हरिण माहिती किंवा आपण काळवीट माहिती असतो.
0: हरण हा एक म्हणजे सर्वसामान्य वापरलेला शब्द आहे. परंतु मी ट्रेनिंगला असताना आमचे जे शिक्षक होते वन्य प्राण्यांचं शिकवायला, त्यांनी एकच सांगितलं की ही मन पाठ काढा, साची बेपी चौकाचीनी, सा म्हणजे सांबर, ची म्हणजे चिंकारा, बे म्हणजे भेकर, आणि पी म्हणजे पिसोरी.
1: हा हरणाचा प्रकार आहे.
0: हे हरणाचा प्रकार आहे. ह्याच्यामध्ये दोन येते, एक हरण वर्गीय आणि एक अँटोलोप वर्गीय. हरण वर्गीय आणि अँटोलोप वर्गीय मधला सगळ्यात मोठा फरक असा आहे की हरण वर्गीयाची जी शिंग आहेत ती दरवर्षी गळतात, आणि अँटोलोप वर्गीय आहेत त्यांची कधीच गळत नाही.
1: काही काही हरणांची शिंग अशी गोलाकार असतात, म्हणजे अशी गोल गोल गोल गोल होत त्याला वरती टोक येत, तो कुठला प्रकार असतो हरणांचा?
0: तो अँटोलोप वर्गीय.
1: त्यांची शिंग गळत
0: नाही.
1: सर, असे यासारखे अनेक अद्भुत गोष्टी पण जंगलामधल्या, त्यांचं एक वेगळं जग असतं जंगलाचं, तिथल्या प्राण्यांचं पक्ष्यांचं, तेही अनुभवायला मिळालं असेल.
0: हा अनुभव म्हणजे आपल्याला माहिती असेल की जी मे मधली जी पौर्णिमा येते, बुद्ध पौर्णिमा,
1: तर त्या वैशाख पौर्णिमा,
0: हा, तर त्या पौर्णिमेला आमच्याकडं वन्य प्राणी गणना होते. तर 8 वर्ष मी आरएफओ असताना या सगळ्या गोष्टी अनुभवल्या. तर आपल्याला खोटं वाटेल परंतु वन्य प्राणी अतिशय शिस्तीचे, त्यांचं पाणी पिणं सुद्धा शिस्तीचं असतं.
1: सगळं म्हणजे निसर्ग नियमाला धरून
0: धरून असतं
1: त्यांचं जगणं असतं.
0: सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वाघाचं जर पोट भरलेलं असेल तर तुम्ही त्याच्या जवळून जरी गेलात तरी तो तुम्हाला काहीही करणार नाही. तीन मोठे गोष्टी सांगतो. एक म्हणजे सिंह, ज्याचं आपल्याकडं गीर फॉरेस्ट आहे गुजरातमध्ये, एकमेव सिंहाचं अभयारण्य आहे. सिंह हा कुटुंब वत्सल प्राणी आहे. एक तर तो पूर्ण कुटुंबासहत राहतो, म्हणजे ती मादी, तो स्वतः आणि त्यांची पिल्लं. दुसरं आहे वाघ. वाघ हा एकांतवास प्राणी आहे, म्हणजे त्याला डिस्टर्ब चालत नाही. एखादी वाघीण पिल्लाला जन्म देते तर ती 2 वर्षापर्यंत त्याला जवळ ठेवते. 2.5 वर्षानंतर त्याची टेरिटरी त्याला स्वतःला तयार करावं लागतं.
1: सर, आता तुम्ही अभयारण्याचा उल्लेख केला, आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात ताडोबा आहे, आणखी चिखलदऱ्याला पण एक मला वाटतं आहे, अशा अभयारण्यांमध्ये भेटी देण्याचा योग तुम्हाला आला का?
0: हो, परतवाड्याचा जो आपण म्हणला अचलपूर वगैरे इकडचा जो भाग म्हणतात, हा सगळा सातपुडा पर्वतांच्या रांगांमधला आहे. तिथं अशी प्लेन जमीन नाहीये, आणि ताडोबा हा प्लेन जमिनीवर आहे. त्याच्यामुळं जे काही पर्यटक जातात वाघ बघण्यासाठी तर त्यांना ती इझिली पाहायला मिळतात. परंतु हे बाकीची जी अभयारण्य आहे, चुकून तुम्हाला बघायला मिळालं तर तुमचं भाग्य,
1: नाहीतर आजपर्यंत तुम्हाला म्हणजे प्राणी बघण्यासाठी जावं लागत असेल.
0: पेंच असा भाग आहे की अर्धा भाग महाराष्ट्राचा आहे आणि अर्धा भाग मध्य प्रदेशचा, हे दोन्ही मिळून ते पूर्ण पेंच अभयारण्य
1: तयार झालेलं आहे.
0: आणि तिथं असलेला जो तलाव वगैरे जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि 12 महिने पाणी असतं. परंतु तिथं सुद्धा तुम्हाला वाघाची साइटिंग होणं थोडं दुर्लभ आहे.
1: सर, आपल्या गप्पा आपण अशाच चालू ठेवणार आहोत, पण आजच्या कार्यक्रमामध्ये तुमच्या आवडीचं एखादं गीत सांगा जे आपल्या श्रोत्यांनाही ऐकता येईल.
0: हिरवा निसर्ग
1: हे गाणं म्हणजे तुमच्या विषयाशी निगडीत असंच ते गाणं आहे. सर, आपण नक्की ऐकूया.

0: वन विभागात जवळजवळ 40 वर्ष कार्यकाळ असणारे राजेंद्र कुलकर्णी यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे. सर, आपण मगाशी अभयारण्यांबद्दल बोलत होतो, पण अनेक ठिकाणी तुमचं पोस्टिंग झालेलं आहे वन विभागामध्ये, अनेक क्षेत्रांमध्ये तुम्ही काम केलेलं आहे. हे क्षेत्रच अतिशय चॅलेंजिंग असं क्षेत्र आहे, तर एखादा चॅलेंजिंग अनुभव की जो श्रोत्यांना सांगायला आवडेल तुम्हाला.
1: आपल्या तत्कालीन औरंगाबाद आत्ताचं छत्रपती संभाजीनगरचं जे सिद्धार्थ उद्यान आहे, तर त्या सिद्धार्थ उद्यानामध्ये पांढरी वाघीण जी होती ती पिंजऱ्यातून बाहेर निघाली होती. आणि त्यावेळेला मी इथे वनपाल म्हणून कार्यरत होतो. तिथे माझ्या वरिष्ठांचा सकाळी 8 वाजता फोन आला, ती वाघीण बाहेर आली. बाहेर आली वाघीण म्हणल्यावर आता मग आमचा सगळा स्टाफ वगैरे सगळ्यांनी, मी ड्रेस वगैरे आम्ही सगळ्यांनी चढवले, ताबडतोब तिथे गेलो होतो. आम्ही जायच्या आधीच तिथे 400 ते 500
0: पब्लिक
1: लोक जमा झालेली होती. सिद्धार्थ उद्यानातील जी मॅनेजमेंट कर्मचारी वगैरे ते सगळेजण होते. ज्या वेळेला ती बाहेर आली, परंतु बाहेर आल्यानंतर तिला कुठं जायला जागा नाही मिळाली. ऍक्च्युली जर तिने जर उडी मारून गेली असती तर पलीकडे छावणीमध्येच गेली असती ती डायरेक्ट.
0: तिला उडी मारणं शक्य होतं,
1: शक्य होतं एवढ्या सगळ्या याच्यामध्ये. त्यात मीडिया, अग्निशामक दलाची ही लोक आली. मग ती त्यावेळेला एका पाईपमध्ये घुसली. पाईपमध्ये घुसल्यानंतर तिला इंजेक्शन दिले आम्ही, तर ते इंजेक्शनने सुद्धा तिच्यावर फरक पडत नव्हता. डॉट मारले गेले लांबून. ती थोडी जरी हल्ली तर सगळेजण ओरडायचे, आणि मग तिच्यावरती ती बेशुद्ध होत नव्हती.
0: बरोबर,
1: हा एक खूप मोठा
0: प्रश्न. बिचकून गेली,
1: बिचकून गेली आणि तिला ते सगळं.
0: पण मग नंतर ती आली कंट्रोलमध्ये.
1: आमचे एक अधिकारी आहेत, ते अधिकारी पाईपवर चढले, आम्ही त्या पाईपच्या समोर होतो, ती आमच्याकडे पाहत होती. परंतु त्याच वेळेला त्या सरांनी दोरखंड पायामध्ये अडकवला, आणि पायामध्ये अडकून तो मानेमध्ये परत हे केला, दोरखंडाचा गळ घातला, आणि मग तिला ओढत ओढत याच्याजवळ आणलं. त्यावेळेला आम्ही 25 जण इकडे तिला ओढत होतो. परंतु ते करत असताना आमचा एक अग्निशामक दलाचा जो माणूस होता तो वर पकडलेला होता, त्याने तो पिंजऱ्याचा दरवाजा किती आतमध्ये गेल्यावर खाली टाकायचा. परंतु ती बाहेर येत असताना सगळ्यांचे आरडाओरड, ती परत जागी झाली आणि तिने नुसतं फक्त पंजा आहे ना, पंजानी फक्त ते ओढून लावलं. परत सगळ्यांना सांगितलं थोडे शांत, सगळेजण शांत झाले आणि मग तिला पिंजऱ्यामध्ये घेतलं. पिंजऱ्यामध्ये घेतल्यानंतर जेव्हा ते पिंजरा बंद केला त्यावेळेला ती बेशुद्ध झाली.
0: म्हणजे खूप नंतर असर झाला त्या,
1: नंतर असर झाला त्याचा.
0: सर, पंढरपूरला खूप मोठं काम करण्याची तुम्हाला संधी मिळाली. एक तुळशी बन जे तयार झालेलं आहे आता, त्याविषयी सांगा की ती संधी तुम्हाला कशी मिळाली.
1: रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून पंढरपूर येथे माझी पोस्टिंग झाली 2016 साली. आम्हाला तुळशीवन तयार करण्याबद्दलचे माननीय तत्कालीन अर्थमंत्री आणि वनमंत्री डॉक्टर सुधीर मुनगंटीवार साहेब यांचे हे आले की हे आपल्याला वनविभागामार्फतच करायचं आहे, मग त्यासाठी जागा शोधा.
0: तुळशीबनच करायचं असं काही त्यामागे काही खास कारण होतं का?
1: पंढरपूरमध्ये आपण गेलो की विठ्ठलाला आपण तुळशीची माळ घालतो, त्याच्यानंतर जे कोणी वारकरी संप्रदायात आहेत ते तुळशीची माळ घालतात. म्हणजे तुळशीचं जे महत्व आहे पंढरपूरमध्ये एक चांगल्या पद्धतीचं विकसित व्हावं ह्या उद्देशाने आधी आम्ही आमची स्वतःची एक कासेगाव म्हणून आहे त्या ठिकाणची वन विभागाची जागा दाखवली. पण त्यांचं म्हणणं होतं की ती जवळ असावी, की जेणेकरून सगळे येणारी जी वारकरी मंडळी आहे यांना या सगळ्या गोष्टीचा हे मिळावं, आनंद घेतावा. आणि दुसरी गोष्ट, त्याच्या मागचा दुसरा उद्देश असा होता की जे काही आपल्याकडे संत झाले त्याच्यामधल्या 23 संतांची जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई यांच्या सहकार्यांनी आम्हाला तिथं सगळ्या 23 संतांची जी वॉल कंपाउंड केलेली आहे त्या वॉल कंपाउंडवर आम्ही 23 संतांची माहिती ही पूर्ण केली. त्याचं कारण आहे पुढच्या पिढी जर गेली तर तिला काय मिळणार, कोण संत होते काय होते
0: त्यांच्याविषयीची माहिती कळायला पाहिजे,
1: कळायला पाहिजे. अजून दुसरी एक गोष्ट आहे, जे स्कूल ऑफ आर्टच्या सहकार्यांनी आम्ही तिथं 10 फुटाचा बेस केला, 1 फुटाची वीट आणि 24 फुटाची विठ्ठलाची मूर्ती तयार केली.
0: त्या सगळ्या टीम मध्ये तुम्ही काम करत होते.
1: हो,
0: मला वाटतं यमाई तलावाचा तो परिसर आहे सर.
1: हो,
0: आत्ता ते खुलं आहे पंढरपूरला सगळ्यांना बघण्यासाठी.
1: हो,
0: सर कसं असतं माहिती का, आत्ताची जर पिढीचा जर आपण विचार केला तर सगळ्यांना IT क्षेत्रात कम्प्युटर्स मध्ये

0: इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा फायनान्स इकडे जायचं असतं, वन विभागात जर तरुणांनी जायचं असेल तर त्यांनी काय करायला हवं आणि का जायला हवं, तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल?
1: सर्वसामान्य माणसाला वनामध्ये किंवा निसर्गामध्ये फिरण्यासाठी पैसा खर्च करावा लागतो आणि वनविभागामध्ये आम्हाला निसर्गात फिरण्यासाठी शासन पगार देतं.
0: फक्त तुमची जाण्याची तयारी पाहिजे,
1: फक्त तुमची जाण्याची तयारी पाहिजे आणि मेहनत करण्याची तयारी पाहिजे,
0: फील्डवर काम करण्याची तयारी,
1: फील्डवर काम करण्याची तयारी पाहिजे. आणि कुणीही फॉरेस्ट, आमच्याकडं फॉरेस्ट ऑफिसर म्हणजे वन विभागाचा वन अधिकारी हे एक जनरल आहे, परंतु प्रत्येकाच्या स्टेप आहे त्याच्यामध्ये. वनरक्षक हा सगळ्यात बेस आहे. वनरक्षकाच्या वर वनपाल असतो, वनपालाच्या वर वनक्षेत्रपाल असतो, तो MPSC मार्फत त्याची पोस्टिंग होते. त्याच्यानंतर असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट किंवा सहाय्यक वनसंरक्षक म्हणून असतो, तो क्लास 1 पोस्ट आहे, ती सुद्धा UPSC मार्फत होते, MPSC आणि UPSC मार्फत होते. त्याच्यानंतर त्याच्यावरचे जे अधिकारी आहेत ते IFS असतात,
0: फॉरेस्ट सर्व्हिसेस मध्ये,
1: हा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस. सगळ्यात जर महत्वाचं आहे, वन विभागात जर कोण्या तरुणांना येण्याची इच्छा असेल तर सगळ्यात पहिले त्याची शारीरिक क्षमता असणं खूप गरजेचं आहे. आता 2015 नंतर आमच्याकडं लेडीजला सुद्धा वनरक्षक म्हणून घेतलेलं आहे.
0: सर, मागे वळून पाहताना काय वाटतं तुम्हाला आयुष्याकडे?
1: मागे वळून पाहताना एकच वाटतं, आजही झाडे वाढवा झाडे जगवा म्हणतो आपण. आजही शाळेमध्ये वृक्ष दिंड्या काढतो, आम्ही त्या काळात काढलेल्या होत्या. प्रत्येक जणाला माहिती आहे की झाडामुळे पाऊस पडतो, शिक्षकही शिकवतात की बा ऑक्सिजन
0: आपल्याला आवश्यक आहे,
1: ऑक्सिजन देतो, कार्बन डायऑक्साइड झाड शिसून घेतं, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. परंतु वृक्ष संवर्धन ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात अजूनही म्हणजे जनजागृती करावी लागती थोडीशी.
0: शोकांती काय आपली काय
1: आणि की आपण ज्या वेळेला एखादी गोष्ट करायचं म्हटलं तर ती निष्ठेने करता आली पाहिजे. एखादं झाड लावून बघा, ते झाड वाढताना तुम्ही बघा काही दिवसानंतर ते तुमच्याशी बोलायला लागतं,
0: ते एक वेगळं समाधान असतं.
1: समाधान
0: सर, खरं तर बोलण्यासारखं खूप आहे तुमच्याशी, कारण विषय खूप मोठा आहे तुमचा. पण आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या कार्यकाळाविषयी इतक्या छान दिलखुलास गप्पा आमच्याशी मारल्यात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि समस्त श्रोत्यांच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: मागे वळून पाहताना याविषयी वन विभागातून रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून निवृत्त झालेल्या राजेंद्र कुलकर्णी यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात. श्रोते हो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, सादर करते नयन पवार यांच्यासह आज इथेच मी तुमचा निरोप घेते. नमस्कार.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले हैं।
1: मी काका समर्थ शिंदे पीक विमा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिला रहे है। त्यासाठी शेतकऱ्याने विमा लाभ शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।
5: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो।
6: माझा एक हट्टी शेजारी आहे, संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत। मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना। मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो। पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
5: हर घर सूर्य घर।
7: आपल्या देशात 1.5 कोटींपेक्षा जास्त दृष्टीहीन किंवा अंध आहेत, पण अंधत्वाने आयुष्य थांबत नाही। आयुष्य प्रकाशमान करण्याच्या अनेक वाटा आहेत। या अंधत्वा संदर्भातील कोणतेही प्रश्न, शंका आणि माहितीसाठी संपर्क साधा 8800004334।

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. पंढरपूरसाठी विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा 2रा डाव 193 धावात आटोपला. श्रीलंकेच्या दिवसअखेर 4 बाद 84 धावा. एसआयआर अर्थात विशेष मतदार यादी पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केलेले नाहीत, त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: एसआयआरच्या अंतर्गत अर्ज जमा करण्याचा काल अखेरचा दिवस होता. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 9,78,54,49 मतदार आहेत. त्यापैकी 2,07,03,268 मतदारांनी एसआयआरच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज बेएलओकडे जमा केलेले नाहीत. एकूण मतदारांच्या तुलनेत ही संख्या 21% अधिक आहे. त्यापैकी केवळ 2,25,000 मतदार यादीत सहभागी होण्यासाठी पात्र असतील. 17,63,000 दुबार किंवा अन्यत्र नोंदणी केलेले मतदार आहेत, तर सुमारे 77,00,000 कायमस्वरूपी स्थलांतरित झाले आहेत. 75,52,000 अधिक मतदार बीएलओना आढळून आले नाहीत, तर 34,81,000 मतदारांचा मृत्यू झाला होता, असं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं कळवलं आहे. ठाण्यातल्या सर्वाधिक 38% म्हणजे 28,61,000 मतदारांनी हे अर्ज जमा केले नाहीत. मुंबई शहरातल्या 37 तर मुंबई उपनगरातल्या 34% नागरिकांनी बीएलओकडे अर्ज दिले नाहीत. ही संख्या 36 लाखांपेक्षा जास्त आहे. पुणे आणि नागपूरमध्ये हे प्रमाण 31% अधिक आहे. आकडेवारीचा विचार करता पुण्यातल्या 28,70,000 आणि नागपुरातल्या 14,44,000 मतदारांचे अर्ज मिळाले नाहीत. हिंगोली बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी म्हणजे सुमारे 9% मतदारांनी अर्ज भरून दिलेले नाहीत. एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6 घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.
0: राज्य सरकारनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ केली आहे. राज्य सरकारच्या सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता 60% महागाई भत्ता मिळेल. जानेवारी ते जुलैची थकबाकी ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत दिली जाणार आहे. पंढरपूरच्या विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातल्या विकास कामांना गती मिळेल. सुमारे 4,000 कोटींचा हा आराखडा आहे. या अंतर्गत प्रकल्पबाधितांसाठी विशेष पुनर्वसन धोरण राबवलं जाणार आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या 2रा टप्प्याच्या सुमारे 6,500 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीलाही राज्य सरकारनं आज मंजुरी दिली. यामुळे गोदावरी खोऱ्यातल्या सिंदफणा नदीवरच्या माजलगाव धरणाच्या कामाला गती मिळेल. छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड परभणी आणि नांदेड या 5 जिल्ह्यातल्या सुमारे 1,31,000 अधिक हेक्टरला सिंचनाचा लाभ मिळेल. युसीआय रोल्ड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजनाला आवश्यक मदत करायलाही राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्य सरकारनं मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रो मार्गाला मान्यता दिली आहे. या मार्गाची एकूण लांबी 25 किलोमीटर असेल आणि त्यावर 16 स्थानकं प्रस्तावित आहेत. पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली. हा मार्ग मीरा रोड वसई नालासोपारा नायगाव आणि विरार परिसरांना जोडणार आहे. पुणे रिंग रोडच्या विस्तारीकरणाला सरकारनं मान्यता दिली आहे. आंतरराज्य आणि राज्यांतर्गत वाहतूक पुणे शहरात न आणता शहराबाहेरून वळवून वाहतूक कोंडी कमी करणं हा या रिंग रोडचा उद्देश आहे. नवी दिल्लीतल्या पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशीही ही समिती

0: करेल. सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी पोलीस महासंचालक आणि सीबीआयच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश या समितीत असणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्यबाक्षी आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं आज हे आदेश दिले. समितीच्या सदस्यांची नावं उद्या जाहीर केली जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाकारला आहे. आज यवतमाळ इथं बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं,
1: ते त्यांच्या पक्षकारासाठी युक्तिवाद करत आहेत, ते काय म्हणतात ह्याच्यातनं काही सिद्ध होत नाही. मी जी भूमिका घेतलेली आहे, मी जो निर्णय दिलेला आहे, तो कायद्याच्या चौकटीत राहून दिलेला निर्णय आहे आणि सुप्रीम कोर्टाने जे निकष दिलेले त्या निकषाच्या आत राहून आधारावरतीच हा निर्णय दिला गेला आहे. मी दिलेला निर्णय हा अत्यंत शाश्वत निर्णय आहे आणि मला वाटत नाही त्यात कोणता बदल होईल म्हणून.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारनं ग्रँडमास्टर विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांच्यासह एकूण 17 खेळाडूंना आज 2025 अर्जुन पुरस्कार जाहीर केले. अॅथलेटिक्स खेळाडू तेजस्विन शंकर, मोहम्मद अजमल व्ही, प्रियांका गोस्वामी, बॅडमिंटनपटू ट्रिसा जॉली, पुलेला गायत्री गोपीचंद, मुष्टीयोद्धा नरेंद्र, दिव्यांग नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. फुटबॉल क्षेत्रात भरीव योगदानासाठी आय अरुमय नायगम यांना अर्जुन जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2025 पुण्याच्या आर्मी पॅरालिम्पिक नोड संस्थेला जाहीर झाला आहे. श्रीलंकेविरुद्ध गॉल इथं सुरू असलेल्या कसोटी सामन्यात आज चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेच्या 4 बाद 84 धावा झाल्या. विजयासाठी त्यांना आणखी 288 धावांची गरज आहे. भारताचा दुसरा डाव आज 193 धावात आटोपला. मात्र पहिल्या डावातल्या 178 धावांच्या आघाडीमुळे श्रीलंकेपुढे विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवता आलं. ऋषभ पंतनं सर्वाधिक 66 धावा केल्या. त्यानं आज त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतला 100वा षटकार मारला. अशी कामगिरी करणारा तो जगातला चौथा तर भारताचा पहिलाच खेळाडू ठरला. श्रीलंकेतर्फे असिता फर्नांडोनं 4 तर प्रभात जयसूर्यानं 3 गडी बाद केले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवातही खराब झाली. त्यांचे आघाडीचे 4 फलंदाज 47 धावात बाद झाले. आजचा खेळ संपला तेव्हा कर्णधार धनंजय डिसिल्वा 31 तर सोनल दिनुषा 25 धावांवर खेळत होता. न्यायप्रविष्ट प्रकरण वगळता कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय बदलण्याचं किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. त्यासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र शासन कामकाज नियम 2026 लागू केले आहेत. या नवीन नियमावलीमुळे प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांना आता व्यापक अधिकार मिळाले आहेत. गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेतल्या प्रगतीत भारताला जगाशी जोडणारं महाराष्ट्र हे समृद्ध भारताच्या निर्मितीचं प्रवेशद्वार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज मुंबईत आयोजित इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते. राज्यातल्या विविध क्षेत्रातल्या संधींचा लाभ घेऊन अमेरिकेतल्या गुंतवणूकदारांनी आपल्या कल्पना संशोधन घेऊन महाराष्ट्रात यावं. राज्य शासन त्यांना इथलं कौशल्य, बाजारपेठ, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातला दोषी सचिन अंदुरेला मुंबई उच्च न्यायालयानं जामीन दिला आहे. दाभोळकरांच्या मारेकऱ्यांमध्ये अंदुरेंचा समावेश होता आणि 2024 सत्र न्यायालयानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. पंढरपूरसाठी विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराती, दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा दुसरा डाव 193 धावात आटोपला. श्रीलंकेच्या दिवसअखेर 4 बाद 84 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, साखरेचे खाणार त्याला देव देणार अशी एक म्हण आपल्याकडे सहज वापरली जाते. आत्याच्या काळात हा गोडवा काहीसा चिंतेचा विषय बनत चालला आहे. रक्तातील साखर वाढली तर तो मधुमेह या आजाराने ओळखलं जातं. आज आपल्या देशात मधुमेहींची संख्या चिंताजनकरित्या वाढत आहे. केवळ शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातही मधुमेही रुग्णांची संख्या वाढताना दिसते. त्यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने नुकतेच डायबिटीज रुरल आउटरीच डिजिटल पोर्टलची निर्मिती केली आहे. त्याचबरोबर विश्वास या मधुमेह जागरूकता व्हिडिओ लायब्ररीही सुरू करण्यात आली आहे. वैद्यकशास्त्राचे प्राध्यापक आणि मधुमेह तज्ज्ञ असलेले विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी या दोन्ही उपक्रमांचे नुकतेच उद्घाटन केले आहे. देशातील मधुमेह आजाराची व्याप्ती, रुग्णांनी घ्यावयाची काळजी, मधुमेह टाळण्याकरता प्रतिबंधात्मक उपाय या मुद्द्यांवर ज्येष्ठ मधुमेह तज्ज्ञ डॉ संहिता वालावलकर यांनी दिलेली माहिती आपण आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात ऐकणार आहोत. श्रोते हो, आपल्या देशात गेल्या काही वर्षात मधुमेही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामागची कारणं, त्याचप्रमाणे मधुमेह या आजाराचे नेमके स्वरूप याविषयी माहिती देताना डॉक्टर संहिता वालावलकर म्हणाल्या,
1: आपल्या देशामध्ये सध्या मधुमेह या आजाराचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढतंय, कैक पटीने वाढतंय. आणि त्याच्यामध्ये आता पूर्वी शहरी आणि ग्रामीण भागामध्ये जरा तफावत होती, तर आता असं दिसतंय की ग्रामीण भागात सुद्धा मधुमेहाचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढतंय. बायकांमध्ये पण वाढतंय, पुरुषांमध्ये पण वाढतंय, लहान मुलांमध्ये वाढतंय, कॉलेजच्या मुलांमध्ये वाढतंय. म्हणजे थोडक्यात काय की समाजातल्या सर्व स्तरांमधनं हे दिसतंय की मधुमेहाचं प्रमाण वाढतंय. म्हणजे अत्यंत चिंताजनक बाब आहे, कारण आपली पुढची पिढी ही मधुमेहापासून मुक्त असावी. या मधुमेहाचं स्वरूप काय असतं? तर मधुमेहाचे खरं म्हणजे कारणं अनेक असतात, प्रकार अनेक असतात. पण आपण जर का सगळ्यात जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जो समाजामधला मधुमेहाचा प्रकार दिसतो की ज्याला आपण वैद्यकीय भाषेमध्ये टाईप 2 डायबिटीस म्हणतो, म्हणजे काय की अशा व्यक्तींमध्ये इन्सुलिन हे जे एक हॉर्मोन आहे, हे जे रासायनिक द्रव्य आहे जे आपल्या शरीरामध्ये पॅन्क्रियाज नावाची ग्रंथी बनवते, तर ते आता कमी होत आहे. ते प्रमाण म्हणजे आपलं शरीर इतकं पुरेसं बनवत नाहीये. आणि त्याहीपेक्षा जास्त महत्वाचं कारण त्याचं असं आहे की आत्ताच्या काळामध्ये जे ग्रामीण भागात सुद्धा शहरीकरणासारखंच झालेलं आहे. वाटेल त्या वेळेला खायचं, वजनाचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आपल्याकडे. आता आपले हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा लाल किल्ल्यावरनं सांगितलंय की आपल्याकडे देशाला भेडसावणारी सगळ्यात महत्वाची समस्या काय, तर लठ्ठपणा, स्थूलपणा. तर त्यामुळे त्यानंतर व्यायाम, शारीरिक, तो आता लोक जास्त काही करत नाही. रोजच्या आयुष्यामध्ये आपण सगळंच आता असं झालंय, सगळी यंत्र उपलब्ध असल्यामुळे आता प्रत्यक्ष रूपात काही आपण काम करत नाही. तर त्यामुळे व्यायाम नाही, हवं तेव्हा खाणं, प्रचंड प्रमाणात ताण, कमी झोप, आणि त्याबरोबर काही प्रमाणात व्यसनांचा पण त्याच्याशी संबंध आहे. सिगरेट असो की दारू असो, तर अशा विविध प्रकारच्या ज्या समस्या भेडसावतात त्याबरोबरच प्रदूषण. तर या सगळ्यांचा परिपाक म्हणून मधुमेह काय, तर इवन बाकीची पण म्हणजे उच्च रक्तदाब असो किंवा फॅटी लिव्हर असो, रक्तातलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढणं असो, हे सगळे त्याच्याबरोबरचे भाई बंधू जे आहेत, तर ते सगळे आता अधिकाधिक प्रमाणात भेडसावतात.
0: श्रोते हो, एकेकाळी शहरी भागात मोठ्या प्रमाणात आढळणारा मधुमेह आता ग्रामीण भागातही वाढत आहे. शहरांप्रमाणे गावांमध्ये आधुनिक आरोग्य यंत्रणा कमी आहे, त्यांना मधुमेह या आजाराविषयी माहिती मिळावी आणि त्यायोगे त्यांना दक्षता घेता यावी यासाठी केंद्र सरकारनं रुरल आउटरीच डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलची आवश्यकता आणि त्याचा ग्रामीण भागातील रुग्णांना होणारा फायदा याविषयी बोलताना डॉक्टर संहिता वालावलकर यांनी सांगितलं,
1: मधुमेह असो किंवा कुठलेही हे जे आजार आहेत की जे संसर्गजन्य नाहीये त्यांना आपण काय म्हणतो, त्यांना आपण मेटाबॉलिक डिसऑर्डर म्हणतो. मेटाबॉलिक म्हणजे जे आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्य आपलं जे बदलून गेलंय त्यामुळे झालेले हे जे विकार आहेत त्याच्यामध्ये मधुमेह हा आघाडीवर आहे. आणि त्याकरता केंद्र शासनाने जो विश्वास नावाचं एक डिजिटल ऍप निर्माण केलं आहे, तर ते या बाबतीत अत्यंत उपयोगी पडणार आहे. आणि याचं कारण असं आहे की आपल्याकडे जरी रुग्णांचं प्रमाण ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात आहे, मग ते मधुमेहासारखं असो, उच्च रक्तदाबाचं असो, स्थूलपणाचं असो, पण त्या मानाने तिथे तितक्या सोयी सुविधा नाहीये, तिथे तितके वैद्यकीय

0: तज्ञ सुद्धा तिथे त्या प्रमाणात नाहीये. बहुतेक सगळे शहरात निमशहरी भागातनं एकवटले, पण आपण अशा लोकांना दूर ठेवू शकतो का? नाही, ते आपलेच बांधव आहेत आणि त्यांना सुद्धा आपल्याला व्यवस्थित मार्गावर आणायचे, त्यांचं सुद्धा शुगर कंट्रोल करण्याची गरज आहे. तर या दृष्टीने हे जे ऍप आहे तर ती आता हे इतकं साधू सोपं असतं की आपल्या भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईलवर आपण हे ऍप डाऊनलोड करू शकतो आणि शहरी भागातली निमशहरी भागातली तज्ज्ञ मंडळी ही सुद्धा त्या ऍप थ्रू तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. तर आपल्या वैद्यकीय सोयसुविधा असोत, औषधांचं कुठल्या प्रमाणात कसं घ्यायचं, मग ते काही लोकांना इन्सुलिनची गरज असेल, काहींना गोळ्यांची गरज असेल, तर हे तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी हे ऍप जे आहे ते अत्यंत अत्यंत उपयोगी आहे. आणि मला असं वाटतं की त्याचा खरोखरच खूप उपयोग हा अगदी आपल्या दूरगामी ठिकाणी खेड्यापाड्यात सुद्धा होईल, कारण आजकालच्या काळामध्ये तर हे नेट तर सगळीकडे पसरलंय. हे जे जाळं आहे तर ते जाळं दूरवर पसरलंय आणि त्या या माध्यमातून विश्वास या माध्यमातून मला असा विश्वास आहे की आपल्या ग्रामीण भागातल्या सुद्धा बंधू बांधवांना आणि बहिणींना आणि इतरांना सुद्धा आपल्या या सोयी सुविधांचा लाभ आपण नक्कीच घेऊन देऊ शकतो. वैद्यकीय तज्ञांचं मार्गदर्शनही उत्तम प्रकारे त्यासाठी होऊ शकेल.
1: श्रोते हो, याबरोबरच विश्वास या डिजिटल लायब्ररीचेही उद्घाटन करण्यात आले आहे. या लायब्ररीचा प्रभावी वापर आणि त्याच्या प्रभावाविषयी बोलताना त्या म्हणाल्या,
0: केंद्र शासनाने ऍप आणलेलं आहे, त्याचं नाव आहे विश्वास आणि त्याची डिजिटल लायब्ररी पण आहे. आता हे विश्वास आणि डिजिटल लायब्ररी ऍप मला असं वाटतं की आत्ताच्या काळातली जी मुलं आहेत तर त्यांना तर याविषयी खूपच चांगल्या प्रकारे त्याचा वापर होत असल्यामुळे माहिती असेल आणि ते ऍप सुद्धा काही नाही, आपल्याला प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करता येतो. आता ज्यांना या थोड्या ऍप विषयी वगैरे थोडं मनात काही शंका कुशंका असतील किंवा ते डाऊनलोड करता येईल का पुढे का होईल वगैरे अशा काही शंका असतील तरी सुद्धा निर्धास्त रहा, ते अतिशय साधं सोपं असं ऍप आहे, ते आपण प्ले स्टोअरमध्ये जाऊन डाऊनलोड करू शकतो. आणि त्यानंतर जर का त्या व्यक्तीला ते करता येत नसेल तरी सुद्धा घरामध्ये आपल्या छोटी मंडळी आहेत तर त्यात मुलगा असो मुलगी असो सून असो नात असो यांच्यापैकी कुणालाही तुम्ही सांगा एका आपल्याकडे फक्त कसली गरज आहे स्मार्टफोन, त्यामुळे तुम्ही फक्त स्मार्टफोन ह्या मोबाईलवर हे प्ले स्टोअरमध्ये जाऊन ऍप तुम्ही डाऊनलोड करा, त्याचं नाव विश्वास असं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी आपली जी सुरुवातीची माहिती असते पेशंट विषयीची, मग त्या रुग्णाचं वय काय, नाव काय, नंतर लिंग काय, त्यानंतर तुम्हाला तो मधुमेहाचा विकार हा आधीपासूनच आहे की आताच तुम्हाला कळलाय, औषधं काय घेता, डॉक्टरांकडे तुम्ही जाता का, त्याच्यानंतर त्या संदर्भात बाकी कुठल्या काही अडचणी आहेत का, इतर कुठल्या अवयवांना काही इजा झाली आहे का, म्हणजे जसं की किडनीचा काही विकार आहे का त्याबरोबर किंवा बाकीचे आहेत, तर अशा सगळ्याची तुम्ही त्याच्यात माहिती पुरवू शकता. आणि ती जर तुम्ही सगळी अपलोड केली की त्यानंतर आहे ना ते त्याचं सगळं कनेक्शन घेऊन तज्ज्ञ मंडळींकडे त्याची माहिती पुरवली जाते आणि त्यातून तुम्हाला ती तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन देऊ शकतात. आणखीन काय करण्याची गरज आहे तुम्हाला आहाराविषयीची वगैरे ही सगळी माहिती त्याच्यात मिळते. तसंच तिथे डिजिटल लायब्ररीमध्ये अनेक प्रकारची विविध भाषांमध्ये पुस्तकं उपलब्ध आहेत की ज्यातनं आपल्याला मधुमेह का होतो, कुठला आहार घ्यावा, व्यायाम असेल तर तो कसा करावा, गोळ्या कशा घ्यावा, फॉलोअप कसा करावा वगैरे असं सगळी अनेक प्रकारची अनेक विषयांवरची पुस्तकं ज्या डिजिटल लायब्ररीमध्ये तर जी वाचण्याची पण आपल्याला सोय असते सुविधा. तर अशा प्रकारे हे विश्वास हे ऍप आणि ही डिजिटल लायब्ररी ही कुणीही वापरू शकतं आपल्या सगळ्या भारतीयांकरता, ते आपल्याला केंद्र शासनाने उपलब्ध करून दिलेलं आहे.
1: श्रोते हो, मधुमेह हा आजार होण्यापेक्षा तो होऊ नये म्हणून करण्यात येणाऱ्या या विविध प्रयत्नांचा आणि हा रोग होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी या संदर्भात डॉक्टर संहिता वालावलकर यांनी सांगितलं.
0: मधुमेह हा आजार जर का सुरू झाला ना तर तो आपल्या बरोबरच राहतो, तो अतिशय वाईट विकार आहे. कारण का तो आपल्या बरोबरच राहतो, तो आपल्या बरोबरच जातो आणि त्याच्यापासून उद्भवणारी जी बाकीची कॉम्प्लिकेशन्स आहेत, मग ती हृदयाची असो किंवा इतर कुठल्याही अवयवाची असो, मग ती मेंदूची असो, डोळ्यांची असो किंवा मूत्रपिंडाची असो, ही सगळी होऊ नये यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असतं तर आपण मधुमेहच व्हायला द्यायचं नाही. आणि मधुमेहाला नेहमी प्रतिबंधात्मक उपाययोजना आपल्याला करता येते, आपण ते टाळू शकतो, आपण ते पुढे ढकलू शकतो. त्याकरता अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत की ज्या आपण जर नियमाने केल्या तर हा मधुमेह एकतर होणार नाही किंवा जर होणार असेल तर तो उशिराने होईल. आणि त्याकरता आपण काय करू शकतो आता थोडक्यात मी सांगते की आहाराविषयी आपण काय करू शकतो. तर प्रथिनयुक्त आहार हा अत्यंत महत्वाचा. प्रथिन म्हणजे काय की माणूस जर शाकाहारी असो की मांसाहारी असो, प्रथिनात आपल्याला काय घ्यायला हवंय तर विविध प्रकारच्या डाळी म्हणजे घट्ट वरण किंवा आमटी असतं ते, त्यानंतर वेगवेगळी मोड आलेली कडधान्य ही तुम्ही उसळीच्या रूपात खा किंवा आपण ती थोडी वाफवून किंवा उकळून ज्याला म्हणतो सलाड तर त्या रूपात खा, ज्याला चाट म्हणता येतो तसं खा, त्याचं

0: प्रमाण जास्त वाढवा, नंतर सोयाबीनचं प्रमाण भरपूर असलं पाहिजे, पनीर घरामध्ये बनवून ते वापरता आलं पाहिजे, नंतरच्या याच्यात दही ताकाचं प्रमाण वाढवा, आणि ज्याला आपण तांदूळ गहू ज्वारी बाजरी मका वगैरे म्हणतो, ज्याला आपण म्हणतो कर्बजी असे प्रकार असतात, तर ते प्रमाणे ना ते कमी करायचं. आपल्याकडे काय ना, भारतीय माणसाचा आहार कसा असतो, जास्तीत जास्त कर्बोदक असतात, म्हणजे आपण भात खातो, आपण भाकरी खातो, आपण चपाती खातो, आपण पोळी खातो, ब्रेड खातो, पाव खातो, तर याचं प्रमाण कमी. घरात जितकं तेल येते ते तेल 50% कमी करा. इथे पण मी सांगते की आपल्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरनं सांगितलं की प्रत्येक माणसांनी कमीत कमी 1-2 लिटर तेल घरामध्ये कमी करा, जे अतिशय गरजेचे. सो तेल कमी करा आणि ही कार्ब्स कर्बोदक कमी करा, प्रथिनं वाढवा. मांसाहाराचा विचार केला तर त्याच्यामध्ये अंडी आहेत, मासे आहेत किंवा कोंबडी आहे, तर हे जे आपण खातो यात सुद्धा तेलाचं प्रमाण कमी ठेवा आणि ते तसे तुकडे जास्तीत जास्त खा. सो प्रथिनं वाढवा, कर्बोदक कमी करा, आणि बाकीची जी पदार्थ आहेत ना, मग ते केक आहेत आणि आईस्क्रीम्स आहेत, बिस्किट आहेत, ब्रेड आहे, ह्याचं सुद्धा प्रमाण अगदी क्वचित कमी करायचं. गोडाधोडाचं प्रमाण कमी ठेवा, हा चांगल्यापैकी उत्तम आहार वाढवा. त्याचा सुद्धा भाज्या, नंतर फळभाज्या असो पालेभाज्या असो, यांचं प्रमाण वाढवा, की त्याच्यातनं आपल्याला जीवनसत्व सुद्धा मिळतील. दुसरी गोष्ट म्हणजे वेळेवर जेवा. एकाच वेळेला मी दाबून जेवलो ते भरपूर खाल्लं असं नाही, पोट भरण्यासाठी खायचं ना. आपण का खायचं असतं, अन्न हे पूर्ण ब्रह्म हे आपल्याला आपल्या संस्कृतीने शिकवलंय, तर त्यात म्हणजे काय की अन्न हे आपलं यज्ञ समजून खा, पेट भर म्हणून खायचं नाही. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे व्यायामाचा. आपल्या शरीराला व्यायामाची अत्यंत गरज असते, मधुमेह असो नसो, आपण स्त्री असो की पुरुष असो, कुठलंही वय असो, शरीराला व्यायाम काय पाहिजे. सगळ्यात उत्तम व्यायाम की ज्याला काहीही खर्च येत नाही, कुठल्याही जिम मध्ये जावं लागत नाही, आता काय आहे तर 40 मिनिटं आपण कॉटनचे मोजे आणि चांगले बूट घालून चालायला जाणं, की ज्याच्यामुळे आपल्याला जरा घाम निघाला पाहिजे. तर रोज 40 मिनिटं चाला, 24 तासात ती 40 मिनिटं, इंग्लिशमध्ये त्याला मी टाईम म्हणजे मला स्वतः करता दिलेला काळ, तर ती 40 मिनिटं रोज चाला. थोडं नंतर स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा वेट ट्रेनिंग म्हणतात, म्हणजे काय की छोटी छोटी वेट्स किंवा डंबेल्स असतात तर ती उचला. नंतर पूर्वी सूर्यनमस्काराची प्रथा होती तर अशा प्रकारचे सूर्यनमस्कार घालू शकतो, पुशअप करू शकतो. तर 15 मिनिटं ही आपण जर आपल्या वेट ट्रेनिंगला दिली आठवड्यातून निदान 3 वेळा, तर उत्तम प्रकारचा व्यायाम केला जातो. झोपेचं प्रमाण हे अतिशय चांगलं असलं पाहिजे. प्रत्येकाची झोप काय 8 तास तसेच नाही, पण कमीत कमी 6 तास ती पण गाढ झोप असायला पाहिजे, तर त्याला स्लीप हायजीन म्हणतात. म्हणजे उत्तम प्रकारची झोप असली पाहिजे की ज्याच्यात कुठल्याही मध्ये त्रास, आपलं मोबाईल बघत बसलोय, टीव्ही बघत बसलोय आणि मग मी झोपून गेले असं करायचं नाही. झोपायची आपली जर का चांगली तुम्ही 6 ते 8 तुमच्या गरजेप्रमाणे, प्रत्येकाचं शरीर वेगळी झोप असतं, तर ते जर तुम्ही केलं, छंद जोपासले. प्रत्येक माणसाला काही ना काही छंद हवा, गाण्याचा असेल, चित्रकलेचा असेल, जो काय असेल तो, चांगलं वाचन असेल, तर ते तुम्ही करा, मन प्रसन्न ठेवा. आणि हे आयुष्यभराचा तुम्ही व्रत करा, हे असं काय आज उद्या परवासाठी नाही, हे आपल्याला सगळ्यांना करायचं, आयुष्यभर करायचं. आणि हाच माझ्या मते आपल्या सर्वांसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी, पूर्ण समाजासाठी, आपल्या अख्ख्या देशातल्या एक आणि एक नागरिकासाठी एक छोटासा हा एवढाच फक्त मुलामुलीला देऊ शकते. सुखानी रहा, आनंदात रहा, आरोग्यपूर्ण रहा.
1: श्रोते हो, मधुमेह या आजाराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर विविध उपचार उपलब्ध असले तरी ते होऊ नये यासाठी आहार, विहार आणि व्यायाम यांच्या माध्यमातून प्रयत्न केले पाहिजेत. प्रतिबंध हा उपचारापेक्षा चांगला आहे या उक्तीवर विश्वास ठेवून या आजारापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्यांना हा आजार झाला आहे त्यांनाही फार घाबरून जाण्याची गरज नाही. योग्य ती काळजी घेतल्यास तेही सामान्य जीवन आरामात जगू शकतात. या आजाराची व्याप्ती जरी वाढत असली तरी त्यावरचे उपचार आणि त्यातील नवोन्मेषे सतत सुरू आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन दर्शना जोगदंदकर.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता ऐकूया किसान वाणी.

0: अरे अरे अरे क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का।
1: उतला बोल रहे?
0: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
1: मतलब?
0: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी। अरे पहली वाली बात कहाँ,
1: पर हम तो सब यही डाले हैं।
0: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
1: सच है?
0: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
1: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा।
2: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
3: श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत बदलत्या हवामानातील भात पीक व्यवस्थापन या विषयी डॉक्टर अमोल दहिफळे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत। शेतकरी बंधूंनो नमस्कार, आजच्या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। श्रोतेहो, हल्ली वातावरण फार बदलतं आहे, कधी खूप जोरात पाऊस येतोय तर काही दिवस कोरडे जात आहेत, तर बदलत्या हवामानात भात पीक व्यवस्थापन कसं करायला हवं याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत, आणि याबद्दल आज आपल्याला अधिक माहिती करून देणार आहेत पालघर मधील कृषी संशोधन केंद्र येथील तज्ज्ञ डॉक्टर अमोल दहिफळे। सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत।
4: नमस्कार।
3: सर, बदलतं हवामान आहे म्हणजे नेमकं काय?
4: बदलतं हवामान मध्ये जे पावसाचं चक्र आहे, जे हवामानाचं चक्र आहे, त्याच्यामध्ये होणारे जे बदल आहेत, म्हणजे आपण सांगतो की मृग नक्षत्राच्या वेळेस 7 जूनला पाऊस येतो, तर हे चक्र सगळं बदललेलं आहे। पावसाची अतिवृष्टी होणं, पावसामध्ये खंड पडणं, खूप कमी कालावधीत अधिक पाऊस पडणं, आणि खूप मोठा कालावधी खरीप हवामानाचा हा कोरडा जाणं, हे जे सगळे मोठे बदल आहेत, ह्या बदलाला आपण हवामानातील बदल असं शेतकरी मित्र प्रामुख्याने संबोधत असतात। आता यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जे तापमान आहे, तापमानामध्ये सुद्धा बदल होत आहेत। जे तापमान 40-42 डिग्री सेल्सिअस पर्यंत होतं अधिक जायचं उन्हाळ्यामध्ये, ते आता 45-46 पर्यंत, काही ठिकाणी तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जातं, आणि थंडीच्या दिवसामध्ये खरीप हंगामामध्ये सुद्धा तापमान मोठ्या प्रमाणात हे कमी होतं। ह्या सगळे जे बदल आहेत हे खूप जलद गतीने होत आहेत, आणि ह्या बदलांना सगळे आपण बघतो की हवामानातील हे बदल प्रामुख्याने ते जाणवतात, आणि याचा मोठा विपरीत परिणाम हा शेतीच्या उत्पादकतेवरती होत असतो।
3: बरोबर। यंदा आपण पाहिलं की अल निनोची परिस्थिती आहे असं सतत वेगवेगळ्या ठिकाणांहून बोललं जात होतं, तर ही जी भूमिका आहे हवामानाची, तर त्याबद्दल काय सांगाल?
4: अल निनो म्हणजे प्रामुख्याने मी आपल्याला सांगू इच्छेल की प्रशांत महासागराच्या समुद्राच्या पृष्ठावरील तापमान जेव्हा वाढतं, आणि तिकडची जी वारे आहे ती वारे आपल्या भारताच्या बाजूने वाहत येतात, आणि ते तापमान जेव्हा वाढतं त्याचा विपरीत परिणाम हा जो होतो ना, त्या प्रक्रियेला अल निनो असं संबोधलं दिलं जातं। आणि अल निनोमुळे काय होतं, अल निनोचे परिणाम असे आहेत की पावसाळ्याचे 10-15 दिवस त्याचा खंड जाणवतो, आणि मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती जाणवते। ह्या ही जी प्रक्रिया आहे, ह्या प्रक्रियेमुळे जी वातावरणातील सगळी जे बदल आहेत मुख्य प्रमाणे ह्याला मोठा एक भार भेटतो, आणि पावसाची कमतरता, पावसाचं जे वितरण आहे त्याच्यामध्ये अनियमितता होते, ही एक प्रामुख्याने मोठी घटना ह्या दरम्यान होते। पाऊस उशिरा होतो, खंड पडतो, आणि काही काही ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा होते। हा अल निनोचा हा एक मोठा परिणाम ह्या बदलत्या हवामानामध्ये दिसून येतो, आणि ह्या प्रक्रियेला आपण म्हणतो की

0: एलनिनोचा हा सगळा परिणाम आहे. आणि या परिणामामुळे भाताचं जे उत्पादन आहे ह्या दीर्घ पावसाचा खंड असेल किंवा अतिवृष्टी असेल मोठ्या प्रमाणात भाताच्या उत्पादकतेवरती भाताच्या रोपवाटिकेवरती परिणाम होतो आणि प्रामुख्याने भाताचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात घटतं. हा याचा एक मोठा परिणाम होतो.
1: भात हे पाऊस पडल्यानंतर घेतलं जाणारं पीक आहे, तर बदलत्या हवामानाचा भात पिकावर जो परिणाम होतो तो सर्वाधिक कोणत्या टप्प्यामध्ये होतो?
0: आता महत्वाची गोष्ट आहे की खरीप आपला चालू होतो जून पासून आणि पावसाच्या आगमनानुसारच खरीप चालू होतो. तर ज्या भाताच्या वेगळ्या वेगळ्या अवस्था आहेत त्या अवस्थेमध्ये सगळ्यात महत्वाची रोपवाटिकेची अवस्था आहे, नंतर लागवड पुनर्लागवड करतो ती अवस्था आहे, फुटवे फुटायची अवस्था आहे, फुलोरे धरायची अवस्था आहे, नंतर दाणे भरण्याची अवस्था आहे. ह्या सगळ्या अवस्था खूप महत्वाच्या असतात भाताच्या उत्पादनासाठी. आणि ह्या सर्व अवस्थेमध्ये कधीही अति पाऊस पडला

0: पाणी भरण्याची अवस्था आहे, ह्या सगळ्या अवस्था खूप महत्वाच्या असतात भाताच्या उत्पादनासाठी. आणि ह्या सर्व अवस्थेमध्ये कधीही अति पाऊस पडला किंवा पावसाचा खंड पडला किंवा कमी कालावधीत मोठा पाऊस आला आणि पावसाचा मोठा खंड पडला, कोरडं असं वातावरण झालं, त्याचा खरोखर मोठा परिणाम ह्या अवस्थेमध्ये असतो. सुरुवातीला मी सांगू इच्छेल की रोपवाटिकेची जी अवस्था असते, आपण 21 दिवसाचं रोप असं भाताचं लावत असतो आणि ह्या पहिल्या भाताचं रोप जर आपलं जोमदार आणि सजल असं नसेल तर त्याचा खरोखर दुष्परिणाम जाणवतो. शिफारसीत विद्यापीठाचं जे तंत्रज्ञान आहे त्याच्यामुळे म्हटलं जातं की 21 दिवसाचं रोप पेरल्यानंतर तर साधारणतः ते लागवडीसाठी अतिशय योग्य तो कालावधी असतो. आणि ह्या कालावधीमध्ये जर भात कोरडवाहू प्रकारच्या शेतीमध्ये जर पावसाचा खंड पडला तर जोमदार रोप तयार होणार नाही, ते रोप लावणे योग्य राहणार नाही, परत कीड रोगास लगेच बळी पडणार असं रोप ठरेल आणि त्याचा मोठा परिणाम हा भाताच्या उत्पादनावरती होतो. नंतरची दुसरी अवस्था आहे की पुनर्लागवड, त्याच्यामधला जर कालावधी वाढला नंतर त्यामुळे जर तुमचा फुटवे फुटण्याचा कालावधी वाढला, नंतर फुटवे फुटल्यानंतर फुलोऱ्याचा कालावधी वाढतो आणि ह्या सगळ्या कालावधीमध्ये जर मोठा खंड पडला, पावसाचं जर वातावरण बदलतं मिळालं, अतिवृष्टी असेल किंवा खंड पडला, ह्या दोन्हीचा परिणाम हा मोठ्या प्रमाणात त्या सगळ्या अवस्थेमध्ये भाताच्या पिकावरती आपल्याला प्रामुख्याने दिसतो.
1: बरं, म्हणजे भात लागवडीनंतर कोणत्याही अवस्थेमध्ये पाऊस प्रमाणात पडणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. बरोबर, पावसाला उशीर झाला तर शेतकऱ्यांनी काय करणं अपेक्षित आहे?
0: सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्या पूर्ण कृषी व्यवस्थेमध्ये जे आपला महाराष्ट्र शासन असेल किंवा भारतीय कृषी अनुसंधान परिषद असेल यांच्या मार्फत प्रत्येक शेतकऱ्यांना ग्रामीण कृषी मौसम सेवा ह्याद्वारे शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती की पुढच्या काळामध्ये पुढच्या 5 दिवसामध्ये कशा प्रकारचं हवामान साधारणतः त्या विभागामध्ये राहणार आहे असे सरळ सरळ संदेश दिले जातात. ह्या संदेशाला अनुसरूनच त्यांनी ती पेरणी करावी. पावसाला उशीर होणं हे अपेक्षित असतं. कृषी विभागामार्फत, विद्यापीठांमार्फत, संशोधन केंद्रामार्फत ह्याची जनजागृती केली जाते की आत्ताच आपण पेरणी करू नका, मान्सून आलेला नाहीये. कधी कधी हा पूर्व मान्सून पाऊस असतो, कधी कधी शेतकरी त्याचा चुकीचा अर्थ समजून घाई करतात पेरणीची, तर पेरणीची घाई करू नये. जोपर्यंत मान्सूनाचं आगमन होत नाही तोपर्यंत पेरणीची घाई न करणं हा त्याच्यातला एक महत्वाचा भाग आहे. आणि योग्य वाणांची निवड करणे, चटई पद्धतीने त्याची लागवड करणे, उशीर झाल्यानंतर चटई पद्धतीने रोपांची लागवड करून मग तो मशीनद्वारे कसं पेरता येईल त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि प्रभावी पाऊस झाल्यानंतर लगेच त्याची पेरणी करून त्याची रोपांची पुनर्लागवण करायची. पण ह्याच्यात सगळ्यात महत्वाची मुद्दा आहे की जोपर्यंत कृषी विभागामार्फत, विद्यापीठांमार्फत मान्सूनचं आगमन झाल्याची घोषणा होत नाही तोपर्यंत शेतकरी मित्रांनी पेरणीची घाई करू नये. असं झाल्यास त्याला परत पुनर्पेरणी करण्याची गरज भासवेल आणि त्यावेळेस बियाणं उपलब्धता हा एक महत्वाचा विषय ठरू शकतो आणि त्याच्यामुळे त्याचा तो हंगाम हा त्रासदायक होऊ शकतो. हे एक महत्वाची गोष्ट इथं नमूद करावीशी वाटते.
1: एकंदरीतच शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज जो आहे तो वेळोवेळी पाळला पाहिजे.
0: होय, निश्चित.
1: अतिवृष्टी झाल्यानंतर कोणत्या उपाययोजना कराव्यात शेतकऱ्यांनी?
0: आपण बघतो, आपण जी चर्चा करतोय वातावरणातील बदल म्हणजे पावसाचा खंड किंवा कमी कालावधीमध्ये खूप अतिवृष्टी, म्हणजे एका दिवशी 500-600 मिलीमीटर पर्यंत पावसाची नोंद सुद्धा ह्या 2026 सीझनमध्ये बघितलेली आहे. तर ह्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा अतिवृष्टी होते तर अतिरिक्त जे पाणी पडलेलं आहे आपल्या शेतामध्ये त्याचा लगेच निचरा करायचा आहे. बांध फुटलेले असतील तर बांध बंदिस्ती करून घ्यायची आहे, तो एक महत्वाची गोष्ट. आणि पाणी ओसरल्यानंतर जे नत्र आहे म्हणजे नायट्रोजन जे सगळ्यात महत्वाचं अन्नद्रव्य आहे त्याची काय परिस्थिती त्यानुसार परत ते एक थोडासा हलकासा डोस आपण त्यांना द्यावा पिकाला. आणि किडींचा किंवा रोगाचा काय प्रादुर्भाव आहे तो तपासणं फार महत्वाचं आहे. त्यासाठी शेतामध्ये जाऊन त्याचं व्यवस्थित निरीक्षण घेऊन मग त्याच्यावरती आपल्याला उपाययोजना करता येतील. आणि काही काही ठिकाणी रोपं वाहून जातात अतिवृष्टीने, तर अशा ठिकाणी परत पुनर्लागवड करायची. काही ठिकाणी रोपं उपलब्ध असेल तर त्याची पुनर्लागवड करून घ्यावी आणि आपली बांधबंदिस्ती करून अतिरिक्त पाणी काढून आपलं शेत व्यवस्थितरित्या भाताच्या शेतीसाठी ठेवावं. हे महत्वाचं आहे, त्याच्यामध्ये सूचना आहेत.
1: आता अशीच विपरीत परिस्थिती सुद्धा कधी उद्भवते की पाऊस अगदीच कमी पडलाय, कोरडं झालंय सगळं, तर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करावं?
0: अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पुनर्लागवड जेव्हा शेतकरी करतात 21 दिवसानंतर, त्यानंतर जर कालावधी पावसाचा खंड पडला तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेलं संरक्षित पाणी, त्यांचं तळ असेल, डबके असेल किंवा त्यांच्याकडे बोरवेल असेल, अशा वेळेस सुरक्षित करण्यासाठी त्या पिकांचं एक जीवनरक्षक पाण्याची सिंचनाची गरज आहे. नंतर तण नियंत्रण करणे, जे त्या जास्त पाणी घेणार नाहीत त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणि जमिनीत ओल राहावी ह्याच्यासाठी त्यांच्याकडे उपलब्ध असलेलं पाणी द्यावं आणि त्याच्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात हवं, त्याची पण एक महत्वाची गोष्ट आहे. जमीन ही आरोग्यदायी

0: आणि सक्षम असली पाहिजे, त्याने असलेलं पाणी धरून ठेवलं पाहिजे, याच्यासाठी शेतकरी मित्रांनी तयार राहिलं पाहिजे. आणि भविष्यामध्ये अशा गोष्टी मोठ्या प्रमाणात होणार आहेत आणि हिरवळीच्या खतांचा वापर जर केला तर आपल्याला दीर्घकाळी मोठ्या प्रमाणात पाणी धरून ठेवण्याची क्षमता जमिनीची आपण यामध्ये वाढवून ठेवू शकतो, तर ह्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे.
1: बरं, आता या सगळ्यामध्ये एक महत्वाचा घटक असतो तो म्हणजे खतांची मात्रा. तर मग खत व्यवस्थापन कसं करायला हवं?
0: आता अतिवृष्टीमुळे जे सगळ्यात महत्वाचं मूलद्रव्य अशी नमूद केल्याप्रमाणे नत्र असतं, तर नत्र हे अतिशय चंचल असं मूलद्रव्य आहे जमिनीमध्ये, ते लगेच वाहून जातं. जेव्हा आपण नायट्रोजन किंवा नत्र जमिनीमध्ये टाकतो एकतर तो पिकांकडे जातो, नंतर वाहून जातो, वातावरणात उडून जातो, मुळांच्या खालच्या स्तराला तो जातो जो उपलब्ध होत नाही मुळांना पिकांना. तर ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की खतांचं व्यवस्थित व्यवस्थापन करण्यासाठी जे शिफारसित खतांच्या मात्रा दिलेल्या आहेत, शिफारसित जे खते आहेत नत्र स्फुरत पालाश विद्यापीठाने दिलेले, तेवढेच त्या पिकाला द्यायचे. अतिवृष्टी झाली असेल किंवा कोरड परिस्थिती असेल, पिकामध्ये जमिनीमध्ये पाण्याची परिस्थिती कशी आहे त्यानुसार त्याचा ओल असल्याशिवाय आपण ही जी खत आहे ती खत देऊ नये. सगळ्यात महत्वाची गोष्ट ओल असतानाच द्यावा. आणि शिफारसित खतांच्या मात्रा ह्या वेगळ्या वेगळ्या टप्प्यात जाव्या लागतात. म्हणजे जे नत्राची शिफारसित मात्रा आहे त्या पूर्ण कालावधीत पिकाच्या तिच्यापैकी 50% नत्राची मात्रा आणि पूर्ण पालाश आणि पूर्ण स्फुरत ह्या सगळ्यांची आपल्याला जी द्यायची आहेत त्या मात्रा ह्या सुरुवातीला द्याव्या, लागवडीच्या वेळेस पुनर्लागवडीच्या वेळेस द्याव्यात. आणि नत्राची जी मात्रा आहे ती फुटवे फुटण्याच्या वेळेस 25% आणि फुलोराच्या वेळेस 25% अशा 2-3 टप्प्यामध्ये विभागून द्यावी, ह्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि त्या जमिनीमध्ये ओल किती आहे त्या ओलीनुसार त्या द्यायच्या आहेत. ओल नसेल, कोरड जर असेल तर कोरड परिस्थितीमध्ये आपण ह्या नत्राच्या मात्रा त्या जमिनीमध्ये द्यायच्या नाहीत. आणि काही काही ठिकाणी कधी कधी असं जाणवतं की सूक्ष्म अन्नद्रव्याची सुद्धा कमतरता आहेत जमिनीमध्ये, कधी कधी झिंक असेल, फेरस असेल, ह्याच्या कमतरता जाणवतात. तर त्यानुसार त्या कमतरतेनुसार जमिनीची आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांनी तयार करून ती देण्याची गरज आहे.
1: बरं, पण आता तुम्ही म्हणालात की नत्र हे लवकर वाहून जातं किंवा ते स्थिर नाहीये, पण मग ज्यावेळेस पूर परिस्थिती निर्माण होते, पिकं वाहून जातात, तर त्यावेळेस कसं ओळखायचं की किती नत्राची मात्रा आवश्यक आहे?
0: खूप जर मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी असेल, पुनर्लागवड केल्यानंतर किती कालावधीमध्ये ती अतिवृष्टी आलेली, लगेच जर अतिवृष्टी झाली आणि मोठ्या प्रमाणात पाणी भरपूर 1-2-4-5 दिवस राहिलं तर आपण दिलेली खताची मात्रा ही पूर्ण गेली जसं समजावं आणि ती 25% नत्राची मात्रा परत पुनः देण्यात यावी, हे त्या त्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीवरती अवलंबून आहे. तिथं काय परिस्थिती आहे, किती मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे, किती कालावधीसाठी तो पाणी त्यांच्या शेतामध्ये, ह्या सगळ्या गोष्टीवरती आलो. को 1-2-4 दिवस जर पाणी सतत शेतामध्ये असेल, साधारणतः 10-15-20 सेंटीमीटरच्या पेक्षा जास्त, तर निश्चितच जी दिलेली मात्रा आहे ती पुनः आपल्याला खतांच्या मात्रा त्यांना परत द्याव्या लागतील आणि त्यात मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान पण होतं, ती खतं वाहून जातात, पिकाला उपलब्ध होत नाहीत. कोरडी परिस्थिती असेल तर शिफारस अशी की कोरड्या परिस्थितीमध्ये आपण पुनर्लागवड करू शकत नाही, कारण की चिखलणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाऊस लागतो, पाणी लागतं, पाणी असतानाच चिखलणी होते, चिखलणी झाल्यानंतर लगेच त्याच दिवशी पुनर्लागवड करण्याची शिफारस विद्यापीठाने केली आणि अशावेळी ती जी खतांच्या मात्रा तेव्हा दिले जातात. पण नंतर जी कोरड पडेल, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पूर्ण पालाश, पूर्ण स्फुरत आणि अर्ध नत्र, म्हणजे 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरत, 50 किलो पालाश, हे आपण पुनर्लागवडीच्या वेळेस देतो. आणि नंतर जो पावसाची कोरड असेल, जो दुसरा टप्पा नत्राचा द्यायचा आहे, जो फुटवे फुटण्याच्या अवस्थेत द्यायचा आहे, ती पाऊस आल्याशिवाय कोरड गेल्याशिवाय तो शेतकरी मित्रांनी देऊ नये. थोडासा वेळ लागला तरी चालेल आणि अशा परिस्थितीमध्ये नक्कीच पिकाच्या ज्या वाढीच्या अवस्थेत त्याच्या मोठा त्याच्यावरती ताण येतो, नैसर्गिक अनैसर्गिक दोन्ही प्रकारचा तो ताण येतो आणि त्या ताणामुळे सुद्धा त्याची जी वाढ आहे ती वाढ खुंटते. आणि मग जसं लगेच पावसाचं आगमन होईल, पावसाची सरी येतील, त्यानुसार मग ते खत देऊन ज्यांच्याकडे सिंचनाची अवस्था असेल कोरड असलेल्या कालावधीमध्ये त्यांनी त्यांच्या सिंचनाच्या जी उपलब्धता आहे ती सिंचन देऊन त्याच्यामधली कोरड आपल्याला तिथली काढून टाकतो.
1: बरं, हवामान बदलामुळे किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढतो, तर त्याबद्दल काय सांगा?
0: काय आजकालच्या परिस्थितीमध्ये ब्राऊन प्लांट हॉपर, खोडकिडा, लीफ फोल्डर किंवा रोगांमध्ये बघितलं की ब्लास्ट आहे, कडा करपात, बॅक्टेरियल लीफ ब्लास्ट, अशा ह्या वेगळ्या वेगळ्या कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव खरोखर अशा वातावरणाच्या बदलत्या परिस्थितीमध्ये आढळतो. त्यासाठी आठवड्यातनं एकदा तरी शेतामध्ये जाऊन निरीक्षण घ्यायचे, आपला प्रकाश किंवा फेरोमोन सापळ्यांचा वापर करायचा आहे, पिवळे चिकट सापळे जे असतील ते तिथे लावायचे. आणि आर्थिक पातळी जर कोणी कोणत्या किडीच्या प्रादुर्भावामध्ये ओलांडली तर त्याच वेळेस शिफारसीत जी काही तुमची मात्रा आहेत फवारणीच्या त्या रसायनांचा वापर करावा आणि शेतीमधले कीड रोग नियोजनाकडे आपण खरोखर लक्ष दिलं गेलं पाहिजे. कारण की काय होतं बऱ्याचदा की पाऊस पडतो आणि थांबतो आणि एकदम कोरड पडते, अशा वेळेस करप्याचा किंवा खोडकिड्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवतो.

0: शेतकरी मित्र मग एक जाणकार शेतकरी हा संज्ञान असतो, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात, पण तरी पण आपल्याकडे त्या सगळ्या कीटकनाशकांची एक पूर्ण ज्ञान हवं आणि कधी त्या किंवा कोणत्या परिस्थितीत आर्थिक पातळी ओलांडल्यानंतरच त्या फवारण्यात याव्यात.
1: बरं, हवामान स्मार्ट भात शेती हा जो प्रकार आहे तो काय आहे?
0: इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की भारत हा मोठ्या प्रमाणात भाताची लागवड करतो. सगळ्यात जास्त भाताची लागवड ही मोठ्या क्षेत्रावरती पूर्ण भारतभर केली जाते. हवामान स्मार्ट भात शेती म्हणजे बदलत्या हवामानाला अनुकूल असलेली भात शेती करायची. त्या त्या ठिकाणची जी परिस्थिती आहे, काही ठिकाणी वर्कस जमिनी असतील तर त्या ठिकाणी आपण पेरभाताकडे जाऊ शकतो का, पण ती पेरभाताला अनुकूल असलेल्या कोणती जी वाण आहे त्याचं नियोजन केलं पाहिजे. आपण जर जमीन आपल्या खलाटीची असतील तर तिथे आपण पुनर्लागवड करणार असेल तर पुनर्लागवड केल्या करताना किती दिवसाची आपण जात वापरणार आहोत, ती कीड रोगास म्हणजे बळी पडणारी आहे का, त्या जातीचा कालावधी किती आहे, नंतर पाण्याची जी गरज आहे, आपण भाताच्या अवस्थेनुसार जर ह्याच्यामध्ये बदल झाला, भात पावसाच्या पूर्ण साखळीमध्ये बदल झाला तर ते आपल्याकडे त्याचं नियोजन पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खतांचं नियोजन. खतांचं नियोजन आहे त्याच्यासाठी जे बदलत्या हवामान शेतीमध्ये स्मार्ट शेतीसाठी जे वेगवेगळे नियोजन सांगितलेलं आहे, म्हणजे लीफ कलर चार्ट आहे, ते हे थोडस एक पट्टी असते वेगळ्या वेगळ्या कलरची, त्याची किंमत मला वाटतं 100 रुपयापेक्षा जास्त नसेल, त्याचा वापर करावा, त्यानुसार नत्राचं नियोजन करावं. नंतर जे वेगवेगळे चांगले ऍप आहेत डेव्हलप केलेले कृषी विभागाने विद्यापीठाने, त्यानुसार त्याचं नियोजन करावं. आपली जी शेती आहे ही शेती स्मार्ट करण्यासाठी आपल्याला कीड रोगाच्या प्रादुर्भावाचं, कीड रोगांचं पूर्ण सखोल ज्ञान हवं. कधी कोणती कीड रोगाची कशी साखळी आहे, त्याची सायकल कशी आहे, हे जाणूनच त्यानुसार त्याच्या फवारणीच्या कीटकनाशकाच्या कराव्या. हीच ह्याच प्रकारच्या शेतीला हवामान स्मार्ट शेती असं प्रामुख्याने म्हटलं जातं. आणि जे शेतकरी ह्या सगळ्या शेतीचा अवलंब करतात ते खरोखरच असं आढळतं की त्यांचं उत्पादन आहे, हे उत्पादन निश्चितच वाढतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं एकात्मिक शेती नियोजन, एकात्मिक नत्र खतांचं नियोजन, एकात्मिक कीड नियोजन, एकात्मिक रोग नियोजन, ह्या सगळ्यांचा वापर करून आपण जे उपलब्ध असलेल्या तांत्रिक शिफारसींचा वापर आपल्या शेतीमध्ये केले तर निश्चितच त्या शेतकऱ्याला आपण एक स्मार्ट राईस फार्मर किंवा स्मार्ट भात शेतकरी असं संबोधलं जातं.
1: पावसाला 15-20 दिवस जर उशीर झाला तर शेतकऱ्यांनी कोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे?
0: पावसाच्या आगमनानुसारच पेरणी करायची आहे. पेरणीची घाई अजिबात शेतकरी मित्रांनी करू नये. त्यांच्या ज्या रोपवाटिका लावायच्या आहेत आणि जे ज्यांना पेरभात करायचा आहे, ज्यांच्याकडे वर्कस जमिनी आहे, त्या शेतकऱ्यांनी सुद्धा पेरणीची घाई करू नये. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मान्सूनचं आगमन झाल्यानंतरच पेरणीकडे जायचं आहे आणि त्यामुळे जो पावसाचा जरी उशीर झाला तरी मोठा फटका हा बियाण्याला, त्याच्या पेरणीला किंवा पुनर्लागवडीला होणार नाही, ह्याच्याकडे जायचंय. आणि काही ठिकाणी उशीर झाला तर चटई रोपवाटिका करतात, ज्यांच्याकडे मशीन उपलब्ध आहेत, ज्याची मशीनद्वारे काल लागवड बरेचसे शेतकरी मित्र करतात, तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला चटई रोपवाटिकाचा वापर करून सुद्धा आपल्याला पुनर्लागवड करता येते, ह्याच्याकडे खरोखर लक्ष देण्याची गरज आहे.
1: बरं, फुलोरा आणि दाणे भरण्याची जी अवस्था असते त्या अवस्थेत जर पाण्याचा ताण आला तर काय परिणाम होतो?
0: भाताच्या ह्या ज्या महत्वाच्या अवस्था आहेत पीक वाढीच्या, त्यामध्ये ही फुलोरा आणि दाणे भरण्याची अवस्था ही फार महत्वाची अवस्था समजली जाते. आणि अशा अवस्थेमध्ये, ह्या अवस्थेमध्ये जर पाण्याचा ताण पडला तर मोठ्या प्रमाणात त्याच्या उत्पादनावरती फरक होतो. म्हणजे काय होतं की परागीकरण, आपण बघतो की जे परागकण आहेत, परागीकरणाच्या वेगावरती, परागीकरणाच्या प्रक्रियेवरती हा मोठा परिणाम होतो. दाणे पूर्णतः भरत नाहीत, रिकामे दाण्यांचं प्रमाण वाढतं आणि उत्पादनात मोठी घट होते. मूळतः काय होतं की दाणे भरण्याची जी प्रक्रिया आहे भारतामध्ये ही सकाळच्या वेळेस होते, म्हणजे सकाळी साधारणतः 8 ते 11 दरम्यान ती प्रक्रिया होत असते. आणि ह्या दरम्यान जर पाऊस आला तर मोठ्या प्रमाणात दाणे भरण्याची प्रक्रिया, परागीकरणाची प्रक्रिया, म्हणजे परागकण एकमेकाला चिटकतात, ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात नाहीत आणि कधी कधी ते परागकण पाण्यामुळे फुगतात. ह्या अशा सगळ्या गोष्टी बारीक तांत्रिक गोष्टी होतात आणि त्याच्यामुळे कसं होतं की दाणे भरण्याची प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणात तिथं त्याच्यामध्ये त्रासदायक होते आणि दाणे पूर्णतः भरले जात नाहीत. भाताची जी ओंबी आहे त्याच्यामध्ये पोचट धान्याचं प्रमाण टक्केवारी वाढतं आणि त्याचा मोठा परिणाम हा उत्पादनावरती होतो. त्याच्यामध्ये सकाळच्या वेळेस पाऊस असणं हे पण एक, समजा काहीच बदल झाला नाही, सगळं वातावरण व्यवस्थित आहे, पण ज्या ठिकाणी सकाळच्या परागीकरणाच्याच अवस्थेमध्ये, फुलोरेच्या अवस्थेमध्ये सकाळच्या वेळेस जर पाऊस असेल तर तिथे एक मोठा परिणाम ह्या आपल्या परागीकरणावरती, या सगळ्या अवस्थेवरती आपल्याला तिथून

0: दिसून येतो. आणि त्याच्यामध्ये काय करायचंय की आपल्याकडे जर ताण आला पिकाचा पाण्याचा, तर त्यावेळेस आपलं संरक्षित पाणी आपल्याला द्यायचं आहे आणि त्या ताणातनं आपल्याला पिकाला तिथून काढता येईल. आणि आवश्यकतेनुसार गरजेनुसार जमिनीमध्ये जो ओलावा आहे तो ओलावा टिकून ठेवावा आणि आवश्यकतेनुसार कीड रोगांचं नियंत्रण तिथे केलं की त्याचा परिणाम हा आपल्याला चांगला उत्पादन वाढीसाठी आणि दाणे भरण्याच्या प्रक्रियेमध्ये तिथं दिसू शकतो.
1: काढणीच्या वेळी जर सतत पाऊस पडत असेल तर अशा वेळी काय करायला हवं?
0: ही पण एक महत्वाची गोष्ट आहे. जसं पेरणीच्या वेळी सांगितलं की आपले जो हवामानाचा जो संदेश आहे त्या संदेशानुसारच अगदी आपल्याला ते बघायचं आहे की पाऊस कधी योग्य वेळीस आपली कापणी करायची जेव्हा पीक पूर्ण तयार होतं आणि कापणीनंतर जर लगेच पाऊस आला तर समजा आपलं पीक भिजलं तर लगेच ते तिथून काढून कोरड्या ठिकाणी ठेवून ते सुकवायचं आहे. आणि कधी कधी असं होतं की भात कापून शेतकरी मित्र कापून शेतामध्येच ठेवतात सुकवण्यासाठी, ते शेतात न ठेवता आपण आपल्या कोरड्या ठिकाणी येऊन, कारण की शेतात बऱ्याच वेळेस बघितलं तिथेच पाऊस आला तर ते तिथेच परत त्याचं उगवण होते त्या दाण्यांची. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांना असं सांगणं की कापल्यानंतर लगेचच जे आपले हवामान खात्याचे संदेश आहेत, विद्यापीठाचे संदेश आहेत किंवा कृषी विज्ञान केंद्राचे संदेश आहेत त्यानुसार कापणी करावी, घाई करू नये, कापल्यानंतर आपलं भात पीक कोरड्या ठिकाणी ठेवावं आणि लगेच काही दिवसांमध्ये त्याचं उडवर असतात शेतकरी मित्रांनी लगेच त्याची जोडणीची प्रक्रिया ज्या शिफारसीत मशिनरी आहेत जोडणी यंत्राद्वारे ती लवकर करून घ्यावी.
1: बरं, भात शेती अधिक शाश्वत करण्यासाठी काही महत्वाची तत्व आहेत का?
0: भात शेती शाश्वत करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपल्याकडे उपलब्ध असलेली जमीन, टिकवत असलेलं पाणी, आपण लावत असलेल्या भाताच्या जी वाण आहेत, ज्या जाती आहेत, ह्या सगळ्यात महत्वाच्या आहेत. बदलत्या वातावरणाला तग धरून ठेवणाऱ्या जातींचा वापर प्रामुख्याने आपण केलेला पाहिजे. आणि भाताच्या तंत्रज्ञानामध्ये विद्यापीठांनी दिलेलं जे तंत्रज्ञान आहे, जे बदलतं तंत्र आहे, ह्याच्यामध्ये हिरवळीचं खत आहे. हिरवळीचं खत म्हणजे मुख्यतः आपण पेरणी जूनमध्ये करतो, जी रोपवाटिका जूनमध्ये लावतो आणि पुनर्लागवड जुलैमध्ये करतो, साधारणतः 21 रोप आपण लावतो तेव्हा हा पाऊस हा चालूच असतो. आणि ह्या दरम्यान जर आपण जर हिरवळीची खत असेल म्हणजे ढेंचा असेल किंवा ताग असेल, ह्या हिरवळीच्या खतांचा जर वापर आपण शेतीमध्ये जर केला आणि ती जर आपल्या चिखलणीच्या वेळेस गाडली गेली तर मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थ आपल्या जमिनीमध्ये गाडले जातात आणि त्याचा परिणाम आपल्या भाताच्या चांगल्या उत्पादनाकडे होतो. त्यासाठी शेतकरी मित्रांना काही जास्त मोठा खर्च नाही, तर ह्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि ह्यामुळे जमिनीची धूप कुठेतरी थांबते आणि उपलब्ध असलेल्या सगळ्या खतांचा, अन्नद्रव्यांचा वापर आणि सेंद्रिय गर्भ उच्च होण्यासाठी ह्याचा फार मोठा एक हातभार ह्या जमिनीच्या आरोग्यासाठी लागतो.
1: बरं,
0: तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण वापर केला, योग्य वेळी खतं, शिफारसीत खतांच्या मात्रा, योग्य कीटरोग नियोजन, आर्थिक पातळी ओरडल्यानंतरच कीटकनाशकांचा वापर आणि शिफारसीत खतांच्या मात्रा, योग्य पाण्याचं नियोजन, ह्या सगळ्या गोष्टींचा वापर केला तरच खरोखर मला वाटतं की भात शेती शाश्वत होण्यासाठी एक मोठा हातभार लागेल. आणि आजकालच्या आपण काळात बघतो की मजुरांची कमतरता जाणवते, तर एक यांत्रिकीकरण भात शेतीमध्ये एक महत्वाचं आहे आणि केलेलं आहे. त्या यांत्रिकीकरणाचा कसा मोठ्या प्रमाणात यंत्रांचा वापर, म्हणजे लावणी यंत्र असेल किंवा कापणी यंत्र असेल, झोडणी यंत्र असेल, ह्याचा वापर शेतकरी मित्रांनी खरोखर करण्याची गरज आहे असं मला वाटतं.
1: जाता जाता आपल्या सर्व शेतकऱ्यांना काय संदेश द्या?
0: शेतकरी बंधूंना एवढाच संदेश आहे की जे शेतकरी भात शेती करत असतील तर आपण चांगल्या प्रतीचं योग्य पद्धतीचं बियाणं आपल्याला कसं मिळेल ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. विद्यापीठाच्या सगळ्या शिफारसीत तंत्रज्ञान आहेत त्याच्याकडे आपण थोडंसं वळायला पाहिजे. आणि संबंधित जे शास्त्रज्ञ आहेत, म्हणजे भात शेतीमधली जी शास्त्रज्ञ आहेत, जिथं काही संशोधन केंद्र असेल, विद्यापीठ असेल, त्यांच्याशी आपण जोडलं गेलं पाहिजे, त्यांच्याशी निगडीत असलं पाहिजे आणि आपल्या भात शेतीत असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला शास्त्रज्ञाकडनंच ती सोडवली गेली पाहिजेत. आपल्या ज्ञानाचं अजून नवीन नवीन काय काय तंत्रज्ञान आहे हे जाणून घेतलं पाहिजेत आणि ह्या माध्यमातूनच भात शेती एक समृद्ध, शाश्वत आणि सुलभ होण्यासाठी आपण एक पाऊल पुढे उचललं पाहिजे असं मला वाटतं.
1: शेतकरी बंधूंनो, सरांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण या सर्वच बाबींचा अवलंब केला तर आपलं भात उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न सुद्धा नक्कीच वाढेल. सर, आजच्या कार्यक्रमात आलात आणि आमच्या सर्व श्रोत्यांना याविषयी खूप छान अशी माहिती दिलीत, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण बदलत्या हवामानातील भात पीक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर अमोल दहीफळे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.
2: प्रधानमंत्री किसान

0: किसान वाणी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते.
1: सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

0: रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पर्यावरण विषयक कृती कार्यक्रम लोककेंद्री, शाश्वत आणि विकसनशील देशांच्या वास्तवाचा विचार करणारा असावा यावर भारताचा ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत भर. महाराष्ट्रातल्या अर्ज जमा न करणाऱ्या 2 कोटीहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा दुसरा डाव 193 धावात आटोपला. श्रीलंकेच्या दिवसअखेर 4-84 धावा.

पर्यावरण विषयक कृती कार्यक्रम लोककेंद्री शाश्वत आणि विकसनशील देशांच्या वास्तवाचा विचार करणारा असावा यावर भारतानं ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत भर दिला आहे. ग्लोबल साऊथच्या प्रश्नांना प्राधान्य देणं तसंच सहकार्य आणि शाश्वततेच्या दृष्टिकोनातून ब्रिक्सची पुनर्रचना करणं हे भारताचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव या बैठकीत म्हणाले. विकसनशील देशांमध्ये बऱ्याचदा व्यापक विकासाच्या प्राधान्यक्रमांचा थेट संबंध पर्यावरणाच्या बदल आणि धोक्यांशी जोडलेला असतो. त्यामुळे होणारा हवामान बदल, जैवविविधतेचा ऱ्हास, प्रदूषण आणि आपत्तीचा धोका याबाबत ब्रिक्स देशांमध्ये अधिक सहकार्याची गरज यादव यांनी व्यक्त केली. एसआयआर अर्थात विशेष मतदार यादी पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केलेले नाहीत, त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत. एसआयआरच्या अंतर्गत अर्ज जमा करण्याचा काल अखेरचा दिवस होता. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 9,78,54,49 मतदार आहेत. त्यापैकी 2,07,03,268 मतदारांनी एसआयआरच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज जमा केले नाहीत, त्यामुळे एकूण मतदारांच्या तुलनेत ही संख्या 21% अधिक आहे. त्यापैकी केवळ 2.25 लाख मतदार यादीत सहभागी होण्यासाठी पात्र असतील. 17,63,000 दुबार किंवा अन्यत्र नोंदणी केलेले मतदार आहेत, तर सुमारे 77 लाख कायमस्वरूपी स्थलांतरित झाले आहेत. 75,52,000 अधिक मतदार बीएलओना आढळून आले नाहीत, तर 34,81,000 मतदारांचा मृत्यू झाला होता, असं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं कळवलं आहे. एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यात नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6, घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र सरकारनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ केली आहे. राज्य सरकारच्या सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता 60% महागाई भत्ता मिळेल. जानेवारी ते जुलैची थकबाकी ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत दिली जाणार आहे. पंढरपूरच्या विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातल्या विकास कामांना गती मिळेल. सुमारे 4,000 कोटींचा हा आराखडा आहे. या अंतर्गत प्रकल्पबाधितांसाठी विशेष पुनर्वसन धोरण राबवलं जाणार आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या 2 टप्प्याच्या सुमारे 6,500 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीलाही राज्य सरकारनं आज मंजुरी दिली. त्यामुळे गोदावरी खोऱ्यातल्या सिंदफणा नदीवरच्या माजलगाव धरणाच्या कामाला गती मिळेल. UCI रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजनाला आवश्यक मदत करायलाही राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्य सरकारनं मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रो मार्गाला मान्यता दिली आहे. या मार्गाची एकूण लांबी 25 किलोमीटर असेल आणि त्यावर 16 स्थानकं प्रस्तावित आहेत. पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली. पुणे रिंग रोडच्या विस्तारीकरणाला सरकारनं मान्यता दिली आहे. नवी दिल्लीतल्या नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशीही ही समिती करेल. सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी पोलीस महासंचालक आणि सीबीआयच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश या समितीत असणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्यबाक्षी आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं आज हे आदेश दिले. समितीच्या सदस्यांची नावं उद्या जाहीर केली जाणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारनं ग्रँडमास्टर विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांच्यासह 17 खेळाडूंना आज 2025 अर्जुन पुरस्कार जाहीर केले. अॅथलेटिक्स खेळाडू तेजस्विन शंकर, मोहम्मद अजमल व्ही, प्रियांका गोस्वामी, बॅडमिंटनपटू ट्रिसा जॉली, पुलेला गायत्री गोपीचंद, मुष्टीयोद्धा नरेंद्र, दिव्यांग नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. फुटबॉल क्षेत्रात भरीव योगदानासाठी आय अरुमय नायगम यांना अर्जुन जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2025 पुण्याच्या आर्मी पॅरालिम्पिक नोड संस्थेला जाहीर झाला आहे.

0: इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेने 4 बाद 84 धावा केल्या. विजयासाठी त्यांना आणखी 288 धावांची गरज आहे. भारताचा दुसरा डाव आज 193 धावा लाटोपला. मात्र पहिल्या डावातल्या 178 धावांच्या आघाडीमुळे श्रीलंकेपुढे विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवता आलं. ऋषभ पंतनं सर्वाधिक 66 धावा केल्या. त्यानं आज त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतला 100वा षटकार मारला. अशी कामगिरी करणारा तो जगातला चौथा तर भारताचा पहिलाच खेळाडू ठरला. श्रीलंकेतर्फे असिता फर्नांडोनं 4 तर प्रभात जयसूर्यानं 3 गडी बाद केले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवातही खराब झाली. त्यांचे आघाडीचे 4 फलंदाज 47 धावात बाद झाले. आजचा खेळ थांबला तेव्हा कर्णधार धनंजय डिसिल्वा 31 तर सोनल दिनुषा 25 धावांवर खेळत होता. नवी दिल्लीत इंदिरा गांधी मैदानावर सुरू असलेल्या BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या उन्नती हुडा हिने म्यानमारच्या थेत हुतार जुझारचा हिचा सरळ गेममध्ये पराभव करून महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. आता तिचा सामना कॅनडाच्या मिशेल ली हिच्याशी होईल. महिला दुहेरीत भारताच्या टिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या भारतीय जोडीने अमेरिकेच्या लॉरेन लॅम आणि अॅलिसन ली यांचा 21-15, 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव केला. अशी सूर्या आणि अमृता प्रथमेश या भारतीय जोडीला मात्र तुर्कीच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाकारला आहे. आज यवतमाळ इथं बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं,
1: ते त्यांच्या पक्षकारासाठी युक्तिवाद करत आहेत. ते काय म्हणतात ह्याच्यातनं काही सिद्ध होत नाही. मी जी भूमिका घेतलेली आहे, मी जो निर्णय दिलेला आहे, तो कायद्याच्या चौकटीत राहून दिलेला निर्णय आहे आणि सुप्रीम कोर्टाने जे निकष दिलेले त्या निकषाच्या आत राहून आधारावरतीच हा निर्णय दिला गेला आहे. मी दिलेला निर्णय हा अत्यंत शाश्वत निर्णय आहे आणि मला वाटत नाही त्यात कोणता बदल होईल म्हणून.
0: झारखंडमध्ये गुमला जिल्ह्यात 4 नक्षलवाद्यांना अटक झाली आहे. अटक झालेल्यांमध्ये झारखंड जनमुक्ती परिषदेचा सदस्य रामदेव लोहरा याचा समावेश आहे. त्याच्यावर 5 लाख रुपयांचं बक्षीस होतं. अटक करण्यात आलेल्यांकडून शस्त्रास्त्र आणि इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी गाव पातळीपासून ते बूथ स्तरापर्यंत अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जनतेशी सातत्याने संपर्कात राहावं, त्यांच्या अपेक्षा आणि समस्या जाणून घ्याव्यात असा सल्ला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिला आहे. विशाखापट्टणम इथं आज भाजपाच्या राज्य कार्यकारिणी समितीची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावं असंही नवीन यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पर्यावरण विषयक कृती कार्यक्रम लोककेंद्री शाश्वत आणि विकसनशील देशांच्या वास्तवाचा विचार करणारा असावा यावर भारताचा ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत भर. महाराष्ट्रातल्या अर्ज जमा न करणाऱ्या 2 कोटींहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा दुसरा डाव 193 धावात आटोपला. श्रीलंकेच्या दिवसअखेर 4 बाद 84 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: 8:15 वाजले आहेत. आपण ऐकणार आहोत लोकसंगीत. आज लोकसंगीत कार्यक्रमात गण अनसुयाची ओवी सादर करतायत रावसाहेब गुडदे आणि सहकलाकार.
1: तुम्हा माझी विनंती द्यावे सभेमध्ये गायला माझं ज्ञान मोती. तुम्हा वाचून कोण वाचिना पुराण पोती म्हणून तुम्हा म्हणता दया आधीचा गणपती. नागनाथ गुरु माझ्या नेत्या संगती जीवना भक्ताची छाया शिरावरती आणि भगवान निशाण्या ढोलावर.

patata guanaba. Magepure uba pandu rengai. Magepure uba.

0: ಹಾಗೆ ಪುಣೆ ಹೂವಾಗೆ ಮಾಕಾಸಿ ಲಿಂಗ
1: ಜಯ ಬರಿ ಹೂ ಬಚನ ಬರ್ಯಾ.

पुण्याया ते धनाजे

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतो गण अनसुयाची ओवी. कार्यक्रम सादर केला रावसाहेब गुडदे आणि सहकलाकारांनी. 8:30 वाजलेत. भावधारा.

नमस्कार श्रोत्यो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.